श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 7 आश्विन शके 1948 अर्थात 29 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 45 सेकंद झाले आहेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया कविता खरवंडीकर आणि मकरंद खरवंडीकर यांनी गायलेलं शंकराचार्य विरचित महागणेश पंचरत्न स्तोत्र।

कविता खरवंडीकर आणि मकरंद खरवंडीकर यांनी गायलेलं शंकराचार्य विरचित महागणेश पंचरत्न स्तोत्र आताच आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली राजा बढे यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार स्नेहल भाटकर

लता मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेली शांता शेळके यांची भक्तिरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग आताच आपण ऐकलात. या अभंगाला संगीत दिलं होतं राम फाटक यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रसाद शेवडे यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना. संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेली राजेश जोहरी यांची हिंदी भक्ती रचना, संगीतकार अनूप जलोटा।

0: समूहस्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 6:40 आणि 22 सेकंद झाले आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात नवलकोल लागवड याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, नवलकोल हे मोठ्या कालावधीत तयार होणारं पीक आहे. या पिकाची लागवड मिरची, वांगी, कोबी, कलिंगड या पिकात आंतरपीक म्हणून करता येते. नवलकोलचा उपयोग भाजीसाठी तसंच सॅलेड म्हणूनही करता येतो. नवलकोलच्या गड्ड्यांची चांगली वाढ होण्याकरता जमीन चांगली भुसभुशीत करणं आवश्यक आहे. जमीन सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. कोकणामध्ये व्हाईट व्हिएन्ना या जातीची लागवड करावी. ही जात लवकर येणारी असून गड्डे लांब, गोलाकार, मऊ आणि फिकट हिरव्या रंगाचे असतात. या जातीपासून हेक्टरी 15 टनापर्यंत उत्पन्न मिळतं. पर्पल व्हिएन्ना या जातीचा रंग साधारण निळसर असतो. किंग ऑफ मार्केट या जातीचे गड्डे हिरवट पांढरे मोठ्या आकाराचे असतात. कमी दिवसात तयार होणाऱ्या जातीची लागवड ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात करावी. हिवाळी हंगामात लागवड केली तर गड्ड्याची चांगली प्रत असते. 1 हेक्टर लागवडीकरता नवलकोलचं 1 ते 1.25 किलो बी लागतं. रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. त्यासाठी 1 मीटर रुंदीचे जमिनीच्या उतारानुसार साधारणतः 3 मीटर

0: लांबीचे आणि 15 सेंटीमीटर उंचीचे वाफे तयार करावेत. 2 वाफ्यात 50 ते 60 सेंटीमीटर रुंदीचा पाट ठेवावा. वाफ्यांचा पृष्ठभाग चांगल्या बारीक मातीने बनवावा. त्यावर चांगल्या मुरलेल्या आणि बारीक करून चाललेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा. वाफ्याच्या रुंदीच्या बाजूने 8 ते 10 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर खोल ओळी काढाव्यात. त्यात बी अलगअलग टाकावं. बी 1.5 सेंटीमीटरपेक्षा खोल पेरू नये. बी पेरल्यानंतर चांगलं चाळलेलं शेणखत आणि चाळलेली वाळू यांचं समप्रमाणात मिश्रण तयार करून वाफ्यावर हळूवार पसरून बी झाकून घ्यावं. बी झाकल्यानंतर लगेच झारीने पाणी द्यावं. रुजवा झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करावी आणि चांगली निरोगी टवटवीत रोपं ठेवावीत. 2 ओळीतील माती हळूच हलवली तर रोपं जोमाने वाढतात. रोपं 15 दिवसांची झाल्यावर प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर 2 आठवड्यांनी वाफ्यातील रोपांना 35% प्रवाही एंडोसल्फान किंवा मॅलॅथिओन, 50% प्रवाही किंवा 30% डायमेथोएट हे औषध फवारावं. रोपं साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे आणि 4 ते 6 पानांचं झाल्यावर लागवडीसाठी वापरावं. रोप लावण्याच्या आदल्या दिवशी वाफ्यांना भरपूर पाणी द्यावं. उपटलेली रोपं लावणीपूर्वी 1% युरियाच्या द्रावणात किंचित वेळ बुडवावीत. त्यामुळे उत्पादन वाढायला मदत होते. लागवडीसाठी जमीन तयार करून 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात. सरीवर दोन्ही बाजूंनी 20 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. रोपं लावल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावं. नंतरचं पाणी 4 ते 6 दिवसांनी जमिनीच्या मजदूरानुसार द्यावं. लागवडीनंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसांनी खुरपणी करावी. या पिकाला हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश तसंच 15 टन शेणखत द्यावं. शेणखत, स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा आणि निम्न नत्र लागवडीआधी द्यावं आणि उरलेलं नत्र लागवडीनंतर 3 आठवड्यांनी द्यावं. नवलकोलचे गड्डे हिरवट पांढरे असताना निबर होण्यापूर्वीच काढावेत. शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली तर साधारणपणे हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: नवलकोल लागवड याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं ह्यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाद

0: व रक्त शोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्यासोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ॲक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ॲक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ॲक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचं आहे. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
2: आता थोडंसं ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं.
1: बरं,
2: आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडंसं शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं. गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही. पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, आणि त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची. कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते. हे अजूनही काही ठिकाणी होतंय, त्यामुळे ओल्या कचऱ्याचा तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण. गारीच्या स्वरूपात असू देत,

0: प्लॅस्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय, पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लॅस्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल.
1: बरोबर.
0: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटागाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी, त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं, म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट. पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडस उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत.
1: बरोबर.
0: घनकचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो.
1: बरोबर.
0: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईट वरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईट वरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
1: बरोबर.
0: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो, जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रिगेट होऊन तिकडं जाऊ शकतो.
1: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम हृदयाचं ऐका ते बोलत असतं. लेखक संतोष मोरे, निवेदन समीर शिरवळकर आणि सादरकर्ते सूरज गोळे. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या या विषयावरती निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

उमंग। 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकाल। दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। ते कार्यक्रम याप्रमाणे: दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल। दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी, संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 6:10 कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30। संध्याकाळी 6:35 जागतिक हृदय दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी हृदयाची काळजी कशी घ्यायची या विषयावरती कार्डियक टेक्नॉलॉजिस्ट प्राध्यापक संपदा गायकवाड यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल। संपादन सुहास नंदुरे यांचं आहे। त्यानंतर लोकसंगीताचा कार्यक्रम, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, रात्री 7:15 कार्यक्रम गझल, 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम, 9:30 मनी टॉक आणि 9:15 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, रात्री 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 यांचा दैनंदिन आढावा आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, आणि त्यानंतर कार्यक्रम रजनीगंधा, रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवरती वाजवलेला राग चंद्रकंस प्रसारित केला जाईल। त्याचप्रमाणे नेहमीच्याच वेळेवरती सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील। तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची।

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. काल आपण असं ऐकलं की गदाधरनी जगदंबेची परवानगी घेतली आणि त्यांचे गुरु तोतापुरी यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली.

0: आणि ही दीक्षा दिल्यानंतर ते आत्मभान विसरले, परमेश्वरचरणी लीन झाले आणि साधनेच्या एका उत्तुंग अवस्थेला पोचले आणि त्या अवस्थेमध्ये गदाधरचा रामकृष्ण म्हणून जन्म झाला. आता हे जेव्हा सगळीकडे पसरलं, त्यांच्या नातेवाईकांमध्ये कुटुंबामध्ये पसरलं, तेव्हा ह्या ज्या उडत उडत येणाऱ्या बातम्या होत्या त्या एकंदरीतच कुटुंबाला अस्वस्थ करायच्या. सारूच्या माहेरी तर ह्या जेव्हा बातम्या पोचल्या तेव्हा तर खूप अस्वस्थता वाढली, कारण आता ती काही लहान राहिलेली नव्हती. तिचं लहानपण या सगळ्या प्रसंगामध्ये शेजारून वाहणाऱ्या नदीतच वाहून गेलेलं होतं. कसल्या भावनाच उरल्या नव्हत्या. आता ती जाणती झाली होती आणि रस्त्यानं जाताना गावातून फिरताना जयरामवाटीमध्ये ऐकायला लागायचं. या बोचऱ्या शब्दांनी आणि नजरांनी ही छोटी सारू अत्यंत घायाळ व्हायची. वयानं अजूनही छोटी होती पण मनाने मोठी होती आणि प्रौढत्व पण विचाराने आलेलं होतं. मन तुटल्या पतंगासारखं इकडे तिकडे भटकत राहायचं आणि असं वाटायचं की का या माणसाने संन्यास घेतला आहे, मग आता माझं काय, मी कुठे जाऊ. आता हे सगळेच प्रश्न असे होते की ज्या प्रश्नांची कसलीच उत्तरं नव्हती. रामकृष्णांची इकडे उग्र साधना चालू होती आणि उग्र साधनेमध्ये कुठल्याही भौतिक गोष्टींकडे अधिभौतिक गोष्टींकडे लक्ष नसल्यामुळे प्रकृती खालावली. म्हणून काही दिवसांसाठी ते सारूच्या घरी आले कुमार बोकुरला, तेव्हा त्यांनी तिलाही बोलवून घेतलं. जवळजवळ 7 वर्षानंतर या दोघांची भेट होत होती आणि आता ते कसे वागतील, कसे बोलतील, या भावना सारूच्या मनामध्ये होता. कारण 7 वर्षाचा लांबचा काळ होऊन गेला होता, त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले होते आणि आता तशी शारदा प्रौढ पण झाली होती ना. त्यानंतर दोघांनी असं ठरवलं की आपण सासरी जायचं. म्हणून अनेक असे प्रश्न ज्यांची उत्तरच नाहीत अशी घेऊन शारदा रामकृष्णांबरोबर ती त्यांच्या घरी गेली. तिथेसुद्धा रामकृष्णांच्या आईने निरागस प्रेमाने अगदी साध दोघांचं स्वागत केलं. तिच्या नजरेत पण तोच प्रेमळपणा होता, हळुवारपणा होता. जसा ती छोट्या सारूला वागवायची तसाच प्रेमळपणा होता. त्याबरोबर काय झालं, जादू झाली. सगळ्या कुशंका सारूच्या मनामध्ये होत्या त्या पळून गेल्या. त्यांना कशाचं वेड लागलं आहे हे या मुलीच्या लक्षात आलं आणि तिला पण खूप समाधान वाटलं, कारण तिला त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि सहवासातून त्यांचं निराळेपण, त्यांचं देवत्व, त्यांची आध्यात्मिक शक्ती जाणवली. रामकृष्णांची एकदम सडपातळ अंगकाठी होती, रेखीव शरीर होतं, प्रसन्न हास्य आणि निर्मळ मन, अत्यंत गोड आश्वासक असा आवाज आणि अतिशय शालीन आणि नम्र असा स्वभाव, या सगळ्यांचा प्रभाव या छोट्या सारूवरती पडला. ती भारली गेली त्यांच्या व्यक्तिमत्वानं. रामकृष्णाबरोबर एक ब्राह्मणी होती जिचं नाव भैरवी. भैरवी ब्राह्मणी म्हणजे भैरवी पंथ, पण तिचं खरं नाव योगेश्वरी, पण सगळे तिला आजूबाजूचे भैरवी म्हणायचे. सारूची ती आणखी एक सासू असल्यासारखी होती, कारण रामकृष्णांना ती आपला मुलगा मानायची. तंत्रविद्येची साधना तशी अवघड असते, परंतु ती साधना करण्यासाठी रामकृष्णांनी भैरवीला, म्हणजे एका स्त्रीला गुरुपद द्यावं इतका या योगेश्वरीचा अधिकार होता. या योगेश्वरीचं बोलणं अत्यंत कडक होतं, सोवळंओवळं कठीण होतं. सुरुवातीला सारूला सासू म्हणून तिचा थोडा धाक वाटायचा, पण तिचा स्वभाव असा आपल्या फणसासारखा होता, वरून काटेरी कडक पण आतून गोड. हे जेव्हा शारदेचं लक्षात आलं तेव्हा तिला या योगेश्वरीबद्दल वाटणारा धाक संपला आणि ती तिच्याशी मिळून मिसळून वागायला लागली.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

0: अस्मिता वाहिनी यांचं ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
5: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
5: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
4: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
6: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण हिंजवडीतली वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्यात येणार असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी संमेलनात चौहान यांनी स्वतः काल ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित असावं, तसंच प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी असं चौहान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय कृषी संमेलनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0: यांनी काल दिली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना एनडीआरएफ एसडीआरएफ आणि पीक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे अचूक होणं आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काढलेल्या आदेशामध्ये अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगर 1 मधून वगळल्याचा आरोप करत काल महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. दुष्काळ निवारणासाठी आगामी 8 ते 9 महिन्यांचं ठोस नियोजन सुरू असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीनं पाठपुरावा केला जाईल असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. त्यासाठी 58 प्राधान्य प्रकल्प 9 ते 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 15 ते 20 लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले. नीती आयोगाच्या ग्रोथ हब उपक्रमाअंतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राच्या सर्वंकष विकास आराखड्याचं सादरीकरण काल फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय त्यावेळी ते बोलत होते. नीती आयोग राज्य शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी नागरिक उद्योग शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांशी व्यापक चर्चा करून हा आराखडा तयार केला आहे. चाकणमधील रस्ते पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य सुधारणांसाठी 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत या आराखड्याचं सादरीकरण केलं. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून काम सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही डुडी यांनी यावेळी सांगितलं. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील युपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात एमडीआर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआरबाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बांधकाम क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या रेरा संस्थेविषयी.
1: 2016 पूर्वी घर खरेदी करणाऱ्या लोकांच्या हिताची कुठलीच नियमावली देशात अस्तित्वात नव्हती. सरकारी परवाने मिळवण्याआधीच सदनिका विकणं, एका प्रकल्पाचे पैसे दुसऱ्याच प्रकल्पासाठी वापरणं आणि इमारतींचं काम रखडणं या सामान्य बाबी समजल्या जात होत्या. ग्राहकांनी कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तर न्यायासाठी वाट पाहण्याचा काळ इमारत पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्तच असायचा. 2016 मध्ये स्थावर मालमत्ता नियंत्रण आणि विकास कायदा मंजूर झाला आणि या कायद्याअंतर्गत स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराची स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार एकही सदनिका विकण्याआधी बांधकाम प्रकल्पाची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. सदनिकेसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांमधील 70% रक्कम वेगळ्या खात्यात जमा करून ती फक्त त्या प्रकल्पासाठी खर्च करण्याचा नियम करण्यात आला. ग्राहक आणि विकासक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी निश्चित कालावधी ठरवण्यात आला. या सर्वाचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या हक्कांना पहिल्यांदाच वैधानिक संरक्षण मिळालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: एल निनोच्या परिणामामुळे यंदा कास पठारावरचा फुलांचा हंगाम नेहमीपेक्षा आधीच संपत आहे. याविषयी माहिती देताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले,
2: सुरुवाती

0: केला, चवर, तेरडा, आबोलीमा, निलीमा, सितेशास्त्र, धनगरी फेटा अशा विविध प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे फुलली होती. परंतु साधारणपणे एलनिनोचा इफेक्ट असल्यामुळे साधारण 3 आठवड्याचा पावसाचा खंड पडला आणि त्यामुळं ह्या फुलांची रोपटी चांगल्या पद्धतीनं वाढू शकली नाहीत. आणि आता ऊन वाढत असल्यामुळं फुलं कोमेजत आहेत आणि साधारणपणे फुलांचा बहर 50% आलेला आहे. म्हणून सातारा वन विभागाने असा निर्णय घेतलाय की 5 ऑक्टोबर 2026 रोजी हा हंगाम थांबवण्यात येत आहे आणि ऑनलाईन बुकिंग 5 ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे. आणि त्यानंतर पर्यटकांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून कास पुष्प पठार हंगाम 2026 हा 5 ऑक्टोबर 2026 पर्यंतच असणार आहे.
1: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित असलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि अराजपत्रित पदांसाठी महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2026 या 3 स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. एसआयआर प्रक्रियेत नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काल राज्यात ठिकठिकाणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही एसआयआरची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी आणखी 8 पदकं मिळवली. एकंदर 45 पदकांसह भारत पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुणे शहराच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातही काल दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं असून भामरागड आलापल्ली मार्गावरची वाहतूक काल रात्री सुरू करण्यात आली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान देशासह संपूर्ण महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास संपण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण आणि हिंजवडीतील वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 15 सेकंद झालेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक पातळीवरती जागतिक हृदय दिन आणि आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. लिहिण्यासाठी जे बॉलपेन वापरलं जातं त्या बॉलपेनचे निर्माते लॅडिस्लाव जोस बिरो यांचा आज आहे जन्मदिवस.

बॉलिवूडचे विनोदाचे बादशहा मेहमूद यांचा आज जन्मदिवस. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते शशधर मुखर्जी यांचा आज आहे स्मृतिदिन.

तर श्रोते हो, लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटे यांचा आज वाढदिवस आहे. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही हा फार होता, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय, उलट इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत, किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत थोडं समुद्वेषण करावं लागतं. आमच्या शाळेतून पण खूप चांगले उपक्रम चालू आहेत हे आम्ही त्या पालकांशी संवाद करून बोलून त्यांना सांगत असतो. आम्ही जेव्हा विविध उपक्रम घेत असतो तेव्हा ते पालक कधी शेजारच्या मुलांबरोबर त्या शाळेत येत असतात, आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बघून हळूहळू आता ते समजायला लागलं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षणच सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा मराठी माध्यमात शिकून जी मुलं मोठी झालीत किंवा जे शास्त्रज्ञ झालेत त्यांची उदाहरणं देऊन आम्ही त्यांच्याशी सतत संवाद साधून संपर्क ठेवून हळूहळू आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या आता वाढते.
0: तेव्हा अवश्य ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर अर्थात 1143 किलोहर्ट्झवर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. दिलखुलाशा विशेष भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखर गाठताना महाराष्ट्रातील महिला खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संधी, प्रशिक्षण, सुविधा आणि योग्य प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेनुसार उत्तुंग कामगिरी करू शकतो. महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत? दिव्यांग खेळाडूंसाठी प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत कोणते प्रयत्न केले जात आहेत? या महत्वपूर्ण विषयाबरोबरच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या 5% आरक्षणाची तरतूद आणि त्यासाठी क्रीडा प्रावीण्याचे निकष याबाबतही आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत

0: आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देऊल. सर, दिलखुलास मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, खर तर खेळ म्हणजे काय केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं, आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांचे जे जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात, आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी यायला पाहिजे. फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे, आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्त्वाचं आहे, आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची, आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायच्या, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे, पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेधमध्ये, की लक्षवेध मीन्स लक्ष आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचा आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेधमध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे, आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेधमध्ये आपण असा डिस्ट्रिक्टपासून सुरुवात केलेली आहे, एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून जे तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात, आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेलं की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे, तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षण दिला जातात, आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांच्या डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटच्या आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे, आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो, आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो, आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे, आणि त्यांची न्यूट्रिशन ते आपण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचं स्पोर्ट्स राहिलेलं नाही, ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचं असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्त्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसा स्ट्रेंथन करायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेम

0: हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात, आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे, आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं आहे, त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात, 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल, किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. सर, खरं तर आता मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं, उल्लेख केला की आपले काही पारंपरिक खेळ आणि त्यांना आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात आलेलं आहे. दहीहंडी सारख्या साहसी क्रीडा प्रकारालाही गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आता दहीहंडी जे आपला महाराष्ट्राचं मला वाटतं एक संस्कृती आहे, ते महाराष्ट्र महाराष्ट्र खास करून मुंबई आणि ह्या एरियामध्ये जास्त आहे, आणि ह्यांच्यासाठी आपण एक साहसिक गेम पण आहे, आणि यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते इंजरी पण भरपूर होतात त्यांच्यामध्ये. आणि मध्ये तर आपण 2016 त्यांना एक साहसिक खेळाचा दर्जा देण्यात आलेला होता महाराष्ट्र शासनाने दिला होता, आणि त्या पद्धतीने आता आपण त्याच्यासाठी काही ज्यावेळी आपण खेळाचा दर्जा देतो साहसी खेळाचा, त्यावेळी काही नियमावली पण तयार करावी लागतात. म्हणजे त्याच्यासाठी आपण ते नियमावली तयार केली होती, किती हाईट असली पाहिजे, किती मनोरे असले पाहिजे, किंवा ते किती वय पण मुलाचा काय असला पाहिजे, त्या इवन हायकोर्टा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये पण केसेस चाललेले आहेत, त्यांच्यामध्ये पण असा डिसाईड केला होता की त्यांनी असे आदेश दिले होते की 14 खालचे मुलांना त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट नाही करून घेतला पाहिजे ह्या साहसी खेळामध्ये, आणि त्या पद्धतीने नियमावली आपण तयार झालेली आहे. तरी पण काही आपण केला तर ते इंजरी आणि ते भरपूर असतात त्यांच्यामध्ये, आपल्याला यावेळी पण ते काही दुर्दैवी घडलेले आहे यावेळी त्यांच्यासाठी. जवळपास या आम्ही त्यांच्या एक विमा साठी पण महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली आहे की हे सगळे गोविंदाचं आपल्याला प्रत्येकाच्या नावं आता आपल्याला माहिती नसतात, पण ते इन जनरली जे हे मॅनेज करतात गोविंदाचे
1: प्रमुख,
0: हा त्यांच्या मार्फत ते हे एक कॉमन सगळ्यांसाठी एक विमा आम्ही घेतलेला आहे, ज्यांच्यामध्ये जवळपास 1,60,000 गोविंदाला त्या समावेश करण्यात आलेला आहे, आणि त्यांचा विमा आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी आता घेत आहे.
1: वा, खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की कारण प्रत्येकाचा एक साहसी क्रीडा प्रकार असला तरी दुखापत होणं हे होतच आणि त्यावेळेला त्यांना ह्याची मदत होते. श्रुती वाचच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याविषयी निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही हा फार होता, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय, उलट इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत

0: यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही, हा फार होता म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय, उलट इंग्लिश मिडियममधून आमच्या शाळांमध्ये मुलं परत येत आहेत, किंवा पालकांना सुद्धा आपल्या मातृभाषेचं महत्त्व समजतंय. याबाबतीत थोडं समुद्देशन करावं लागतं. आमच्या शाळेतून पण खूप चांगले उपक्रम चालू आहेत, हे आम्ही त्या पालकांशी संवाद करून बोलून त्यांना सांगत असतो. आम्ही जेव्हा विविध उपक्रम घेत असतो तेव्हा ते पालक कधी शेजारच्या मुलांबरोबर त्या शाळेत येत असतात, आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बघून हळूहळू आता ते समजायला लागलं की आपल्या मातृभाषेतलं शिक्षणच सुद्धा महत्त्वाचं आहे. किंवा मराठी माध्यमात शिकून जी मुलं मोठी झालीत किंवा जे शास्त्रज्ञ झालेत त्यांची उदाहरणं देऊन आम्ही त्यांच्याशी सतत संवाद साधून संपर्क ठेवून हळूहळू आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या आता वाढते.
0: तेव्हा अवश्य ऐका आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर अर्थात 1143 किलोहर्ट्झवर.
2: मावळतीचा रंग
3: कधी आठवणींचा,
4: कधी अनुभवांचा,
5: कधी भावनांचा,
2: तर कधी नव्या स्वप्नांचा,
3: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
4: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
5: मावळतीचे रंग
2: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
5: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
6: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्झ या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:40 झालीत. अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा प्रसारित करत आहोत.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
9: नमस्ते
8: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
9: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
8: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
9: अनेकदा मेळावा असं म्हटल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रेडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, ते त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं. आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची.

0: आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार.
1: खरे.
0: तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
0: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचं डिझाईन अशा पद्धतीने केलेलं आहे त्या इव्हेंटचं की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
1: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, शोध अनुरूप जोडीदाराचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सात वाजून 45 मिनिटं आणि 40 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
1: सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमतांचं एकत्रीकरण, मानवाधिकार, दहशतवाद विरोधी धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं तसंच संपूर्ण समाजाचा सहभाग या 7 स्तंभावर आधारित प्रहार या संकल्पनेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध 0 सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं आहे. 2019 ते 2026 या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना यशस्वीपणे भारतात परत आणण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शहा यांनी प्रत्यार्पण पोर्टलचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टलमुळे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या प्रक्रियेला गती मिळेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार आहेत. तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानही

राज्याचा दौरा करणार आहेत. चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. रब्बी हंगामासंदर्भातल्या राष्ट्रीय कृषी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा यावर आधारित पीक नियोजनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील व्यवहार पूर्ण करणं, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचं एकत्रीकरण करणं तसंच अन्य उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याबाबत काल सहमती दर्शवण्यात आली. मुंबईत काल झालेल्या भारत युएई उच्चस्तरीय संयुक्त गुंतवणूक कार्यगटाच्या 14व्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन जायद अल नाहयान उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. उद्यापासून सुरू होणाऱ्या G20 व्यापार मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीत ते सहभागी होतील. या समूहातील देशांदरम्यान शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योग आणि इतर उद्योगांसाठीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी प्रमुख नेते आणि व्यापारी प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं अमेरिकेतील उद्योगमंत्र्यांशी ते द्विपक्षीय स्तरावरील चर्चा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि इतर 19 देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित घटकांवर अमेरिका कोणताही आयात कर आकारणार नाही अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात फेडरल रजिस्टरमध्ये संबंधित देशांची यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. 0% शुल्क दरासाठी पात्र असलेल्या उत्पादनांमध्ये दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचार, पेशी आधारित उपचार, जनुकीय उपचार, अँटीबॉडी, ड्रग कॉन्ज्युगेट्स आणि प्राण्यांवरील औषधं यांच्यासाठी निर्धारित केलेल्या सर्व औषधांचा समावेश आहे. भारताने वर्णद्वेष, वांशिक भेदभाव, परक्यांबद्दलची द्वेषभावना आणि असहिष्णुतेचा तत्सम प्रकारांचा सामना करण्याबाबतची आपली कटिबद्धता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. डर्बन घोषणा आणि कृती कार्यक्रम यासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत भारताकडून निवेदन सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी भारताची मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा प्रणालीतून दिली जाणारी सवलत चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला काल दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्याशी सुसंगत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय श्रेणीतील असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील UPI व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात MDR लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं MDR बाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठाने दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. भारतीय नौदलाची दुसरी कमांडर्स परिषद नवी दिल्लीत आजपासून आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सैन्याच्या धोरणात्मक पातळीवरील तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला तात्काळ पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव काल जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला.
जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप टीम स्पर्धा

स्पर्धेत भारतानं रौप्य पदक पटकावलं आहे. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंगनं वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक पटकावलं, तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. कालचा भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानं भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकर मुरलीनं सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं, तसंच पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं आणखी एक रौप्य पदकाची भर घातली. याआधी त्यानं पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीतही रौप्य पदक जिंकलं आहे. ओडिशामधील महानदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी, अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागात

0: हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागातील घाघरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गोंडा येथील कुवानो नदी आणि कुशीनगरमधील गंडक नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हवामान. ईशान्येकडील राज्य अंदमान आणि निकोबार बेटं, कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलचा काही भाग यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आणि ओडिशामध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती, हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक हृदयाला ऐका ते बोलत असतं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. लेखन संतोष मोरे. सादरकर्ते सूरज गोळे.
3: पहाटेची वेळ. आकाशाच्या कुशीतून सूर्य हळूहळू डोकावतो आहे. एखाद्या घराच्या खिडकीतून प्रकाशाची पहिली किरणं आत येत आहेत. कुणाचा अलार्म वाजतोय, कुणी मॉर्निंग वॉकला निघालंय, कुणीतरी देवापुढं दिवा लावतोय आणि कुणीतरी अजूनही गाढ झोपलंय. म्हणतात ना, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची धावपळ वेगळी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, पण या सगळ्यांच्या आत एक जण मात्र कायम जागाच आहे. न थांबता, न थकता, न कुठलीही तक्रार करता, तो म्हणजे आपला जीवाभावाचा सोबती, आपलं हृदय. आपण त्याला कधी पाहत नाही, त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याचा आवाज ऐकण्यासाठी कान लावत नाही, पण तो जन्मापासून आपल्या सोबत असतो. आपण पहिल्यांदा रडलो तेव्हा तो धडधडत होता, आपण पहिल्यांदा हसलो तेव्हाही तो धडधडत होता, आईच्या कुशीत विसावलो तेव्हा त्याची लय शांत होती, पहिल्यांदा शाळेच्या दारात उभं राहिलो तेव्हा भीतीनं त्याची धडधड वाढली होती, आपण दुःखात होतो तेव्हाही तो आपल्या सोबत होता, आपण आजारी पडलो तेव्हा त्यानं आपलं आयुष्य सांभाळून धरलं, आपण धावलो तो धावला, आपण थांबलो मात्र तो थांबला नाही.

0: आपण झोपलो तो जागाच राहिला आणि आपण जगत राहिलो कारण तो कायम आपल्या सोबत राहिला. आपण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का? आपण हृदयाला कधी आठवतो का? प्रेमाच्या कविता लिहिताना आनंदाच्या क्षणी की छातीत वेदना सुरू झाल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांबद्दल आपण बोलतो, पण हृदयाबद्दलची आपली जाणीव अनेकदा उशिरा होते. कारण हृदय आपल्याला रोज सांगत नाही मी काम करतोय, ते फक्त अखंडपणे काम करत राहतं. ताणतणाव, चुकीचा आहार, अतिमिठाचं सेवन, अतिसाखर, अतिरिक्त वजन, व्यायामाचा अभाव आणि कधीकधी धूम्रपान, तंबाखू किंवा इतर व्यसनं, हृदय मात्र सगळं सहन करत राहतं जोपर्यंत त्याची ताकद संपण्याच्या उंबरठ्यावर येत नाही. आपल्या आयुष्यात वेळेला फार महत्व आहे. ऑफिसला पोहोचण्याची वेळ, मुलांच्या शाळेची वेळ, व्यवसायाची वेळ, मात्र हृदयाचं ऐकण्यासाठी आपण किती वेळ देतो याचं उत्तर कधी आपण स्वतःला विचारलंय का? आज शहर बदलतंय, गाव बदलतंय, जीवनशैली बदलते, कामाची पद्धत बदलली, या बदलांसोबतच आपल्या हृदयावरचा ताणही वाढतोय. पूर्वी शरीर थकायचं, आज मनही थकतं. पूर्वी कामाचा ताण होता, आज अपेक्षांचा ताण आहे. त्यात यशाची धावपळ, स्पर्धा, आर्थिक चिंता, सततचा मोबाईल स्क्रीन टाईम, सततची घाई, सततची तुलना, या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सगळ्यात शांतपणे हृदय तो परिणाम सहन करत राहतो. हृदय विकार अचानक येतो असं आपण अनेकदा म्हणतो, पण खरंच तो अचानक येतो का? कदाचित हृदय अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपल्याला काहीतरी सांगत असतं. थोडा दम लागतोय, थोडा थकवा जाणवतोय, छातीत जडपणा आहे, चालताना त्रास होतोय, जीना चढताना श्वास फुलतोय, कधी कधी अस्वस्थ वाटतंय. पण आपण काही नाही, थोडा थकवा असेल, गॅस असेल, उद्या पाहू असं म्हणत राहतो आणि कधी कधी तो उद्या कधी येतच नाही. आपल्या हृदयाला आपण कसं सांभाळू शकतो याविषयी अधिक सांगतायत अकोल्यातील जनरल फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निखिल पवार.
1: आपलं हृदय दिवस रात्र आपण झोपेत असतानाही सतत काम करत असतं, पण आपण आपल्या हृदयाची काळजी घेतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आजकाल हृदयविकार हा फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही, कमी वयातही हार्ट अटॅक आणि इतर हृदयविकाराचे रुग्ण आपण पाहत आहोत. BP, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखू, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण आणि चुकीची जीवनशैली ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, हे हृदयविकाराचे महत्त्वाचे धोके आहेत. म्हणून हृदय नेहमी निरोगी राहावं यासाठी काही साध्या गोष्टी आजपासून आपण सुरू करूया. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा नियमित व्यायाम करणे भरपूर महत्त्वाचे आहे. आहारात मीठ, साखर, तेल आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ ज्यालाच आपण प्रोसेस्ड फूडसुद्धा म्हणतो, मैद्याच्या गोष्टी असतात, यांना आपण कमी केलं पाहिजे. भाज्या, फळे, कडधान्य आणि संतुलित आहाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही त्रास नाही म्हणून आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं बरेच लोकांना वाटत असतं. त्याच्यासाठी आपण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी

0: बेसिक टेस्टमध्ये ECG, रुटीन ब्लड चेकअप, 2D इको, TMT यासारख्या भरपूर टेस्ट आपण पाहत आहे. ज्यांना एंजिओग्राफीसारख्या टेस्टची भीती वाटत असेल त्यांना CT एंजिओग्राफी हा नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे कसलाही त्रास न होणाऱ्या पण टेस्ट आज उपलब्ध आहेत. आणि हार्ट अटॅकची लक्षणंसुद्धा ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. छातीत दडपण असणे, वेदना होणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना जाणवणे, अचानक घाम येणे, धाप लागणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे अशी काहीशी लक्षणं दिसली तर वेळ वाया न घालवता आपण तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. लक्षात ठेवा, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींना फार मोठा फरक आपण घडवू शकतो. सोबतच आपण विपश्यना, योगा, कुठल्याही प्रकारची ध्यान साधना याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करून आपण स्वतःला एक तणावमुक्त जीवनशैलीचा भाग बनवू शकतो. या जागतिक हृदय दिनानिमित्त एक संकल्प करूया, माझं हृदय माझी जबाबदारी, निरोगी हृदयासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारूया आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचाही हृदयाची काळजी घेऊया. आणि सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: म्हणूनच हृदय बोलत असताना त्याचा आवाज ऐकणं आवश्यक आहे. छातीत दडपण किंवा वेदना, विशेषतः खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे जाणारी एखादी व्हेन, श्वास घेण्याचा त्रास, अचानक घाम, मळमळ, चक्कर, अस्वस्थपणा, अचानक अशक्तपणा हे शरीराने दिलेले गंभीर इशारे असू शकतात. अशावेळी थोडं थांबू, पाहू नंतर असं न म्हणता तातडीनं वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे, कारण हृदयाच्या बाबतीत वेळ म्हणजेच जीवन. हृदयाची गोष्ट ही केवळ आजाराची नाही तर ती काळजीची आहे. हृदय आपल्यासाठी रोज इतकं करतं, मग आपण त्याच्यासाठी थोडंसं करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनी सुरू होतात असं नाही, कधी कधी एक छोटी सुरुवात पुरेशी असते. दररोज थोडा नियमित व्यायाम, शक्य तितका संतुलित आणि पौष्टिक आहार, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यांचा योग्य समावेश, अति मीठ आणि अति साखर आणि अति प्रक्रियायुक्त पदार्थ कमी करणं, धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी, पुरेशी झोप आणि मनावरचा ताण कमी करण्याकरता स्वतःसाठी थोडा वेळ, इतकंच. हृदयाला याहून मोठी भेट कदाचित नकोच असते. हृदयाबद्दल हृदय तज्ज्ञांहून अधिक चांगलं कोण बरं सांगू शकेल? ऐकूया गेल्या 15 वर्षांपासून अकोला इथं कार्यरत कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर श्रीकांत काळे काय सांगतायत.
2: या वर्षी 2026 ची थीम आहे डोंट मिस द बीट. हृदयाचं ऐका. आपलं हृदय अहोरात्र जे काम करतं, जे आपल्या पूर्ण अवयवांना रक्तपुरवठा करतं, त्याचा आपण आवाज ऐकला पाहिजे. आपल्या हृदयाचे जे ठोके असतात ते 70 ते 80 नॉर्मल असतात. आपलं हृदय जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य करत राहते आणि त्याला ब्लड सप्लाय जो आहे तो पण महत्त्वाचा आहे. आणि प्रामुख्याने जे आजार आहेत हृदयाचे, जे आहेत हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, दुसरं हार्ट अटॅक, तिसरा आजार जो महत्त्वाचा आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजे हृदयाचे काम करणं कमी होणे, आपण त्याला EF म्हणतो, इजेशन फ्रॅक्शन तो कमी होणे. ज्या रुग्णांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांनी हृदयाची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. कारण की काय होते, शुगर असल्यामुळे चेस्ट पेन झालं तरी आपल्याला दुखत नाही, कारण नर्व एंडिंगवरती शुगर जमा झाल्यामुळे देर इज ए न्यूरोपॅथी. अशा वेळेस फक्त दम लागणे किंवा धाप लागणे हे लक्षण हार्ट अटॅकचे असू शकते. त्यामुळेच आपली शुगर नियंत्रित ठेवा.

0: नो युअर नंबर्स. मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे ते लक्षात ठेवा. फास्टिंग शुगर 70 ते 110 मिलीग्राम पर डीएल, पोस्ट पेंडियल म्हणजेच जेवणानंतर 2 तासांनी शुगर 160 पर्यंत, HbA1c लेवल 6.5 च्या कमी. आणि आता आपण वळूया बीपी कडे, तर ब्लड प्रेशर आपलं 130/80 याच्या कमी असावं, जास्त असू नये. तर आपलं बीपी कंट्रोल करायला पाहिजे आपण. दुसरा एक महत्त्वाचा आजार आहे हार्ट अटॅक. याची लक्षणं काय, तर छातीमध्ये अचानक खूप दुखणे, खूप जास्त घाम येणे, आणि जे दुखणं आहे ते डाव्या हाताकडे जाणे व मानेच्या भागाकडे जाणे, आणि उलटी होताना खूप भीती वाटणे, आणि पूर्ण हातपाय गार पडणे, खूप जास्त घाम येणे, उलटी होणे, असं कधी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी व्यायाम करा, हेल्दी फूड खा, पारंपरिक अन्न खा, जंक फूड अवॉइड करा, कुठलेही व्यसन नको, मद्यपान धूम्रपान अवॉइड करा. स्वतःची काळजी घ्या, हृदयाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण, चांगलं घर, चांगलं भविष्य देतो, पण त्यांना एक गोष्ट आणखीन द्यायला हवी, निरोगी जीवनशैलीची सवय, खेळण्याची सवय, मैदानी खेळांची आवड, पौष्टिक अन्नाची जाणीव, स्क्रीनपासून थोडं दूर राहण्याची सवय, आणि स्वतःच्या शरीराचा आदर करण्याची शिकवण. कारण हृदयाची काळजी ही केवळ मोठ्यांची जबाबदारी नाही, ती लहानपणापासून सुरू होणारी संस्कृती आहे. कधी कधी आपण स्वतःसाठी जगणं विसरतो. कुटुंबासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी, हृदयाला मात्र आपण नेहमी शेवटी ठेवतो. जणू ते म्हणत असावं, तू आधी सगळ्यांची काळजी घे, माझी काळजी नंतर घे. पण त्या नंतरची वाट पाहताना कधी कधी आयुष्य हातातून निसटतं. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या हृदयासाठी काय करतोय प्रत्येक क्षणाला. येणारा केवळ हृदयाचा आवाज नाही, तो जीवनाचा आवाज आहे. तो सांगतोय, मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे, माझी काळजी घे, मला अनावश्यक ताण देऊ नकोस, मला निष्क्रिय ठेवू नकोस, माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नकोस, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घे, आणि सर्वात महत्वाचं, माझं ऐक. September 29 जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या हृदयाशी पुन्हा एकदा मैत्री करण्याचा, आपल्या धावपळीला थोडा विराम देण्याचा आणि स्वतःला सांगण्याचा दिवस आहे. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य मौल्यवान आहे, कारण आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे असतो, कुणाच्या आयुष्याचा आधार असतो, कुणाच्या प्रार्थनेत आपलं नाव असतं. म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणं म्हणजे केवळ स्वतःची काळजी घेणं नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं आहे. आता उद्या पुन्हा सूर्य उगवेल, जेव्हा खिडकीतून प्रकाश घरात येईल, जेव्हा अलार्म वाजेल, तेव्हा आपण आरशासमोर उभं राहा आणि आपल्या छातीवर हात ठेवा. कदाचित तिथे तुम्हाला एक आवाज ऐकू येईल, अगदी मंद पण सातत्यानं. हृदयातील तो आवाज म्हणत असेल, मी तुझ्यासाठी इतकी वर्ष जागा आहे, आता तू माझ्यासाठी थोडा वेळ जागा राहशील का? हृदयाला ऐका, कारण ते बोलत असतं. त्याचा आवाज शब्दात

नसतो, तो असतो एका ठोक्यात, एका श्वासात, एका स्पंदनात, आणि त्या प्रत्येक स्पंदनात दडलेलं असतं आपलं जीवन. या जागतिक हृदय दिनी एक संकल्प करूया, हृदयाला थोडा वेळ देऊया, हृदयाला आरोग्य देऊया आणि हृदयाचा प्रत्येक इशारा ऐकूया. कारण निरोगी हृदय म्हणजे केवळ धडधडणारं हृदय नाही, तर पूर्णपणे जगणारं आयुष्य आहे.

0: आताच आपण जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. हृदयाला ऐका ते बोलत असतं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवळकर यांचं. लेखन संतोष मोरे. सादर करते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

काय पोछे या चित्रपटातलं स्वानंद किरकिरे यांचं गाणं आताच आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते अमित त्रिवेदी.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
5: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
5: चला, भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
6: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. विशाल दादलानी यांनी गायलेलं प्रशांत इंगोले यांचं गाणं ऐकूया. संगीतकार शशी सुमन आणि चित्रपट आहे मेरी कॉम.

0: श्रोतेहो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या या विषयावरती निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता.
1: चाहेंगे तुम्हें बस

वा, लाईफ हो तो ऐसी या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया श्रेया घोषाल आणि अनुपम रॉय यांनी गायलेलं पीकू या चित्रपटातलं गीत. गीतकार आणि संगीतकार अनुपम रॉय.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, शेवटी आपण ऐकूया जब तक है जान या चित्रपटातलं जावेद अली आणि शक्तिश्री गोपालन यांनी गायलेलं गाणं. गुलजार यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन,
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या या विषयावरती निवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शिक्षण ही आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणामुळेच आपल्याला विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. एखाद्या घटनेचा साकल्याने विचार करता येतो, नवनवीन क्षेत्र पादाक्रांत करता येतात. पण श्रोते हो, या शिक्षणाची खऱ्या अर्थी सुरुवात होते ती प्राथमिक शाळेतूनच. कारण जेव्हा प्राथमिक शाळेत विद्यार्थी दाखल होतो ना, तेव्हा तो एक मातीचा गोळा असतो. त्याला घडवण्याचं काम शाळेतले शिक्षक करत असतात. विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत काम करताना शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक होते, कारण तिथली सामाजिक कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असते. मर्यादित सुविधा, बदललेली शिक्षण पद्धती या सर्वांचा समन्वय साधून हे शिक्षक मुलं घडवण्याचं काम करतात. या सगळ्याचा अतिशय जवळून ज्यांनी

0: अनुभव घेतला आहे. गेल्या 20 वर्षापासून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि सध्या केंद्रप्रमुख असणाऱ्या तसंच अलीकडेच रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारानं ज्यांना गौरवलं आहे अशा अमृता इनामदार यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय. तर श्रोते हो, ग्रामीण भागात अध्यापन करताना मुलं घडवताना काय करावं लागतं, काय अडचणी येतात हेच आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. आपण सुरुवात करूया तुमच्या शिक्षक व्हायचंय या तुम्ही घेतलेल्या निर्णयापासून. आपण याच क्षेत्रात काम करायचं यासाठी तुमची प्रेरणा काय होती?
1: माझी आई, त्याच्यानंतर आईचे वडील, माझे काका, मावशी, मामी असे अनेक नातेवाईक या शिक्षण क्षेत्रात आहेत, शिक्षक म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासून बघत मी मोठी झालेली आहे. आणि साधारण 9वी 10वीत असताना मी हे ठरवलं होतं की मला शिक्षक व्हायचं आणि प्राथमिक शिक्षक व्हायचं आहे. तर अशा ह्याच्यात जेव्हा मला चांगले मार्क असून मी हा जेव्हा हा रूट निवडला त्यावेळेला फक्त माझे आई पप्पा जे होते त्यांनी मला सपोर्ट केला, पण बाकी बऱ्याच जणांनी हा असं तू का निर्णय घेतेस असं म्हटलं. पण मला आजही आनंद आहे की मी या क्षेत्रात काम करते.
0: नक्कीच, आपण मनापासून जे काम करतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुमची आतापर्यंतची सर्व सेवा ग्रामीण भागातच झाली आहे का आणि हा सगळा अनुभव कसा होता?
1: हो, मी साधारण 20 वर्ष माझी सर्व्हिस पूर्ण झाले आणि ही सगळी सेवा ग्रामीण भागात झाली. सुरुवातीला मी जेव्हा 2006 साली या क्षेत्रात आले तेव्हा मी खानू नंबर 1 या शाळेमध्ये काम करत होते. 13 वर्ष मी तिथे काम केलं. त्यानंतर वाटत खंडाळा या शाळेत होते मी 5 वर्ष आणि राई या ठिकाणी मी काम केलं 2 वर्ष आणि त्यानंतर आता निवेंडी इथे मी केंद्रप्रमुख म्हणून काम करते. सगळी ही जी सर्व्हिस आहे माझी ती ग्रामीण भागातच झालेली आहे.
0: मग हा अनुभव कसा होता तुमचा?
1: हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता असं मला वाटतं. आयुष्यात खूप अनुभवांची भर पडली त्याच्यामध्ये. मला अनेक चांगल्या सवयी लागल्या. आजूबाजूला जे सांस्कृतिक वातावरण आहे ग्रामीण भागातलं ते अनुभवायची संधी मला या निमित्तानं मिळाली.
0: मॅडम, ग्रामीण भागातली विद्यार्थ्यांची कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी शहरातल्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडीशी वेगळी असते. मग अशावेळी त्यांना शिकवताना तुम्हाला अडचणी येतात का आणि त्यांच्यात तुम्ही आत्मविश्वास कसा काय निर्माण करता?
1: शिकवताना अडचणी येतात काही वेळा त्यांच्या भाषेच्या असतील, आर्थिक स्तर असेल त्यांचा किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी असेल याच्याबद्दल अडचणी येतात. कधी कधी भाषा म्हणतो त्यावेळेला आपण शुद्ध भाषेत नळळचा हा जो प्रश्न आहे किंवा नणचा अशा गोष्टी येतात. पण मग आत्ताच्या नवीन अभ्यासक्रमात पण हेच सांगितलं आहे की त्या मुलांना त्यांची जी भाषा आहे ती स्वीकारा आणि त्यानंतर त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे वळवा. मग आम्ही पण हाच प्रयत्न करत असतो की आधी ते इथे रुळू देत, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येऊ दे आणि नंतर मग आपण त्यांना प्रमाण भाषा म्हणता येईल अशाच्याकडे वळवतो. ह्या दुर्गम भागातून मुलं जेव्हा येत असतात तेव्हा बऱ्याच वेळा चालून येतात. मग त्यांच्या मानसिकतेचा पण आपल्याला विचार करावा लागतो. त्यांची घरची स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती किंवा कौटुंबिक स्थिती कशी आहे हा सगळा विचार आम्ही करतो आणि मगच त्यांना आपण शिकवायला काहीतरी नवीन द्यायला घेऊ शकतो. मगाशी म्हटलं तसं जर दुर्गम भागातून चालत येणारी मुलं असतील तर त्यांना आता दमून आलेत ती आणि आल्याला आपण त्यांना काहीतरी कठीण बोजड शिकवायला गेलो तर त्यांचा तो मूड नसणार आहे. तर त्यांना सांभाळून त्यांच्या मानसिकतेचा विचार करून आम्ही शिकवत असतो किंवा त्यांच्या ज्या काही समस्या असतील ह्या जर सोडवल्या तर आपोआपच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत असतो.
0: बरोबर आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, ग्रामीण भागातही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं असा एक ट्रेंड सध्या आपल्याला दिसून येतो. तर मग काय होतं, गावातल्या या शाळातून विद्यार्थी कमी होतात, संख्या त्यांची कमी होताना दिसते. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना गावातल्याच शाळेत ठेवावं यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागतात का आणि त्यांच्याशी या विषयावर तुम्ही संवाद कसा काय साधता?
1: मध्यंतरी हा जो ट्रेंड म्हणताय तुम्ही हा फार होता म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालण्याचा. पण हळूहळू आता बघितलं तर काही ठिकाणी असं होतंय उलट

0: मला काय करावं लागतं?
1: ह्या सहभाग घेताना पालकांचा त्याच्यामध्ये महत्त्वाची असतं म्हणजे त्यांना वेळ नसतो. त्यांचं मुख्य लक्ष जे असतं ते दिवसभराची एक मजुरी असेल तर ती पूर्ण करणं, दिवस पूर्ण करणं म्हणजे त्यांच्या हातात काहीतरी थोडेफार पैसे येऊ शकतील अशी परिस्थिती बऱ्याच वेळा दिसून येते. त्यामुळे शाळेमध्ये मिटिंगला किंवा शाळेमध्ये एखाद्या उपक्रमाला सहभागी होण्यापेक्षा त्यांचा जोर असतो तो आपल्या दिवसभराच्या कामाला जाण्याचा. किंवा काही वेळा ठिकाणी असे पण पालक असतात व्यसनाधीन वगैरे असतात किंवा काही त्यांच्या वेगळ्या आर्थिक अडचणी असतात, अशा वेळेला संवाद साधताना अडचणी येऊ शकतात.

0: आपल्या दिवसभराच्या कामाला जाण्याचा. किंवा काही वेळा ठिकाणी असे पण पालक असतात, व्यसनाधीन वगैरे असतात, किंवा काही त्यांच्या वेगळ्या आर्थिक अडचणी असतात, अशा वेळेला संवाद साधताना अडचणी येऊ शकतात. मग आम्ही आता याच्यावर उपाय काय करतो, तर त्यांना ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, आवड आहे, त्या गोष्टी आम्ही शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रमात बघा, ते आता महिलांना जर तुम्ही सभेसाठी बोलवलं तर त्या येत नाहीत, पण हळदी कुंकू सांगितलं, महिला मेळावा सांगितलं तर नक्की येतात आणि खूप संख्येने येतात. म्हणजे जे पालक नाही आहेत, ज्यांची मुलं शाळेत नाही आहेत, त्यासुद्धा महिला आपल्या या कार्यक्रमांना येत असतात. सरस्वती पूजन असेल, पाककला स्पर्धा घेतल्या, तर त्याच्यात त्या उत्साहाने सहभागी होतात. मग ज्या वेळेला ते येतात, तेव्हा आपण असे काही मेळावे घेतले तर त्याच्यातून त्यांचं समुपदेशन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, संवाद करू शकतो.
1: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही शिक्षकांची जबाबदारी असते असं जर आपण म्हटलं, तर ग्रामीण भागात ही जबाबदारी आणखीनच वाढताना आपल्याला दिसते. शासन, पालक आणि समाज यांच्यात समन्वय साधण्याची ही जी जबाबदारी असते, ती नेमकी तुम्ही कशी पेलता? म्हणजे शासनाच्या काही योजना असतात, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि ते सगळं काम करणं, हे तुम्ही कसं काय करता?
0: आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षक हाच एक रिसोर्स पर्सन आहे, कारण त्यांचे आई वडील तेवढे मुलांचे शिकलेले असतील असं नाही. आपण शहरी भागात बघा, असं बघतो की मुलांसाठी वेगवेगळ्या ट्युशन आहेत, खेळाचे वेगवेगळे क्लासेस असतात, या काहीही गोष्टी ग्रामीण भागात नसतात. मग अशा वेळेला काही जी मुलं खूप टॅलेंटेड आहेत, चांगलं त्यांच्याकडे कौशल्य आहे, तर त्यांना चांगल्या ठिकाणाकडे वळवणं, चांगल्या मार्गदर्शनाकडे वळवण्याचं काम शिक्षकांना करावं लागतं. कारण शिक्षकच आहे जो त्यांना तिथे सांगू शकतो. नाही केलं तर मग ती मुलं प्लेन 10वी करणं, 12वी करणं किंवा प्लेन बी ए बी कॉम करणं एवढंच करतात, आणि मग पुढे फार काही त्यांना इन्कम सोर्स राहत नाही किंवा फार अडचणी पुढे येऊ शकतात. आता शाळांमध्ये मुलं जी आहेत, या मुलांमध्ये सुद्धा, ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये सुद्धा खूप टॅलेंट आहे. आपल्या क्रीडास्पर्धा होतात, त्यावेळेला अतिशय उत्कृष्ट कबड्डी खेळणारी, खो खो खेळणारी मुलं आमच्याकडे असतात. आमच्या ज्या स्पर्धा होतात, त्या जिल्हा स्तरापर्यंत स्पर्धा होतात, तिथे चांगलं कौशल्य दाखवणारी मुलं आहेत. पण त्यापुढे काय, त्यापुढे त्या मुलांना जर शिकवायचं असेल आम्हाला, किंवा त्यांना मार्गदर्शन करायचं असेल, तर ते आम्हाला सांगायला लागतं त्यांना, किंवा तुम्ही ह्या अकॅडमीत जाऊ शकता, किंवा समजा तुम्ही 8वी 9वीत गेलात की त्यानंतर विभाग स्तरावरच्या स्पर्धा असतात, त्याच्यासाठी तुम्ही भाग घ्यायला तुम्ही पुढे व्हा, हे आम्हाला सांगावं लागतं. कारण या मुलांकडे टॅलेंट आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आता उदाहरण एक देईन, ज्यावेळेला आमच्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवले, त्यावेळेला असं झालं की जे आलेली होती माणसं, त्यांनी CCTV कॅमेरामधला जो एखादा व्हिडिओ बंद झाला तर तो कसा चालू करायचा हे त्यांनी मला सांगितलं. आता विसरायला होऊ नये म्हणून मी ते पटापट स्टेप त्या लिहून घेतल्या होत्या. आणि असंच झालं, 4-8 दिवसांनी त्यातला एक व्हिडिओ बंद पडला. मग मी ते स्टेप बघितलं आणि त्यानुसार तो सुरू केला. आणि हे सगळं होताना 6वी 7वीची मागे बघत होते मुलं सगळी, ती उभी होती, काही बोलले नाही, आणि मीही त्यांना काही शिकवलं नव्हतं की बा असं करा किंवा काय करा. परत 5-6 दिवसांनी असं झालं की मुलं सांगत आली, बाई तो व्हिडिओ बंद पडला होता. म्हटलं होय काय, मग आपण सुरू करूयात. तर ते म्हणाले आम्ही सुरू केला. म्हटलं तुम्ही कसं केलात? तो आम्ही बघितलं होतं तुम्ही कसं केलेत. म्हणजे एवढीशी जी गोष्ट छोटी असली तरी त्या मुलांना शिकवावं लागलं नाही, त्यांनी ते सगळं स्वतःहून बघितलं, बघून ठेवलं, लक्षात ठेवलं, आपण लिहून काढलं मी, आणि त्यांनी तर नुसतं बघून व्यवस्थित ते सुरू केलं.
1: म्हणजे निरीक्षण शक्तीवर त्यांनी सगळं केलं
0: बरोबर.
1: अलीकडेच केंद्रप्रमुख म्हणून तुमचं प्रमोशन झालंय, तर या पदाची जबाबदारी नेमकी काय असते? आणि तुमच्या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय साधण्यासाठी तुम्हाला विशेष कोणते प्रयत्न करावे लागतात?
0: केंद्रप्रमुख म्हणून मला आता जुलैमध्ये नियुक्ती मिळाली. याबद्दल मी सांगेन सुरुवातीला की दरवर्षी जे काय होत असतं की प्रमोशन घेऊन सिनियर लोकांना केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती मिळत असते, पण यावर्षीच महाराष्ट्रात असं झालं की जिल्हावार शिक्षकांना परीक्षा देण्याची संधी दिली आणि 50% पदं ही परीक्षा देऊन आणि 50% पदं ही सिनियरिटीतून भरली जातात. तर त्यामध्ये मग यंदा मी ती परीक्षा दिली. त्याच्या आधी एक TET म्हणून परीक्षा असते, जी तिचाही निकाल खूप कठीण असतो, तो आम्हाला प्रमोशनसाठी आवश्यक होतं. ती परीक्षा मी दिली, ती पास झाले, आणि त्यानंतर मग मी ही केंद्रप्रमुख परीक्षा दिली. आणि आता मी रत्नागिरीतील निवेंडी या गावामध्ये, तिथल्या आजूबाजूच्या शाळा, एकूण 12 शाळा माझ्याकडे आहेत, मालगुण, निवेंडी, गणपतीपुळे, भंडारपुळे, अशा इकडच्या ग्रामीण भागातील शाळा माझ्याकडे आहेत, आणि तिथे मी काम करत असते. आता त्या केंद्रप्रमुख म्हणून मुख्य काम आमचं असतं की सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना शाळांमध्ये प्रभावीपणे राबवणे, त्यानंतर त्या योजनांसाठी काही माहिती लागते ती वेळोवेळी आमच्याकडे मागितली जाते, ती शाळांकडून माहिती गोळा करून ती शासनापर्यंत देणे,

0: थोडक्यात शाळा आणि प्रशासन यामधला आम्ही दुवा आहोत आणि दुवा म्हणून आम्ही काम करत असतो आणि प्रशासनाचा आम्ही शेवटचा घटक आहोत. आणि मला असं वाटतं की मी शिक्षक म्हणून आधी काम केलेले असल्यामुळे त्या शिक्षकांच्या समस्या मला समजू शकतात चांगल्या प्रकारे, किंवा मुलांना काही अडचणी येतात त्या समजू शकतात, त्यामुळे मला काम करायला अधिक तिथे सोपं पडतं आहे. आता या निवेंडी हा जो भाग आहे हा सुद्धा ग्रामीण भाग आहे, मग तिथे काय अडचणी असतील त्या मी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. आता पूर्वीच्या वेळेला माझ्या शाळांमध्ये माझ्या शाळेतले 2-3 शिक्षक हे माझे सहकारी होते, माझ्या शाळेतली जी काही थोडी मुलं असतील ती माझी विद्यार्थी होते. पण आता असं झालंय की 12 शाळा आहेत, 12 शाळातले 40-45 शिक्षक हे माझे सहकारी आहेत आणि ह्या 12 शाळेतले सगळे विद्यार्थी हे माझे विद्यार्थी आहेत.
1: म्हणजे व्याप्ती वाढली तुमच्या कामाची.
0: आणि याच्यामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करणं हे एक केंद्रप्रमुखांचं प्रमुख काम आहे, की आता वेगवेगळ्या प्रकारची कामं येत आहेत, ऑनलाईन कामं असतील किंवा शिकवताना काही अडचणी येत असतील, तर आपल्या अनुभवाचा फायदे देऊन त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना मदत करणं हे सुद्धा आमचं काम आहे.
1: अलीकडेच म्हणजे जुलै महिन्यापासून तुमच्याकडे केंद्रप्रमुख ही जबाबदारी आलेली आहे, आणि हे सगळं तुमचं 20 वर्षातलं काम बघून अलीकडेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित केलंय, त्याबद्दल सांगा. आणि प्रथम तुमचं आधी अभिनंदन या सगळ्याबद्दल.
0: धन्यवाद. रोटरी क्लब ही संस्था 1905 पासून स्थापन झालेली आहे, 1905 साली. तिथपासून हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, तर त्यांचाच एक छोटा भाग किंवा विभागात काम करणारे, गावात शहरात काम करणारा भाग म्हणजे असे छोटे छोटे त्यांचे क्लब असतात. तर तसा रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन हा 2006 साली रत्नागिरीमध्ये स्थापन झालेला आहे. ते साधारण 2014 पासून टीचर एक्सलन्स पुरस्कार देत असतात, अवॉर्ड देत असतात. दरवर्षी ते 10 शिक्षक निवडतात शिक्षण क्षेत्रातच, पण वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे. मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्याबरोबर इतर 4 जण जिल्हा परिषदेचे शिक्षक होतो, त्यानंतर हायस्कूलचे होतो, हायस्कूलमधले सुद्धा काही एक शिक्षक शहरी भागातलं हायस्कूल, एक ग्रामीण भागातलं हायस्कूल असं होतं. एक मॅडम होत्या त्या क्रीडा शिक्षिका म्हणून विद्यार्थिनींना मुलींना शिकवण्याचं काम करत होत्या, कबड्डी वगैरे शिकवणाऱ्या होत्या. त्यानंतर एक इंग्लिश मिडियमच्या टीचर होत्या. त्यानंतर रत्नागिरीमध्ये जावडे येथे जी आश्रमशाळा आहे तिथे काम करणारे एक सर होते. शिक्षण क्षेत्रातच वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे असे 10 शिक्षक त्यांनी निवडले होते. मला हा पुरस्कार मिळाला म्हणून आनंद झाला, पण तरीसुद्धा मला एक नम्रपणे सांगायचं आहे की हा पुरस्कार मला मिळाला तरी माझ्यासारखं किंवा माझ्याहून अतिशय चांगलं काम करणारे आमच्या आजूबाजूला खूप लोकं आहेत, खूप शिक्षक आहेत, अनेक चांगले उपक्रम राबवत आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने हा पुरस्कार घेतलाय मी असं मला वाटतं.
1: हा तुमचा नम्रपणा आहे.
0: धन्यवाद.
1: आज आता शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आपल्याला दिसून येतो, अशावेळी ग्रामीण भागात या डिजिटल साधनांचा वापर करणं कितपत शक्य होतं? म्हणजे मुलांपर्यंत हे सगळं तुम्हाला या डिजिटल माध्यमातून पोहोचवता येतं का?
0: डिजिटल साधनं आहेत, पण ह्यावेळेला काही बाबतीत अडचणी येऊ शकतात. म्हणजे डिजिटल साधनच नाही आहेत असं सुद्धा काही शाळांमध्ये होतं, किंवा आहेत पण नादुरुस्त आहेत, किंवा त्यांची गॅरंटी संपलेली आहे तर ती कुठे दुरुस्त करावीत हे माहिती नसतं, असे सुद्धा अडचणी येत असतात. किंवा इंटरनेटची सुविधा नसणं ही सुद्धा एक अडचण आहे. कधी कधी काय होतं की आपल्याकडे टॉवर आहे, त्याला कनेक्टिव्हिटी आहे, पण लाईटच नाही. एखादी फांदी पडली, वारा आला आणि फांदी पडली, लाईट गेला, तर अशा वेळेला तिथे काहीच करता येत नाही. मग ही जी डिजिटल साधनं जी आहेत त्यांचा वापर आपण चांगला करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला काही थोडी तयारी करायला लागेल शिक्षकांना. समजा तुम्हाला एखादं काही दाखवायचं असेल तर आधीच डाउनलोड करून आपण आपल्या घरी ठेवून त्या मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. अशा काही काळजी घेतली तर आपण ते चांगल्या प्रकारे वापरू शकतो.
1: आणि उलट डिजिटल माध्यमातून तुम्ही मुलांना छानपैकी समजावून देऊ शकता या सगळ्या
0: गोष्टी. हो हो,
1: आणि त्याचा उपयोग नक्कीच चांगला होईल.
0: नक्कीच चांगला होतो.
1: आताच आपण इंटरनेट विषयी बोललो, तर इंटरनेट किंवा समाज माध्यमांचा वापर शिक्षण पद्धतीत केला तर त्याचा उपयोग होईल का? आणि योग्य उपयोग केला तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीत त्याचा फायदा होतो का?
0: हो, नक्कीच फायदा होईल. आता पूर्वीच्या काळी आपण इंटरनेटचा किंवा ह्या डिजिटल समाज माध्यमांचा वापर आपण कशासाठी करत होतो? जास्त करून शिक्षकांकडून एखादी कविता, तिची चाल लावणे, एवढ्यापुरता मर्यादित होता पूर्वीच्या काळी. पण आता आपण बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारे यांचा वापर आपण हळूहळू सुरू झाला आहे आणि काही शाळांमध्ये हा होतही आहे. आता काही वेळेला काही शाळा भारतातल्याच एखाद्या शहरात नव्हे तर दुसऱ्या देशातल्या सुद्धा शिक्षकांशी संवाद साधू शकतात, विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात, म्हणजे त्यांच्याशी ही जी नवीन तंत्र आहे समाज माध्यम आहे

0: त्यांचा वापर मुलं आपल्या शिक्षणासाठी करू शकतात. योग्य प्रकारे त्यांना जर प्रशिक्षण दिलं तर हे करू शकतात ते. शिक्षणामध्ये म्हणाल तर ह्या समाज माध्यमांचा उपयोग म्हणाल तर पुस्तकामध्ये बघा, एखादं चित्र असतं. हल्ली अगदी पूर्वी तर नुसती चित्र स्केच असायची, पण आता फोटो अशा प्रकारची चित्र असतात. पण तरीसुद्धा ती वस्तू खरोखर कशी आहे, 3D प्रकारे आपण ती वस्तू वेगवेगळ्या प्रकारे कशी दाखवू शकतो हे आपण त्या इंटरनेटच्या माध्यमातून आपण त्यांना दाखवू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानात तर भर पडेलच, पण त्यांना अजून त्याच्याबद्दल अधिक माहिती घेण्याची सुद्धा उत्सुकता निर्माण होईल. म्हणजे नंतर सुद्धा ते घरी गेल्यावर सुद्धा किंवा जेव्हा त्यांना नेट असेल तेव्हा ते हे सगळं बघू शकतात आणि आपल्या अभ्यासात आपल्या ज्ञानात भर घालू शकतात.
1: म्हणजे बघितलेली गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते, त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना शासन राबवत असतं, त्याची जबाबदारी साहजिकच शिक्षकांवर येते आणि त्याचबरोबर शालाबाह्य अनेक कामंही शिक्षकांना करावी लागतात. या सगळ्याचा तोल सांभाळत दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी तुमच्यावर येते, म्हणजे शिक्षकांवर येते, ती तुम्ही कशी पेलता?
0: हा, ही कसरतच म्हणायला हवी थोडीशी होती काही बाबतीत, पण आता ऑनलाईन कामं पण भरपूर झालेली आहेत. या सगळ्यांमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होतोय का असं वाटू शकतं, पण प्रत्येक शिक्षक मला वाटतं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करतच असतो. कितीही तुम्ही दिवसभर काही उलाढाली करा, पण जर आपण त्या मुलांच्या समोर गेलो नाही तर मला नाही वाटत एखाद्या शिक्षकाला झोप लागेल. तो दिवसातून थोडा वेळ तरी काढून तिथे जाणारच. म्हणजे आम्ही सुद्धा, आता मी अनेक शिक्षक बघते की ते कितीही कामं असू देत काही असू दे, पण तरी ते वर्गावर जाणार, थोडंसं काहीतरी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, त्यांना थोडासा अभ्यास देणार, हे शिक्षक करतच असतात. यावरती उपाय म्हणून शिक्षक बरेचसे आता काय करतात तर मग ही जी कामं आहेत ही कामं शाळेच्या वेळाव्यतिरिक्त संध्याकाळी अगदी रात्रीसुद्धा, काही ऑनलाईन कामाला चांगली रेंज असेल किंवा कनेक्टिव्हिटी असेल तर ते रात्रीसुद्धा करतात. राष्ट्रीय कामं पण असतात, आता जनगणना असेल किंवा निवडणुकीचं काम असेल, हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्याला करावे लागतात शिक्षकांना. तर हे सगळं करत असताना सुद्धा शिक्षक अधिक वेळ देऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोचता येईल जे काय आपण ठरवले दिवसभरात आज मुलांना द्यायचं ठरवलंय ते सगळं पोचवण्याचा शिक्षक आमचे प्रयत्न करत असतात.
1: हे डिव्होशन म्हणायला लागेल कामाप्रती असलेलं.
0: हो,
1: आता इतक्या सगळ्या अडचणी असतानाही शिक्षक म्हणून काम करताना तुमच्या कारकिर्दीतला एखादा असा प्रसंग सांगा की त्यामुळे तुमचं जीवनच बदलून गेलं किंवा तुमच्यावर त्या घटनेचा परिणाम झाला, असा कोणता प्रसंग तुम्हाला आठवतो का?
0: हो, तुम्हाला प्रसंग सांगेन. मी 2006 खानू शाळेमध्ये माझ्या सेवेची सुरुवात केली आणि अगदी म्हणजे मला वाटतं त्या 6-7 असेल ही गोष्ट आहे, मला अजूनही चांगली आठवते ती. तर मी म्हणजे एकदम कॉलेजमधून नवीन निघालेली किंवा आपल्याकडे उत्साह असतो भरपूर, मी भरपूर काय काय करेन असं, तर अशा त्या ह्याच्यात मुलांनी अभ्यास आणला का नाही म्हणून त्यांना उभं केलं होतं. कुणी कुणी आणला नाही, त्यांनी उभे राहा, गृहपाठ केलं नाही असं. तर एखादा अभ्यास न करण्याचं किंवा गृहपाठ न करण्याचं कारण काय असतं आपल्याकडे? तर आळस असतो, कंटाळा असतो, TV पाहत राहिल्या, अशी कारणं आपल्याला माहिती असतात. मग मी प्रत्येकाला विचारत गेले आणि एक छोटी मुलगी होती, 2 वर्ग होता माझ्याकडे तेव्हा, मी तिला विचारलं बोल अभ्यास का नाही केलास, तर तिने आपले छोटे हात डायरेक्ट पुढे केले माझ्यासमोर म्हणजे मला मारा असं. तर मी तिला विचारलं की तू अभ्यास का नाही केलास हे सांग आधी, हे मारायचं हे पुढचं आहे किंवा नको आपण करूया, पण आधी तू अभ्यास का नाही केलास? तर तिने काय सांगितलं की माझे पप्पा दारू पिऊन आले होते आणि आईशी भांडत होते, आईला मारत होते, आणि मग आई म्हणाली की तू जेव पटकन आणि झोपून जा, अभ्यास करू नकोस. आता हे उत्तर माझ्यासाठी एवढं शॉकिंग होतं की आपण एकदम चांगल्या घरात राहिलेलो असतो, अशी व्यसनाधीनत वगैरे बघण्याची पण आपल्याला सवय नसते की हे कारण असू शकतं अभ्यास न करण्याचं. तर मी देवाचे आभार मानेन की हा प्रसंग माझ्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या सेवेच्या सुरुवातीला घडला, त्यामुळे अजूनही त्या मुलीचा तो चेहरा, असे पाण्याने भरलेले डोळे आणि ते छोटेसे हात अजूनही लक्षात आहेत. की मी जरी हौसेने हे क्षेत्र स्वीकारलं असलं, मला आवड आहे म्हणून मी स्वीकारलं असलं, तरी ह्या क्षेत्रात काय जबाबदाऱ्या आहेत हा सांगणारा हा प्रसंग होता.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे मी खूप बदलले. म्हणजे फक्त मुलांना त्यांचा अभ्यास का नाही केला किंवा मुलांनी अभ्यास केला पाहिजे एवढंच नाही, पण तरी ती मुलं का करत नाही आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांच्या घरातली परिस्थिती काय आहे, हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. कितीतरी वेळा असं होतं की त्या महिला त्यांच्या घरच्या प्रॉब्लेमनी गांजलेल्या असतात त्यांच्या आया, आणि त्या आपल्याकडे येतात आणि आपल्या अडचणी सांगतात आणि काहीतरी ऐकून घ्यावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. मग अशा वेळेला त्या महिलांना काहीतरी मार्गदर्शन करा किंवा घरगुती काय व्यवसाय करू शकते, तसं थोडंसं मार्गदर्शन केलं किंवा

0: नुसते दोन शब्द चांगले बोलले तरी सुद्धा तिला आधार वाटतो, कारण त्यांची शेवटची आशा, शेवट लास्ट होप काय आहे, तर हे विद्यार्थी जे माझ्याकडे दुसरी तिसरीला आहेत, हे छोटी मुलं आहेत, की ही मुलं काहीतरी मोठी होतील, चांगली बनतील आणि माझा आधार बनतील असं त्यांना वाटत असतं. मग अशा वेळेला शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अजून वाढते असं मला वाटतं. या प्रसंगानंतर मी माझा ह्या सेवेकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलला आणि मी अधिक त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करायला लागले.
1: खरोखरच हा अतिशय हृदयस्पर्शी असा प्रसंग आहे आणि त्याच्यातून तुम्हाला पुढे प्रेरणा मिळाली की आपण कसं वागलं पाहिजे मुलांशी, किंवा एक माणूस म्हणून त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे, शिक्षक असण्याची जबाबदारी काय आहे हे तुम्हाला त्याच्यातून समजून आलं.
0: नक्कीच.
1: याचबरोबर आता मी तुम्हाला असं विचारेन की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: बदल आता हळूहळू होत आहेत. पूर्वीची जी घोकंपट्टीची होती, घोकाण योका किंवा पाठांतर करा, त्या पद्धती आता बदलत चाललेल्या आहेत. NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आता जर हळूहळू लागू होत आहे, त्याच्याप्रमाणे आमची प्रशिक्षण चालू आहेत, हळूहळू एक एक इयत्तांचं ते अभ्यासक्रम बदलत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये मुख्य भर हाच आहे की कृती आधारित शिक्षण असावं, मुलांना आनंद देणारं शिक्षण असावं आणि त्यांच्या परिसराशी त्यांचे जे अनुभव आहेत त्यांना जोडणारं शिक्षण असावं असं या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता एखादं उदाहरण द्यायचं तर एखाद्या मुलाला एका मॉलमध्ये एवढी एवढी दुकानं आहेत किंवा एवढ्या वस्तू आहेत त्यातल्या एवढ्या विक्री केल्या असं जर आपण गणित त्यांना बनवून सांगितलं तर त्याने मॉलच बघितलं नसेल तर तो त्याच्याशी कनेक्ट होणार नाही. पण त्याला कनेक्ट होणारे कोणत्या गोष्टी आहेत? तर मी सांगितलं त्याला बागेमध्ये किंवा शेतामध्ये एवढी झाडं आहेत, तर त्या मुलाला ते जास्त अपील होणार आहे. मग अशा त्या मुलांच्या अनुभवांचा वापर करून आपण आता नवीन अभ्यासक्रमात घेतोय. आता नवीन अभ्यासक्रमात 6वीपासूनच मुलांच्यात व्यवसायभिमुखता वाढावी म्हणून व्यवसाय शिक्षण हा एक नवीन विषय सुरू केलेला आहे आणि त्याच्यामधून मुलांना अशी कौशल्य प्राप्त हवी, नर्सरीचं असेल ज्ञान असेल, शेतीचं ज्ञान असेल किंवा छोट्या छोट्या वस्तू रिपेअर करणे असतील, अशा गोष्टी आता हळूहळू 6वीपासून ह्या अभ्यासक्रमात शिकवल्या जात आहेत. म्हणजे हा बदल होतोय आणि हा बदल चांगला आहे.
1: बरोबर, नक्कीच. ग्रामीण भागातल्या पालकांना आणि शिक्षण क्षेत्रात नव्याने येणाऱ्या शिक्षकांना तुम्ही काय सांगाल?
0: ग्रामीण भागातल्या पालकांना मी सांगेन की आपल्या शाळांमध्ये सुधारणा होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होत आहेत, ह्या सगळ्यात तुम्ही सहभागी व्हा, शिक्षकांना सहकार्य करा, मदत करा, कारण ते शिक्षक तुमच्याच मुलांसाठी झटत आहेत, तुमच्या मुलांसाठी काम करत आहेत, तर त्या शिक्षकांबरोबर तुम्ही उभे राहा हे मी पालकांना सांगेन. आणि या क्षेत्रात येणारी जी नवीन मुलं आहेत मी त्यांना असं सांगेन की हे क्षेत्र फक्त नोकरी असं म्हणून न बघता तुम्ही त्याच्याकडे एक सेवा क्षेत्र म्हणून बघा. आपला संबंध या प्रत्यक्ष हाडामासाच्या माणसांशी येतो, त्यांना भावना आहेत. मग ह्या सगळ्या मुलं असतील आपली किंवा त्यांचे पालक सुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आपला संबंध येत असतो. तर हे एक सेवा क्षेत्र म्हणून तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही जर हे सेवा क्षेत्र म्हणून स्वीकारून जर काम केलं तर तुम्हाला या कामाचं समाधान नक्कीच मिळेल. काही स्ट्रेस असतील, काही ताण असतात याच्यामध्ये, पण तरीसुद्धा सगळ्यात आनंद देणारं आपल्याला मुलांबरोबर राहायला आपल्याला संधी मिळते या क्षेत्रातून, कारण भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मुलं आपल्याला बघायला मिळतात त्यांच्याबरोबर राहता येतं, तर ही एक खूप मोठी संधी आहे. आपण एखाद्या ऑफिसमध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला अनेक फायलींचे गठ्ठे बांधलेले दिसतील, कागद दिसतील, प्रत्येक माणसं आपापल्या खुर्चीत बसलेली असतात, आपापलं काम करत असतात, पण तुम्ही मात्र मुलांशी कनेक्ट होत आहेत किंवा मुलांमध्ये रमण्याचं तुम्हाला भाग्य मिळतंय असं मला वाटतं. त्यामुळे ह्या क्षेत्राचा तुम्ही सेवा क्षेत्र म्हणून विचार करावा किंवा ह्या सगळ्याची मनाची तयारी करूनच या क्षेत्रात या, तरच तुम्हाला कामांचं समाधान मिळेल.
1: नक्कीच, नक्कीच. मॅडम, आपण आता मुलाखतीच्या समारोपाकडे वळतोय, तेव्हा मी असं विचारेन की आपण शिक्षक व्हायचंय हा घेतलेला निर्णय ते आतापर्यंतचा तुमचा प्रवास यात तुम्हाला स्वतःला काय शिकायला मिळालं?
0: खूप समाधान आणि प्रेम, आदर देणारं असं हे क्षेत्र आहे आणि ज्याच्यात मी काम केलं याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात विशेषतः काम करता तेव्हा समोरच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या बघितल्या की आपल्या समस्या खूप लहान वाटतात. कधी कधी गावामध्ये एखादी बस येत नाही किंवा येतच नाही किंवा उशिरा येते, त्यावेळेला ती लोक सरळ चालायला लागतात. आपल्याला इथून तिथे जरासं चालायचं म्हटलं तर ऊन लागतं, त्रास होतो, पण ही माणसं दिवस दिवस शेतामध्ये राबत असतात. मग ह्या सगळ्यातून मला त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार कसा करावा हे मला त्यांच्यामधून शिकायला मिळालं. त्याच्यानंतर त्यांचे जे त्रास बघितले की आपले त्रास कमी वाटतात. या भागात जे वेगवेगळे सण

0: साजरे केले जातात, त्यांची जी संस्कृती आहे ती जाणून घेण्याचं सुद्धा मला समाधान मिळालं किंवा जाणता आलं, कारण मी पूर्णपणे शहरी भागात वाढलेली मुलगी होते आणि ह्या ग्रामीण भागातले काही शब्द, काही म्हणी म्हणा, हे सगळं आता हळूहळू माझ्या बोलण्यातून किंवा माझ्यात ते यायला लागलेलं आहे सगळं, असं मला वाटतं. खूप समाधान देणारं हे असं क्षेत्र आहे, कारण मागे मी तुम्हाला सांगेन, जनगणना जेव्हा होती मागची 2011 ची, तेव्हा मी खानूमध्ये काम केलं जनगणनेचं. तर त्यावेळेला मी दिवसभर उन्हातान्हातून ते फिरत असायचे, माहिती गोळा करत असायचे. गावामधली लोकं आपली दिवसभराची मजुरीसुद्धा थांबवून त्या दिवशी माझी वाट बघत असायची, कारण त्यांना ते नाव नोंदवायचं असेल किंवा बाई आपल्या घरी आल्या आणि आपण नाही असं व्हायला नको
1: नको बरोबर.
0: म्हणून, किंवा मग मी दिवसभरासाठी बाहेर असायचे, त्यामुळे मी जाताना डबा घेऊन जायचे आणि मग वेळ झाली की कुठे जिथे मिळेल तिथे बसून मी कोणाच्याही घरी जेवायचे. मग मी जेवायला जर त्यांच्या घरी थांबले तर ती लोकं मला स्वतःहून घरातलं ताक, सरबत किंवा लोणचं, भाजी असं काहीतरी आणून द्यायचे स्वतःहून, की बाई आपल्याकडे आल्या आहेत किंवा आपल्यासाठी फिरत आहेत, म्हणजे इतकं प्रेम करायची, असं होतं. तर अशा वेळेला मी ह्या जनगणनाच्या कालावधीमध्ये किंवा इतर सुद्धा माझ्या नेहमीच्या ह्या सेवेच्या कालावधीमध्ये खूप चांगले अनुभव मला मिळाले. अजून एक गंमत सांगेन, म्हणजे मी जेव्हा नवीन तिथे लागले त्यावेळेला मी गजरा वगैरे कधीच फुलं केसात माळणं किंवा गजरा माळणं असं आवडायचं नाही, म्हणजे कॉलेजमधून निघाले त्यामुळे असं नाही वाटायचं. पण जेव्हा माझ्याकडे 5वीचा वर्ग होता, 5वी ते 7वीमध्ये मी एकटीच लेडीज होते तेव्हा, मग ह्या सगळ्या ज्या 5वी 7वीतल्या मुली होत्या त्या वेगवेगळे गजरे करून आणायच्या आणि मला द्यायच्या, आणि ते मी सुरुवातीला घालायचे नाही किंवा टेबलवर ठेवलं, नुसते वास घेऊन ठेवलं टेबलवर, तर त्यांना वाईट वाटायचं.
1: बरोबर.
0: मग मी घालायला लागले, मग नंतर बाई माझा पण घाला, माझा पण घाला, मग एवढे कधी घालू मी असं म्हटलं की मध्ये म्हणायच्या की मी हे आम्ही हे गुंडाळून ठेवतो, दुपारनंतर माझा घाला, आता हिचा घाला असं. म्हणजे मग तेव्हा मी हे गजरे माळणे, फुलं माळणं सुद्धा अशी छोटी गोष्ट आहे, पण ती मी तिथे त्या मुलांचं मन दुखवू नये मुलींचं म्हणून मी करायला लागले आणि मग ती आवड निर्माण झाली. आणि हे सगळ्यामागे त्या मुलांचं प्रेम असतं. त्यांना कधी कधी कुटुंबामध्ये सुद्धा आधार मिळत नाही, तो आधार त्यांना शिक्षकांमध्ये मिळतो, ते आमच्यामध्ये शोधतात तो आधार, किंवा एक शिक्षकांकडे ते मार्गदर्शक म्हणून पण बघतात, मित्र म्हणून पण बघतात, नातेवाईक म्हणून बघतात, कधी कधी आईसारखा आदर देतात. तर असे खूप चांगले अनुभव मला ह्या क्षेत्रात मिळाले, त्यामुळे नक्कीच ह्या क्षेत्रात आल्याबद्दल आनंद तर होताच, पण समाधान अजून मला खूप वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, विद्यार्थ्यांचा पाया बळकट करणारी अशी ही प्राथमिक शाळा, जिथं अमृता मॅडमसारखे शिक्षक जीव ओतून विद्यार्थी घडवण्याचं काम करत असतात. केवळ अर्थार्जनाचं साधन म्हणून न बघता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून हे शिक्षक काम करत असतात. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देऊन मुलाखतीची आता सांगता करूया. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद. थँक्यू.

शिक्षण क्षेत्रातील ग्रामीण भागात असणारी आव्हानं आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या या विषयावरती दिवेंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अमृता इनामदार यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हुप्पा हुय्या या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. बाबा चौहान यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अजित परब यांनी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरंच एक चावी असती तर.
4: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
3: सी केवायसी म्हणजे
4: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
3: अरे वा, आरबीआय सांगते
4: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया वा पेलवान या चित्रपटातलं संदीप उबाळे आणि प्रियंका बर्वे यांनी गायलेलं गाणं. घनश्याम धेंडे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अशोक काळे यांनी.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात बालकल्याण समितीच्या कार्यप्रणालीविषयी.
1: काही मुलं अशी आहेत की ज्यांना आम्ही संस्थेतच ठेवतो की त्यांना एकतर घरी जायचं नसतं किंवा घरी पाठवण्यासारखी परिस्थिती नसते. अशा वेळेला ती मुलं संस्थेमध्ये राहतात, चांगलं शिकतात. कोणी म्हणजे आता आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग करता आहेत, वकील होत आहेत, कॅटरिंगचे कोर्सेस करता आहेत, टेलरिंग करता आहेत, पार्लरचे कोर्सेस करता आहेत, आयटीआय करता आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आता ऑलरेडी संस्थेमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांचा शिक्षणामध्ये रस नसतो त्यांच्याकरता छोटे छोटे कोर्सेस असतात, ते त्यांच्याकरता उपलब्ध करून दिले जातात. आणि त्यांना नेमकं करायचंय काय, कशामध्ये आवड आहे, त्यांच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने शिकवलं जातं आणि व्यवस्थित होतं. म्हणजे असं नाहीये की ते घरी नाहीयेत म्हणून त्यांचं इथे काही सगळं थांबलेलं आहे तर नाही, उलट काही गोष्टी घरी जाऊन होत नाहीत त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारे होतात. आणि म्हटलं त्याकरता ह्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 7 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातलं वैशाली सामंत यांनी गायलेलं गाणं ऐकूया. संजली रुधे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रवीण कुवर यांनी.

0: सैराट या चित्रपटातलं गाणं आताच आपण ऐकलत. गायक, गीतकार आणि संगीतकार होते अजय अतुल. या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा।
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: कयामतचे कयामत तक या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: कुमार सानू यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण आणि चित्रपट आहे दीवाना.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: बाजीगर या चित्रपटातलं आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गाणं ऐकूया. जफर गोरखपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल।
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कुली नंबर वन या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गाणं आपण ऐकणार आहोत। समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: पूर्णिमा आणि अन्नू मलिक यांनी गायलेली देव कोहली यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट आहे जुडवा

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ॲडव्होकेट रजनी सरदेसाई यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात बाल कल्याण समितीच्या कार्यप्रणालीविषयी.
1: काही मुलं अशी आहेत की ज्यांना आम्ही संस्थेतच ठेवतो की त्यांना एकतर घरी जायचं नसतं किंवा घरी पाठवण्यासारखी परिस्थिती नसते. अशा वेळेला ती मुलं संस्थेमध्ये राहतात, चांगलं शिकतात. कोणी म्हणजे आता आमच्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग करत आहेत, वकील होत आहेत, कॅटरिंगचे कोर्सेस करत आहेत, टेलरिंग करत आहेत, पार्लरचे कोर्सेस करत आहेत, आयटीआर करत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुलं आता ऑलरेडी संस्थेमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेत आहेत. आणि ज्यांचा शिक्षणामध्ये रस नसतो त्यांच्याकरता छोटे छोटे कोर्सेस असतात, ते त्यांच्याकरता उपलब्ध करून दिले जातात. आणि त्यांना नेमकं करायचंय काय, कशामध्ये आवड आहे, त्यांच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने शिकवलं जातं आणि व्यवस्थित होतं. म्हणजे असं नाहीये की ते घरी नाहीयेत म्हणून त्यांचं इथे काही सगळं थांबलेलं आहे तर नाही, उलट काही गोष्टी घरी जाऊन होत नाहीत, त्या संस्थेमध्ये सगळ्या प्रकारे होतात. आणि म्हटलं त्याकरता ह्या सगळ्या यंत्रणा काम करत असतात.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 7 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. चल मेरे भाई या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिन यांनी.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुनिधी चौहान यांनी गायलेली इर्शाद कामिल यांची गीतरचना, संगीतकार संदेश शांडिल्य,

श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. क्यू की या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांनी गायलेलं गाणं ऐकूया. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

गरम मसाला या चित्रपटातलं अदनान सामी यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी. बरं, तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा सुखदा जरा इकडे ये.
1: अरे काय झालं, काय सकाळी सकाळी दंगा सुरू आहे तुझा?
0: अगं हा बघ आजचा पेपर काय लिहिले बघ बघ जरा तू.
1: काय आहे, महागाई वाढली आहे किंवा काय शेअर बाजार ढेपाळला? हे असलं सगळं वाचून ना सकाळी सकाळी माझा मूड खराब करणार असलास तर ठेव तिथेच.
0: नाही ग, या आठवड्यात इतके दिवस आहेत ना की कॅलेंडर गोंधळून जाईल.
1: म्हणजे
0: बघ ना, म्हणजे रेबीज दिवस, जागतिक हृदय दिन, कॉफी दिन, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती त्याच दिवशी.
1: बापरे, म्हणजे एकाच आठवड्यामध्ये प्राण्यांची काळजी, हृदयाची काळजी, देशाचा इतिहास आणि कॉफीचा मग. आता मला सांग, या सगळ्याची तयारी तू करणार की मी?
0: नाही, मी फक्त बातम्या सांगतोय, तयारी तुला करायची.
1: वा रे वा, माहिती देणारा आणि काम करणारा यातला फरक मला चांगलाच माहितीये. तुझ्याकडे वर्तमानपत्र असतं आणि माझ्याकडे कामांची यादी.
0: अगं संसारात प्रत्येकाची एक एक भूमिका असतेच ना.
1: हो ना, तुझी भूमिका म्हणजे कसं, काम सांगितल्यानंतर हो करतो असं म्हणणं, आणि माझी भूमिका म्हणजे ते काम प्रत्यक्ष करून घेणं.
0: असं काही नाही, मी हो करतो काम म्हटल्यावर नक्की पूर्ण करतो.
1: हो माहितीये ना, साधारण 6 महिन्यांनी 100 वेळा मागे लागल्यावर ते काम काही वेळेला मलाच पूर्ण करावं लागतं.
0: बस काय सुखदा, तू सुद्धा ना आता त्या मोहित सारखं माझी मस्करी कर.
2: माझ्यासारखी कशाला, मी चालू आहे ना तुझी मस्करी करायला.
0: तू कुठून उगवलास रे अचानक मोहित?
2: कुठून उगवलो म्हणजे दारातून आलो. तुमच्या घरात खिडकीतून येण्याची काही पद्धत आहे का?
0: अरे तसं नाही रे, नाव घेतलं आणि तू हजर झालास म्हणून जरा दचकलो.
2: मी एकटा आलेलो नाहीये.
0: म्हणजे
2: सोबत कोणाला घेऊन आलोय बघ.
1: अरे शर्वरी, तू सुद्धा आलीस आणि मागे लपून बसलीस, ये ना पुढे.
3: म्हटलं बघूया तुम्हाला माझी आठवण येते का.
0: हो अगदी कवी सौमित्रच्या बघ तुला माझी आठवण येते का या कवितेची आठवण करून दिलीस तू.
1: बरं मला आता सांगा, तुम्ही चहा घेणार ना सगळे?
3: मला तर कॉफी हवी आहे.
2: मलाही कॉफीच हवी
0: आहे. खरं म्हणजे मला चहा हवा होता, पण आता सगळे कॉफी घेत आहेत तर मलाही कॉफीच हवी.
1: उत्तम, आज माझाही कॉफीच प्यायचा मूड होता. शर्वरी तुला कशी काय ग कॉफीची आठवण झाली?
2: खर तर आठवण मला झाली.
1: अच्छा,
2: म्हणून मी शर्वरीला वाटतच म्हणालो होतो की कॉफी प्यायला हवी.
3: नाही, त्याला कॉफी सोबत खायला काय मिळेल याची काळजी लागली होती.
0: छान छान छान, पण आज सगळी मंडळी एका छताखाली आहेत हे मात्र छान आहे. फक्त रेवा तेवढी नाहीये.
3: रेवा असती तर खूप मजा आली असती.
0: आता या दोघे एकत्र नाही ते बरंच आहे म्हणा, नाहीतर यांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. नाही का सुखदा? अगं तू नव्हतीस तेव्हा या दोघींनी अक्षरशः माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या.
1: तरीच मी परत आले तेव्हा तुझे केस जरा विरळ कमी झाल्यासारखे वाटले रे.
0: वा वा, आता तू सुद्धा सुरू झालीस वाटत.
3: अरे सुरुवात मी करणार आहे, कुठून करू ते सांग.
2: अर्थात कॉफी पासून
3: का?
2: कारण माझं हृदय कॉफी शिवाय चालत नाही.
0: अरे आणि आज नेमकं जागतिक हृदय दिन सुद्धा आहे.
2: म्हणूनच तर म्हणतोय माझ्या हृदयाची काळजी घ्या, मला कॉफी द्या.
1: तुझ्या हृदयाला कॉफीची नाही, थोडी शहाणी हवी, त्याची गरज आहे.
2: ती बाजारात मिळते का पण?
3: नाही, तुझ्यासाठी ती कायम आउट ऑफ स्टॉक असते.
0: खरंच खरंच, पण आज जागतिक हृदय दिन, आपण हृदय म्हटलं की लगेच प्रेम भावना नाती आठवायला लागतो. खरं तर

0: हृदय म्हणजे आपल्या शरीराचं सतत काम करणारं इंजिनच.
1: आणि गंमत म्हणजे आपण शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, त्वचा, केस, वजन, चेहरा, पण हृदय शांतपणे आपलं काम करत असतं, म्हणून त्याची आठवण अनेकदा उशिरा होते.
2: अगदी बरोबर आहे. हृदयाची काळजी म्हणजे फक्त आजच्या दिवशी हेल्दी खा असं म्हणणं नाही, रोजच्या सवयींमध्ये बदल करायला हवेत, कारण आपलं हृदय हे 24 तास 12 महिने सुरू असतं, एकदाही सुट्टी घेत नाही,
0: कारण त्याची सुट्टी आपल्याला परवडणारी नाही.
3: म्हणून मी ठरवलंय आता आजपासून मी जिमला जाणार.
0: अरे बापरे, अरे पण दरवर्षी तू ठरवतोस असं.
3: हो, पण तेव्हा मी मनाने तयार नसतो.
0: छान छान छान.
1: मग आता तयार झालास का?
3: हो हो, मी मनाने तयार होतोय.
2: आणि शरीराने?
3: ते अजून विचार करते.
0: म्हणजे ते फिल्मच्या डायलॉग सारखं झालं ग, मनात हाय दिसत पण बॉडी नाही म्हणती.
2: पण खरं सांगायचं तर चालणं, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि टेन्शन नाही लेने का ताण कमी ठेवणं, या गोष्टी आपण अगदी सहज बोलतो, अर्थात प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी आणणं महत्वाचं आहे.
1: आणि काही वेळा आपण शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. काही नाही, थोडा थकवा आहे, उद्या डॉक्टरांकडे जाऊ, आत्ता काम आहे, असं करत राहतो.
2: स्वतःसाठी वेळ काढणं ही लक्झरी नसते, ती गरज असते.
3: वा वा वा, काय छान वाक्य, मला आवडलं बरं का. मग कारण मी स्वतःसाठी वेळ काढतोच आहे.
1: कशासाठी?
3: रविवारी 2 तास क्रिकेट पाहण्यासाठी.
2: याला स्वतःची काळजी म्हणत नाहीत.
3: मग काय म्हणतात?
0: स्वतःच्या टीव्हीची काळजी.
2: पण खरंच हृदय दिनाचा एक सुंदर अर्थ असा घेता येईल की आपण आपल्या शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे.
1: आणि मनाचंही.
0: हो ना, कारण ताण, चिंता, सततची धावपळ यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच.
3: म्हणजे हृदयासाठी फक्त धावायचं नसतं बरं का, कधी कधी थांबायचंही असतं.
2: बरोबर आहे.
0: म्हणजे मोहितने पहिल्यांदाच असं गंभीर आणि उपयोगी वाक्य सांगितलंय.
3: मी नेहमीच सांगत असतो बाळा, पण तुम्ही लोक नोंद ठेवत नाही.
0: अच्छा.
3: खरं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलताना एक डायरी घेऊन बसायला हवं.
2: का रे, कशासाठी?
3: अरे माझ्या ऐतिहासिक वक्तव्यांची नोंद ठेवायला नको का?
0: बरोबर, चालतंय की इतिहासात त्याची नोंद असायलाच हवी.
1: अरे हो, तुम्हाला माहितीये का, परवा आमच्या ऑफिस मधल्या एकाला कुत्रा चावला, ताबडतोब हॉस्पिटलला पळवलं त्याला.
2: बापरे. पण मग आता इंजेक्शन घ्यायला लागली असतील ना ग?
1: हो खरं आहे, पण मला तर वाटतं की समोर कुत्रा दिसला की त्याला रेबीजची लस देऊन आणायला हवी.
0: खरं म्हणजे हा विषय गंभीर आहे बरं का.
2: रेबीज म्हणजे फक्त कुत्र्यांबद्दलचा विषय नाही, तो माणूस आणि प्राणी, सार्वजनिक आरोग्य आणि जबाबदारी याच्याशी जोडलेला विषय.
0: विशेषतः प्राण्यांनी चावा घेतल्यावर काही नाही, छोटासा चावा आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
1: हो ना, योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं.
2: रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण आणि जनजागृती याचं महत्व खूप मोठं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2026 रेबीज दिनाची थीम आहे स्ट्रॉंगर टुगेदर, म्हणजे रेबीज निर्मूलनासाठी सगळे लोक, पशुवैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य व्यवस्था यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
3: ही स्ट्रॉंगर टुगेदरची जी संकल्पना आहे ना, खूपच छान आहे बरं का.
0: आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची जबाबदारी सुद्धा येते.
2: आपल्या शहरातल्या भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना 2 टोकं दिसतात, ते टाळायला हवं. म्हणजे एकीकडे भीती पसरवायची नाही आणि दुसरीकडे समस्या दुर्लक्षितही करून उपयोगी नाही.
1: अगदी. प्राण्यांबद्दल दया असणं आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक असणं दोन्ही एकत्र शक्य आहे.
3: माझ्या बिल्डिंग मध्ये कुत्रा आहे बरं का, मी त्याला रोज बिस्किट देतो.
0: म्हणजे तुला बघितलं की तो शेपूट हलवत असणार.
3: तसं नाहीये.
2: मांगावर धावून येतो की काय,
3: तो बिस्किटांकडे पाहतो आणि वाट पाहतो की मी कधी तिथून जाईन.
1: म्हणजे त्याचं प्रेम बिस्किटांपुरतच मर्यादित आहे.
3: अगं, प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात.
0: हो का? मग एक दिवस ना बिस्किट न देता त्याच्याजवळ जा आणि बघ.
3: नको नको, एवढा मोठा प्रयोग करण्याची माझी तयारी नाहीये.
2: खरं तर जीवनात अनेक तत्व म्हणजे अहिंसा ही सुद्धा फार महत्वाची आहे, नाही का.
0: म्हणजे मूल्यच आहे जीवनाचं, नाही का.
2: हो ना.
0: आणि अहिंसा म्हटलं की आपल्याला आठवतात ते महात्मा गांधी. या आठवड्यात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोघांचीही जयंती आहे.
1: दोन्ही व्यक्तिमत्व आठवली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मोठेपणा नेहमी मोठ्या आवाजात बोलत राहिल्याने सिद्ध होत नाही.
3: म्हणजे माझ्यासारखं सतत बोलत राहण्याची गरज नाही.
0: आता तुला हे कोण समजावून सांगणार रे.
2: बरं ऐका मी काय म्हणते, गांधीजींच्या विचारांमध्ये सत्य आणि

0: अहिंसेला महत्व होतं. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणूनही घोषित केली आहे.
1: आणि गांधीजींच्या विचारांबद्दल बोलताना मला एक गोष्ट जाणवते, ते विचार फक्त भाषणात राहू नयेत, ते आपल्या रोजच्या वागण्यात दिसले पाहिजेत.
2: म्हणजे घरात भांडण झालं की लगेच गांधीजी आठवायचे असं म्हणायचे का तुला?
0: अहिंसा म्हणजे मारामारी न करणं किंवा म्हणजे शारीरिक प्रकारची हिंसा न करणं इतकंच नव्हे,
2: मग
0: आपल्या शब्दांनी सुद्धा दुसऱ्याला दुखावू नये. मतभेद झाले तरी माणसाला कमी लेखू नये आणि राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवावं.
2: हे सगळं माझ्यासाठी नाही का?
0: हा त्या विचार विश्वाचा भाग आहे.
1: मला तर वाटतं गांधीजींच्या अहिंसेचा सर्वात मोठा प्रयोग घरात करता येईल.
3: कसा काय करता येईल बरं?
1: अरे अगदी सोपं आहे बघ. उदाहरणच द्यायचं झालं ना तर सकाळी घरात कोणीतरी उशिरा उठलं, काम राहिलं, एखादी वस्तू सापडली नाही तर लगेच रागवण्याऐवजी शांतपणे बोलायचं.
2: हे सुद्धा माझ्यासाठीच असावं.
0: तुझ्या बाबतीत तर अहिंसेचा प्रयोग रोजच करावा लागतो.
2: अच्छा, म्हणजे मी एवढा कठीण विषय आहे तर?
0: तुझी मोजांची जोडी बघितली की मला अहिंसेची खरी परीक्षा द्यावी लागते.
2: अरे
3: रोहित, अरे तुझ्या मोजांचा विषय जागतिक शांततेशी जोडला गेलाय बघ.
2: तुम्ही तिघ मिळून ना माझ्यावर अन्याय करत आहात.
1: अन्याय नाही रे, सत्याग्रह.
0: महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री दोन्ही थोर व्यक्तिमत्व, त्यांची जयंती एकाच दिवशी नाही का? शास्त्रीजी अतिशय साधे सौम्य पण त्याच वेळेला कठोर मुत्सद्दी होते.
1: मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा महत्वाचा वाटतो. आज आपण यश म्हणजे किती मोठं घर, किती मोठी गाडी, किती फॉलोअर्स अशा मोजमापात पाहतो.
3: आणि शास्त्रीजींसारख्या व्यक्तींची आठवण आपल्याला सांगते की साधेपणा हा कमकुवतपणा नाही.
0: खरं तर साधेपणातही ताकद असते
1: आणि प्रामाणिकपणातही.
2: म्हणजे या आठवड्यात आपल्याला आरोग्यापासून इतिहासापर्यंत एकच गोष्ट मिळते, जबाबदारी.
3: बरं, पण मला एक सांगा, कॉफीची जबाबदारी कोण घेते?
0: हे काय आलेच मी घेऊन.
3: मला माहित होत, मला वाटत होत तुम्ही मला कॉफी न देऊन माझ्यावर अन्याय करत आहात.
2: अरे नाही नाही नाही, तसं नाही. तुला माहितीये का आपल्या हातातला कॉफीचा एक कप प्रत्यक्षात किती मोठ्या प्रवासातून येतो?
3: बरोबर. बघा, शेतकरी, उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, भाजणी, दुकान
0: आणि शेवटी मोहित,
3: म्हणजे संपूर्ण कॉफी उद्योगाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मी.
1: स्वतः बद्दल एवढा आत्मविश्वास कुठून आणतो?
3: अर्थात कॉफी मधून.
2: अच्छा, म्हणजे तुला कॉफी प्यायल्यावर जाग येते? तर
3: मला कॉफीचा सुगंध आल्या बरोबर जाग येते.
0: आणि मग तू मग मध्ये कॉफी ठेवूनच झोपतोस का?
2: शर्वदी, तुला आठवत असेल ना आपण म्हणजे दहावीचा अभ्यास करताना तरतरी यावी म्हणून कॉफी प्यायचो.
1: आणि तुला ती पिऊन गुंगी यायची, मग तू गाढ
2: झोपायचा.
1: पण खरंच कॉफी हा फक्त पेयाचा विषय नाही, कित्येक लोकांसाठी तो संवादाचा बहाणा असतो.
2: हो, म्हणजे कॉफी प्यायला भेटूया असं म्हटलं म्हणजे प्रत्यक्षात थोडस बोलूया.
0: कधी मित्राला भेटायचं असतं, कधी एखादं काम असतं, कधी फक्त बराच वेळ गप्पा मारायच्या असतात.
3: आणि कधी कॉफीच्या नावाखाली 2 तास बसून आपण जगातील सर्व प्रश्न सोडवतो
2: आणि बिल आल्यावर अचानक सगळे शांत होतात.
1: तोही एक प्रकारचा अहिंसक क्षण असतो.
0: काय हे? मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा दिसतो.
2: काय काय? कुठला?
0: तो म्हणजे जबाबदारीचा. महात्मा गांधीजींच्या विचारातून सत्य आणि अहिंसेची जबाबदारी आपल्यावर येते, शास्त्रीजींच्या विचारातून कर्तव्य आणि साधेपणाची, तसंच माणूस आणि प्राणी यांच्यातली जबाबदारी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी.
1: आणि तुझ्यावर टाकलीये ती गप्पांमध्ये इंधन म्हणजे चहा किंवा कॉफी देण्याची जबाबदारी.
0: मला काय वाटतं शर्वरी, पुढच्या वेळी तूच घे ही जबाबदारी.
3: नको नको, मला जगायचंय.
2: अरे नको कसं, तुझ्यासाठी जगातला प्रत्येक विषय कॉफीवर येऊन थांबतो ना.
3: कारण शर्वरी कॉफी करणार म्हणजे मला प्रार्थना करून यावं लागेल.
2: नाही नाही, आपण सगळे मिळूनही प्रार्थना करू शकतो.
0: अरे काय हे.
1: आणि एक गोष्ट खरी, आपण मोठमोठ्या दिवसांबद्दल बोलतो पण त्या दिवसांचा अर्थ रोजच्या छोट्या कृतींमध्ये आणला तर खरंच त्यांना अर्थ येतो.
2: हो, म्हणून मी ठरवलंय रोज चालायला जाणार, मस्त व्यायाम करणार, छान गाणी ऐकणार, मनाला चांगलं वाटेल असं करणार.
0: मी सुद्धा चालायला जाते आणि यापुढेही जाणार आहे. मलाही स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यायची.
1: हा आणि रोहित दादा, तू ऐक, गांधी जयंतीला अहिंसेवर भाषण ऐकून दुसऱ्या दिवशी घरातल्या माणसांवर शब्दांनी हल्ला करायचा नाही.
3: आणि शर्वरी, तू साध

0: हेपणाबद्दल बोलशील आणि दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सेलमध्ये गरज नसलेल्या 50 वस्तू मागवून ठेवशील.
1: काय रे,
2: कॉफी दिनाला कॉफी पिताना
0: माझं नाव घ्यायचं
1: नाही, कॉफी तयार करणाऱ्या आणि पिकवणाऱ्या माणसांची आठवण ठेवायची.
0: ठीक आहे, पण मग माझा.
3: आणि सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःची आणि आपल्या माणसांची विचारपूस करायची.
2: कसा आहे हा प्रश्न आपण किती सहज विचारतो,
1: पण उत्तर ऐकायला मात्र वेळ नसतो.
0: हो, आपण कसा आहेस विचारतो, पण समोरचा ठीक आहे म्हणण्याआधीच आपण म्हणतो बरं नंतर बोलू.
3: कधी कधी खरंच थांबून ऐकायला हवं.
2: मित्राला फोन करावा, आई वडिलांशी निवांत बोलावं, भावंडांशी भांडावं, म्हणजे आमच्यासारखं, आणि नंतर हसावं सुद्धा,
0: आणि नंतर कॉफीला भेटावं.
1: तुझं आलं परत,
0: कारण काही नाती टिकवायला मोठे कार्यक्रम लागत नाहीत, एक फोन, एक भेट, एक कप कॉफी पुरते.
3: आणि मनापासून केलेली एक विचारपूस.
1: किती बोलताय, पटकन कॉफी प्या, थंड होईल ती.
0: मला आधीच माहिती होत
1: काय
0: या चर्चेचा शेवट इथेच होणार.
2: नाही नाही, पण चर्चा अजून संपलेली नाहीये.
0: मग
3: कारण काही सवयी बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नसते.
2: आणि काही सवयी बदलण्यासाठी घरात रोहित, सुखदा, शर्वरी, मोहित हे लोक असणं पुरेसं असतं.
0: आणि कॉफीचा मगही ते विसरलास.
1: हो ना, चला आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी
3: आणि आपल्या माणसांसाठी,
2: आपल्या समाजातल्या आपुलकीसाठी,
0: आणि
2: आता काही बोलू नकोस.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता ऐकूया अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. डॉक्टर, बरं, हा बनफुल परिवार काय?
1: कल्याण आश्रम ही संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनेतून ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, आणि मग एक लक्षात येतं की अरे ह्यांचं कुपोषण हटतच नाही आहे, ह्यांचा अॅनिमिया कमीच होत नाही आहे. 4 हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. ह्याचा उपाय काय करणार? ह्याचा उपाय एक डॉक्टर

0: माझ्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना
1: बरोबर.
0: की रोज हे मी असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषधं द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला. मग आमच्या डोक्यात येत लागलं की कुपोषण कुपोषण, हे कुपोषण हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयर्न सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट, भयंकर मलेरिया आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे, तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकलसेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जेनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो, त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयर्न सायरप देऊ शकत नाही, आयर्न देऊ शकत नाही पेशंट, मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तर त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळे रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्यामुळे रक्त नीट तयार न होणं आणि सिकलसेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच, हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार. म्हणून मग अशा कुपोषणासाठी
2: प्रकल्प काही ना काहीतरी सुरू व्हायला
1: पाहिजे.
2: काय झालं, एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिन पॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या 2-3 गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार दे, म्हणजे माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास, याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम, पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो जे मी मगाशी म्हणलं की इंटिरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं, कारण दवाखान्यापर्यंत, सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक, तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार. म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल, तज्ज्ञ डॉक्टर स्पेशालिस्ट म्हणजे, त्यांच्याकडे घेऊन जाणं, त्यांना रेफरल, म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो, तसे रेफरल पेशंट, काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना 3-3 महिने ते करायचंय त्याच्याकरता. त्याच्यामुळे प्रबोधन हा भाग आहेच म्हणजे उपक्रम. आणि तिसरं आहे ते, हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी, हे जे विषय आहेत, हे विषय आपण शालेय मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची ही जी मुलं आहेत, ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील, त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळीमेळीमध्ये, गाणं, काहीतरी खेळ अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास, आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन, म्हणजे त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय, आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा. मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी मेना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
1: वाह,
2: तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे, तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20व्या 30व्या वर्षी मरण हे जीवन नाही आहे.
1: बरोबर,
2: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे सारखे आजारी पडून अभ्यासाची त्यांची ती कमी होतात ना, आणि मला काही हे जमणार नाही, मी घरी जातो किंवा जाते असं. स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत, वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले, म्हणून मग आम्ही हा 3 याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला, डॉक्टरांना आलेला अनुभव.
0: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं, तरीसुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वसतिगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून. तेवढ्यात त्याची बायको आली, म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागली, अरे साहब आया आहे और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो, ठीक नाही आहे, नाही हो नाही. तर म्हणजे असू दे, काय हरकत काही नाही, पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही, तुम्हाला दारू सोडावी लागेल, मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ, हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ऑपरेशन वगैरे करावं लागेल, सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हां ठीक आहे, देखेंगे सगळं झालं. मग आम्ही समजावून सांगा, आम्ही निघाला तर ते म्हणाले, वस्तीतले लोक म्हणाले तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावं एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार, आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता, बनवणार कोण. तर एक मुलगी आली छोटीशी, 7 वर्षाची असेल ती, लाल ड्रेस, त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या, झोपेतून उठवली ती त्या लोकांनी, वस्तीच्या लोकांनी.

0: आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट वगैरे असं सगळं ती मुलगी समोर आली. तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं. ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य, ती मुलं तिथं का जन्माला आली, हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना. का तो मुंबईला जन्माला आला नाही, त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये आबूजमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं. तर त्या मुलीने ते चहा बिस्किट मला दिलं, मी चहा घेत नाही पण मी तो चहा घेतला बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली घेऊन मी उठलो. मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना, बन के जो फूल आहे, इनके लिए काम करो, इनको पुरवठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार तुम्ही दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना. तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांमध्ये कष्ट लावा, ह्या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षांच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे. म्हणून आम्ही बनफूल हा नाव सुरू केलं. मग बनफूल परिवार यांनी सुचवलं, बनफूल परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण सगळे मिळून जो मदत करतो.
1: आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली बनफूल जनकल्याण या नावाने.
2: डॉक्टर तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना. किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमांवर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय, त्यांना प्रतिज्ञा देताय, नेमकं काय आहे ते?
0: शाळेतली मुलांना आम्ही आरोग्य प्रबोधन म्हणून तो विषय घेतो आणि त्याच्यामध्ये कुपोषण, अॅनिमिया, 3 प्रकारचा अॅनिमिया, तो का होतो, तो आपण कसा प्रिव्हेंट करू शकतो आणि ते सगळं शिकवतो. त्याच्याबरोबर नशामुक्ती म्हणजे हे व्यसनाधीनता त्याच्याबद्दल सांगतो, साफसफाईबद्दल सांगतो, सगळे विषय त्यांच्यासमोर घेतो. अपने शरीर को जाणो असा तो कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडून, म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे, स्प्लिन कुठे आहे, हार्ट कुठे असतं, हे सगळं त्याला आपण शिकवतो. ॲनॅटॉमी फिजिओलॉजी आणि हा अवेअरनेस असा सगळा कार्यक्रम घेतो. आणि मग ते आपण मुलांना मनुष्य जन्म अनमोल रे भाई माटी मे नारोल रे अभी तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आपण त्यांना ऍक्टिंग करायला लावतो की तुम्ही ऍक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे. तर ती ऍक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात.
2: तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या प्रत्येक वाक्यागणिकनं नवीन एक कुतूहल निर्माण होत आहे, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का असं, याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे वनवासी विकास समिती बनफूल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
1: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीचं काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरे अच्छे से आती है तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिती है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है वैसे. त्याने म्हणले नाही वो आपको केवळ सप्ताह में 2 दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा. त्यामुळे पहिली 2 वर्ष मी असं म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते. त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते. सुदैवाने मी त्यांचा डबल ग्रॅज्युएटचं जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे. त्यामुळेच मला ते तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आइए ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून. त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली. मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यातनं कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे. कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो 2009 पासून जास्त करून झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता. त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं. जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्यांचे कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, ते त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं. मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला, मला वाटतं कलेक्टर कोणते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारनेही विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली. त्या समितीमध्ये मला म्हणजे माझा एकूण आता मी नाही आहे 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा असा, तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना ते म्हणजे त्याचं एक वेगळंच

0: बनवा, तोपर्यंत वनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलंच नाही. म्हणजे खरं सांगायचं तर, कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही. आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटेरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटेरियरला आम्ही मेडिकल कॅम्पसाठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते. पण मग आता असं झालं की त्यामुळे लक्षात आलं की बालमजूर आमच्याकडे भरपूर आहेत. शिक्षणाचे त्यांचे हक्क जे राईट टू एज्युकेशन आहे, त्याच्याकरता जे काही करायला हवं ते त्यांना मुलांना म्हणजे माहिती नाहीये, आणि त्यामुळे म्हणजे मुलांपेक्षा मुलांच्या पालकांना ते माहिती नाहीये, आणि त्यामुळेही त्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत. आणि दुसरे असं आहे की त्यांचे जे समाजातले म्हणून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात पण घरच्यांना आजकाल मान्य होत नाही, आणि मग ते मुलाला किंवा मुलगी ती पळून जाते. मग पळून गेल्यावर एरवी त्यांच्यात, जशी आपण मगाशी चर्चा केली, जात पंचायत किंवा त्या गावाची जी पंचायत असेल ती बसते आणि ते जुर्माना होऊन प्रकरण संपतं. आता तसं नाही, आता ते येतात 2-4 दिवसांनी सापडतात, मग मुलीच्या कडचे तक्रार करतात संरक्षण विभागाकडे, मग ते प्रकरण आमच्याकडे येतं, मग आम्ही त्या मुलांशी बोलतो, त्यांच्या पालकांशी बोलतो, समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही. आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या. फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश. आता बरेचदा असं होतं की सहमती असते पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं, हेही दुर्दैवाने होत आहे. कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये, जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो. आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे, ती गैर नाहीये कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत कोणाला तो कलंक आहे, अरे बापरे असे कसे राहतात असं काहीच नाही. ते त्यांच्या सोयीने नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा, दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं. कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचं आहे ते मुलाने मुलीला द्यायचं आहे, मुलीनी नाही द्यायचं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात, बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागले. म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तरमध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे. अगदी 8-10 वर्षाचा मुलगा सुद्धा, अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही. गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे बांद्रामध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला. आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सिलिंग करणं. आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो. हा, नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं. पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला, कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच बोलायची सगळं काही, त्यामुळे ते खूप छान वाटायचं. आणि आपण त्यांची उदाहरणं, त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं, मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे तुम्ही लग्न, पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का, बरोबर आहे का, ते त्या बरोबर नाहीये. मग ते हे पालकांना त्या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं असं सगळं ते तिथे करता येत होतं. आता आम्ही केस आल्यानंतर करत होते मी, नाही असं नाही, पण म्हणजे एक वेगळं हे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती, ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून, आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं, पोलीस केस केली त्यांनी. पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली, बाल कल्याण समिती समोर. मग मी तिला विचारलं तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं, त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 15 पेक्षाही छोटे, माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी ते त्यांचं आपसात नातं आहेच, म्हणजे मामा आणि आत्या असं, तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठं झालं की लग्न. त्या मुलीचं काहीतरी घरात झालं गडबड, आणि ते म्हणजे गडबड म्हणजे वादावादी वगैरे असं काहीतरी असेल कशावरनं, कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल, तर ती आली सरळ इकडे निघून. मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत, पुन्हा जर म्हटलं हे झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल, अजून 1-2 वर्षाने तो 18 वर्षाचा होईल. तर म्हटलं तसं तुम्ही करू नका, आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे, जायला तयार नाही. पण हे मी कसं करू शकले, त्यांचा जीवनाचा जो ताना बाना म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो. म्हणजे काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे तो

0: केला की नाही मुलगा शाळेत, कारण ते आम्हाला अधिकार होता असतो सगळा, तो आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो, त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो, मुलांचं भलं करू शकलो. म्हणजे
1: असे किती गावं पालथी घातले तुम्ही?
2: 100-125 गावं
0: नाही, जास्तच असतील, कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळला बरीच गाव आहेत.
0: हा, अबुजमाळमधली जास्त, कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे, तिथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा, मग 83 ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सगळं एक होतं, नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले, जिल्हे झाले.
0: 2000 नंतर झाले, जेव्हा छत्तीसगड तयार झाले,
1: प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे, तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर?
2: खूपच बदलली. 2000 नंतर जेवढे कलेक्टर आलेत ना बस्तरमध्ये, सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह, आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे, लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून. आणि त्यामुळं आज जी काही बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात, एवढं मास एज्युकेशन आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत, स्वास्थ्य विभाग हे पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे सगळं त्यामुळे झालेलं आहे. की कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं येऊन बसले आणि काम केलं असं नाही आहेत, अतिशय उत्साहाने
0: नवीन नवीन उपक्रम,
2: तरुण तरुण कलेक्टर,
0: त्यांना एनजीओचं महत्व कळलं, त्यामुळे ते आमच्याकडे कायम अप्रोच होत होता.
2: म्हणजे ज्यांनी 2000 पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरचं बस्तर बघितलं आहे, त्यांना फरक खूपच फरक जाणवेल, अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आताचं बस्तर किती फरक पडलाय?
2: वनवासींमध्ये खूप फरक पडला, सुविधा खूप वाढल्या, रस्ते वाढले, आरोग्य सुविधा पहिल्यापेक्षा जरा चांगली आहे, शिक्षण खूपच आहे, मास एज्युकेशन प्रचंड आहे, क्वालिटी एज्युकेशन नाही आहे, मास एज्युकेशन खूप आहे. पूर्वी नव्हतंच, ड्रॉप आउटच होते सगळे, सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली आहे.
1: अच्छा, अजून किती काम करणं गरजेचं आहे?
0: अरे भरपूर आहे, एक गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
1: तुमच्या सोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत, आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून अशी किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत, त्यांची कशी साथ मिळते?
2: डॉक्टर्स लोकांची टीम आमच्याकडे येते, ते जास्त करून भिलाई, दुर्ग, रायपूर त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात, आणि बाकी डोनर्स हमारे जितने दानदाता सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्त करून आम्हाला डोनर्स मिळालेले आहेत, तर ते आहे. जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा सहयोग खूप मिळतो, खूप करायला पाहिजे, 6-7 कार्यकर्ते आहेत, आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स, मेडिकल कॅम्प्स विथ फॉलोअप, मेडिकल स्कूल, स्कूल मेडिकल एज्युकेशन, एवढे इतकेच विषय आम्ही ठेवलेले आहे. 6-7 कार्यकर्ते आहेत
0: गावागावात, चांगला मिळतो. आमच्या बरोबर काम करणारे आता 7-8 जण.
1: समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला देता तुम्ही?
2: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
1: आपल्या पायावर
2: आत्मनिर्भर समाज, हे कल्याण समाजाचं ध्येयच मुळे ते आहे.
0: आत्मनिर्भर समाज, त्यांना स्वतःच्या त्रुटींची, स्वतःच्या बलस्थानांची, दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती, शेवटी त्या समाज. आणि आता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे वनवासी आहेत, कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतकी. आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली, की नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला असता, मी माझ्या घरापुरतच बघितलं असत.
2: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत, पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच
1: नाही,
2: जाणीवच होत ही समस्या आहे, जाणवत. कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहीत नव्हता, इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहीत झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्ती का, प्रश्न आम्हाला समजायला लागले, आता चिंतन सुरू झालं. तर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणे होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
0: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना,
2: गृहित धरत, गृहित धरण्याची
0: प्रवृत्ती. हा, गृहित धरण.
2: आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना? नाही सांगितलं त्यांनी, त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे काय आहे? तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा.

0: संघर्ष करा,
1: संघटित व्हा, संघर्ष करा.
0: डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
2: प्रचंड सहनशक्ती शिकवली.
1: प्रचंड सहनशक्ती,
2: प्रचंड सहनशक्ती,
1: ते तर आहेत. प्रचंड सहनशक्ती आणि
2: जीवननिष्ठा.
1: जीवननिष्ठा, कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी हे म्हणले. तसं गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला, किंवा किंवा आमचं दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल तरी ते
0: तुम्हाला. इतके वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
1: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
2: नाही, वादावाद्या होतातच.

0: पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
1: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
2: नाही, वादावाद्या होतातच, फक्त ते आमचं अरण्यवृदन आहे, पण ऐकायला कोणी येतच नाही. आमची इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
0: अरे वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे आणि जेव्हा अशा सेवा कार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान, ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
1: ते त्या नेमके त्या दिवशी आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, हे प्रवासात होते आणि मी घरीच होते. आणि मी घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते, त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल कसे खूपच झाले 20-25. तेव्हा म्हटलं काहीतरी आहे बुवा म्हणून ते घेतलं आम्ही.
2: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते. विशेष म्हणजे
0: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
2: संवेदनशीलता.
1: यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला. माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे व्यावहारिक जे काही निर्णय जे काही करायचं आहे ते मी बघते सगळं. मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
0: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं चालतं?
2: कल्याण आश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्रामप्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी,
0: एकतेची भावना
2: आहे. एकतेची भावना हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल, आज आम्ही इतिहास विसरू या ना, आज आम्हाला भविष्य घडवायचं आहे. का इतिहासालाच गोंधळात बसायचं का आम्हाला? तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया. जनजाती समाज, भटकळमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाहीये आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाहीये हे आम्ही जाणलंच पाहिजे.
0: डॉक्टर, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की तू मे एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
2: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायचे की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे, हा हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेला आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाही आहे. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले 10 दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या, जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला. हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या बाबतीत अजून एका व्यक्तीचं विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते, पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे. ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाही आहे, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता खरं तर माउंटेनिअरिंग होता तो, आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले, तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियर त्यांनी हॉस्पिटल उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा. हे ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षित सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरी वन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्याला तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा

0: कम्युनिस्ट बी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो. अनुभवलीच नाही तर काय होणार. तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजावून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या. ते तो समाज वर येणारच आहे. पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज कुठला थांबलेला नाहीये, तो समाज वर येणारच आहे. पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया, हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी गेलो पाहिजे, तुम्ही त्या लोकांसाठी, ह्याचाच अर्थ आहे तू मैं करत.
1: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला तर वसतिगृह होतं तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडंसं ऑफिसचं काम अशा ह्याचा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत तेही जास्त करून फील्डमध्ये जातात, कारण फील्डमध्ये खूप आता आम्ही इंटेरियरला सुरू केलं आहे, त्यामुळे मग तिथे काय माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच जायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपकोले जायंगे तो सामान आम कहां से ले जायंगे. पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला, ते म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय आहे.
1: सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
0: पण याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती, इतकी त्यांच्या
2: वेगवेगळ्या
0: त्यांचे अनुभव मिळतात आपल्या जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळते. त्यांच्या संकटामध्ये याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एकदम. म्हणून त्यामुळे मी इनव्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे, अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे.
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
0: हो,
2: अनुभव लिहिले.
1: हा, थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणत मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे, त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्तिमार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीने, आम्ही तुला काही पाया पडायची गरज नाही. तर त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिकाने, याला मारा तुम्ही, तो मरणाने मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ते ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण ती. ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही या समाजासाठी काही काम करण्याचा अर्थ नाही, हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची, तर आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं. अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन निवांत. दोन तीन दिवस मी असे घालवले, मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तक वाचूया. त्याच्यामध्ये मला शिवाजीराजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, म्हणजे सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो. का समजतो? तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे. पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचेही पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्या झाले असतील आमच्या

0: च्या बिड्यांमध्ये, पण तो प्रकाश आपल्याकडे हजार वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाहीये, तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहेत असं नाहीये. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो, उत्थान असं होत नाही. त्यामुळे मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि मग पुन्हा मी करत काम करायला लागलो आणि मला कामाला प्रेरणा परत आलीच त्याच्यानंतर असं काही नाही. पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता, पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं, हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाल आहे. ताई मगाशी बोलताना म्हणाल्या की भाभी भाभी हा उल्लेख, म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया भाभी ताई म्हणून स्वीकारलं, म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी?
2: खूपच मोठा आहे. कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समितीचं त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ना, ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात तिथे. गेल्यावर पण मी हेच सांगायची, मुझे क्या बोलोगे नानी, नानी बोलोगे, मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना, तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत, पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी, त्या लगेच त्या येऊन म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो त्या मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा येतो. त्याच्यामुळे डॉक्टर भैया भाभी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी, त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया आणि भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही ते जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार आहे याच्या पुढची?
0: कुपोषण, कुपोषण
2: हटवण्यासाठी आमचे उपक्रम तेच राहतेच, पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचं. म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही, पण खूप आहे वाव. कारण आहेच ना, अंधारच तेवढा आहे, काय करणार, अजूनही खूप पोचले नाहीयेत, त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे ती जे मुलं मिळणं जे असतं, कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं आता म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांनी थोडं टिकून ठेवणं की नाही त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये 3-3 महिने. ती घरी गेल्यावर लक्षात येत आहे की 10 दिवसाची चिक्की ते 3 दिवसात संपवत आहेत. आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय, किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला पण ते लवकर होत नाही ना, त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. तर हे ह्या सगळ्यात तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे. त्यामुळे नाहीतर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणार आहे, पण आहेतच. तर हे वाढवण्यासाठी थोडंसं आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत, आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराइज आता सगळं डाटा एंट्री असेल किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावाने वेबसाईट पण सुरू केली आहे, तर त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे ते करणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही शिकले मी पण तेवढं फास्टली होत नाही असं लक्षात आलं, त्यामुळे मग ते आता तसं करणारं कोणी ना कोणी मिळालं जर आम्हाला आहे सध्या. तर आता लगेच आमचे माझे म्हणजे यांचे चुलत भाऊच तयार झालेत, 1 महिनावर मी येऊन राहतो म्हणून, त्यामुळे ती चांगली होईल सुरुवात. असं कोणी ना कोणी 1-2 महिने जरी येऊन राहिलं आणि ते काम पुढे चालत गेलं तरी होऊ शकतं. कारण आता ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी आम्हाला समाजामध्ये जाणं ते सांगणं हे पण गरजेचं आहे. आणि सरकारी मदत तर काहीच घेत नाही, त्यामुळे म्हणजे घ्यायचं नाही असं ठरवूनच केलेलं आहे. काही प्रकल्पापुरतीच थोडा थोडा घेत होतो किंवा अजूनही घेऊ शकतो, पण कायमची जी आहे ती त्याच पद्धतीची आहे. आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करतंय असंच विचारायचे लोक.
1: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते, काहीतरी करायचं असतं, आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं, समाजसेवेची आवड असते, तर अशा आवड असणाऱ्या लोकांना मुलांना काय सांगाल तुम्ही?
2: जितकी आम्ही सोय करू शकतो तेवढी आता आहे. अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा, एक 2-4 खोल्या बांधून घ्या तिथे, हे करा, म्हणजे त्यांना राहायला एक होईल. आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो, आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं, म्हणजे पटकन नाही मिळू शकत. आणि मुळात ह्या भागातून म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे, कारण रेल्वेने 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे. त्यामुळे तो

0: एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो, पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं. मुख्य असं आहे की शाळा शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत ना, त्याच्याकरता नक्की होऊ शकतं, कारण तिथे हिंदी मुलांना समजतं. गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते, पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात. ज्ञानप्रबोधिनी सारखी मोठी संस्था आम्हाला आमच्या पाठीशी आहे, त्यांचा युवक विभाग, त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे, आणि त्यातनं युवकांना लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप. आणि दोन्ही होतं, आमच्याही मुलांना कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा, त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा, आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करायचं. त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या, महिना दोन महिने नक्की करू शकता. काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी याच्यासाठी आणखीन काय करता येईल, कसं करता येईल, मग असे मी म्हटलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे, त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. तर असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
1: खूप छान डॉक्टर, तुम्ही आणि सुनीताताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
0: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं, हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोतेहो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे। पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली। या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक

0: आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटी आणि विशेष सखोल पुनरीक्षण याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल इत्यादी नेते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक झाली. नव्यानं झालेल्या नेमणुकांनंतर या प्रभारींसोबत पहिल्यांदाच बैठक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं समजतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरण याविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं CRPFच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. LOC के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते तर ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

0: जाऊ ते असं त्यांनी स्पष्ट केलं. आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमांसमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ मौलिकता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण सुरक्षा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याचा आढावा आज घेण्यात आला. दोहा इथे AIIB वार्षिक परिषदेनिमित्त ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात सौदी अरेबिया भारताचा विश्वासू भागीदार आहे. स्वित्झर्लंडच्या AIIB गव्हर्नर राजदूत पेट्रो लाझेरी आणि नेपाळच्या अर्थमंत्र्यांबरोबरही सीतारामन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटी या संस्थेशी संबंधित 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेनं आपल्या दुर्गापूजेच्या कार्यक्रम आयोजनात केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. मास आर्टनं युनेस्को पुरस्कृत संस्था असल्याचा खोटा दावा करून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली आणि जमा केलेला निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विविध व्यक्ती आणि संस्थांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशिओ इथे आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्णपदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीननं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला तर अंकुशनं 75 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यांनाही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ओडिशामध्ये महानदी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात दुष्काळ जाहीर. जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचं गाव या उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्याची मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यात वनमानव तर पावशीमध्ये आढळलेली दुर्मिळ पांढरी मनार आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
3: जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यात ट्रिगर वन अर्थात दुष्काळाची प्रथम कळ

लागू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 25 सप्टेंबरला जारी करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत, पाणी पुरवठा आणि चारा उपलब्धतेसह विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी मालवण, देवगड, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार निलेश राणे यांनी देखील कुडाळ तालुक्यात पीक पाहणी केली. जिल्ह्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकजुटीनं काम करून मात करावी, तसंच बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या आढावा बैठकीत दिले. पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसंच भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून 10,000 कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून नादुरुस्त पक्के बंधारे सुद्धा तातडीनं दुरुस्त करण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याची

0: पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसंच भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून 10,000 कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून नादुरुस्त पक्के बंधारे सुद्धा तातडीनं दुरुस्त करण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याची सूचना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सेवा संकल्प अभियान यशस्वी करू असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हे विशेष सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवलं जात आहे. जिल्ह्यात उभादंडा इथल्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींशी जोडलेल्या कवितांचं गाव उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्यात येणार आहे. येत्या 2 महिन्यात विकास कामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ला इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय तसंच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकसंवाद 2024 उपक्रम राबवण्यात येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ग्रामपंचायती तसंच गर्दीच्या ठिकाणी लोकसंवाद 26 उपक्रम राबवण्यात येत असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून नागरिकांना योजनांची माहिती मार्गदर्शन आणि आवश्यक सेवांबाबत माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्याची समृद्ध जैव विविधता एका दुर्मिळ नोंदीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दोडामार तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात निसर्ग अभ्यासकांना नाईट ट्रेल दरम्यान दुर्मिळ स्प्लेंडर लॉरीज अर्थात वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. दरम्यान कुडाळ तालुक्यात पावशी इथं जिल्ह्यात पहिल्यांदाच अल्बिनो मणार अर्थात पांढऱ्या रंगाच्या कॉमन क्रेटची नोंद करण्यात आली आहे. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली असून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. या दोन्ही दुर्मिळ नोंदीमुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेच्या संरक्षण आणि अभ्यासाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. भावभक्तीचा सुगंध चौकडे दरवळणारा मंगलमय गणेशोत्सव जिल्ह्यात उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाभरात घरगुती 74,351 आणि 32 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकण रेल्वे प्रशासनानं सुमारे 300 पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं होतं. तसंच राज्य परिवहन महामंडळानं सुद्धा 1500 एसटी फेऱ्या सोडल्या होत्या. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

जिल्हा वार्तापत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्यामा चित्तार यांना ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संजय ओक यांच्या बात निकले गीतो या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: डॉक्टर संजय ओक यांचं बात निकले गीतो हे पुस्तक वाचण्याची खूप उत्सुकता होती. द अनफर्गटेबल या रेकॉर्डवर जगजीत सिंग यांनी गायलेलं बात निकलेगी तो दूर तक जाएगी हे गाणं अजरामर झालं. तसंच हे पुस्तक देखील खूप आवडेल असंच आहे. मुखपृष्ठावर ऑर्चिड फुलांचे गुच्छ असलेलं हे पुस्तक आतमध्ये विविध अशा प्रकारचे संदेश देतं. या ललितलेख संग्रहात 32 लेख आहे. अगदी गरज सरो वैद्य मरो इथपासून ते द कम्प्लीट

0: इट मॅन श्रीकृष्ण इथपर्यंतचा या विचारांचा आवाका या पुस्तकात आहे. अगदी रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग, पण त्याच्याकडे बघण्याची लेखकाची वेगळी दृष्टी संजय उवाच या सर्व लेखांमध्ये बघायला मिळते. लेखकांची शीर्षकंसुद्धा घिसीपिटी तीच ती नसून निरनिराळी आणि वेगळी आहे. उदाहरणार्थ, जैसी दीपकलिका धाकुटी, माझा दत्त सुपुत्र, सुखापुरी म्हणजे पाणीपुरीतली सुकीपुरी आपण मागून घेतो ना, त्याच्यावर सुद्धा एक लेख आहे. केबिन मॅगेज, मिले सुरमेरा तुम्हारा, लंबोदराची लॅम्बी, बसून पॅन्ट घाला, भय इथले संपत नाही, अशी शीर्षकं असलेले हे सर्व लेख हृदयाला स्पर्श करतात. केबिन बॅगेजबद्दलच्या लेखामध्ये लेखक म्हणतात की घडलेल्या आठवणींच्या रूपाने आपण आपला भूतकाळ देखील आपल्यासोबत कॅरी करत असतो. वर्तमान हा भूतकाळाशी ताडून तपासून बघायला हवा. केबिन बॅगेज हलकं ठेवा, भूतकाळ चेक इन करू नका. प्रत्येक प्रवास नवा असतो आणि त्याचा टवटवीत तजेला अनुभवण्यासाठी आठवणीसोबत न घेता हलके रहा. रील बनवणं ही स्मॉल इन्व्हेस्टमेंट लाँग आउटरीच असा पर्याय आहे, असं देखील एका लेखामध्ये डॉक्टर संजयोग सांगतात. या पुढचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि रोबोटिक्सचा आहे. ही कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या नैसर्गिक मूर्खतेवर मात करेल असं लेखक म्हणतात. काही काही ठिकाणी योग्य असा उपदेश देखील या पुस्तकातून मिळतो. जसं की बसून पॅन्ट घाला या लेखात लेखक म्हणतात, वयोमानाने उभं राहिलं की पडायला होऊ शकतं, हे त्रास आपल्यालाच होतात हे स्वीकारण्याचा देखील त्रास होतो. खरं तर आपण आपल्याच मनाची समजूत काढतो की मी आता वयस्कर झालो आहे, मला आता सांभाळायला हवं. पण मी हे का लिहितो तर अनेक मी म्हणणाऱ्यांची वार्धक्याने पुढे शेवटी शारीरिक हानी झालेली मी बघितली आहे. लेखक स्वतः डॉक्टर असल्यामुळे या प्रकारचे वेगळे वेगळे संदेश या पुस्तकात देतात. मॅकडॉनल्डसारखं अतिशय अचूक असं वैद्यकीय क्षेत्रातलं नेटवर्क सर्वत्र निर्माण व्हावं असे लेखक लिहितात. खरंच आहे, फोन जर सगळीकडे मिळू शकतो, नेटवर्क मिळतं, तर वैद्यकीय सेवा सर्व क्षेत्रात का मिळू नये? असे चांगले आणि वेगळे विचार या पुस्तकात बघायला मिळतं. या पुस्तकाच्या विक्री, वितरण आणि देणगी स्वरूपाने मिळणारे उत्पन्न हे शिशु शल्य सेवेच्या मोफत उपक्रमासाठी गरजू बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जातील. शेवट या पुस्तकातीलच एका कवितेने करते. किताबे झाकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें उनकी सोबत में कटा करती थी, अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर, बड़ी बेचैन रहती है किताबें, बड़ी बेचैन रहती है किताबें.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संजय ओक यांच्या बात निकले गीतो या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज आपण नवलकोल लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, नवलकोल हे मोठ्या कालावधीत तयार होणारं पीक आहे. या पिकाची लागवड मिरची, वांगी, कोबी, कलिंगड या पिकात आंतरपीक म्हणून करता येते. नवलकोलचा उपयोग भाजीसाठी तसंच सॅलेड म्हणूनही करता येतो. नवलकोलच्या गड्ड्यांची चांगली वाढ होण्याकरता जमीन चांगली भुसभुशीत करणं आवश्यक आहे. जमीन सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. कोकणामध्ये व्हाईट व्हिएन्ना या

जातीची लागवड करावी. ही जात लवकर येणारी असून गड्डे लांब, गोलाकार, मऊ आणि फिकट हिरव्या रंगाचे असतात. या जातीपासून हेक्टरी 15 टनापर्यंत उत्पन्न मिळतं. पर्पल व्हिएन्ना या जातीचा रंग साधारण निळसर असतो. किंग ऑफ मार्केट या जातीचे गड्डे हिरवट पांढरे मोठ्या आकाराचे असतात. कमी दिवसात तयार होणाऱ्या जातीची लागवड ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात करावी. हिवाळी हंगामात लागवड केली तर गड्ड्याची चांगली प्रत असते. 1 हेक्टर लागवडीकरता नवलकोलचं 1 ते 1.25 किलो बी लागतं. रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. त्यासाठी 1 मीटर रुंदीचे, जमिनीच्या उतारानुसार साधारणतः 3 मीटर लांबीचे आणि 15 सेंटीमीटर उंचीचे वाफे तयार करावेत. 2 वाफ्यात 50 ते 60 सेंटीमीटर रुंदीचा पाट ठेवावा. वाफ्यांचा पृष्ठभाग चांगल्या बारीक मातीने बनवावा. त्यावर चांगल्या मुरलेल्या आणि बारीक करून चाललेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा. वाफ्याच्या रुंदीच्या बाजूने 8 ते 10 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर खोल ओळी काढाव्यात. त्यात बी अलग अलग टाकावं. बी 1.5 सेंटीमीटरपेक्षा खोल पेरू नये. बी पेरल्यानंतर चांगलं चाळलेलं शेणखत आणि चाळलेली वाळू यांचं समप्रमाणात मिश्रण तयार करून वाफ्यावर हळूवार पसरून बी झाकून घ्यावं. बी झाकल्यानंतर लगेच झारीने पाणी द्यावं. रुजवा झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करावी आणि चांगली निरोगी टवटवीत रोपं ठेवावीत. 2 ओळीतील माती हळूच हलवली तर रोपं जोमाने वाढतात. रोपं 15 दिवसांची झाल्यावर प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर 2 आठवड्यांनी वाफ्यातील रोपांना 35% प्रवाही एंडोसल्फान किंवा मॅलॅथिओन, 50% प्रवाही किंवा 30% डायमेथोएट हे औषध फवारावं. रोपं साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे आणि 4 ते 6 पानांचं झाल्यावर लागवडीसाठी वापरावं. रोप लावण्याच्या आदल्या दिवशी वाफ्यांना भरपूर पाणी द्यावं. उपटलेली रोपं लावणीपूर्वी 1% युरियाच्या द्रावणात किंचित वेळ बुडवावीत. त्यामुळे उत्पादन वाढायला मदत होते. लागवडीसाठी जमीन तयार करून 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात. सरीवर दोन्ही बाजूंनी 20 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. रोपं लावल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावं. नंतरचं पाणी 4 ते 6 दिवसांनी जमिनीच्या मजदूरानुसार द्यावं. लागवडीनंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसांनी खुरपणी करावी. या पिकाला हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश तसंच 15 टन शेणखत द्यावं. शेणखत, स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा आणि निम्न नत्र लागवडीआधी द्यावं आणि उरलेलं नत्र लागवडीनंतर 3 आठवड्यांनी द्यावं. नवलकोलचे गड्डे हिरवट पांढरे असताना निबर होण्यापूर्वीच काढावेत. शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली तर साधारणपणे हेक्टरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण नवलकोल

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं ह्यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाधन व रक्तशोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण, म्हणजे त्या भागावर जळू लावणे.

0: किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे, यामध्ये पथ्य पाहणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्यासोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्त्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ॲक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ॲक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ॲक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ॲक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचं आहे. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
1: आता थोडंसं ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं. आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडंसं शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं. गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही. पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची. कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते. हे अजूनही काही ठिकाणी होत आहे, त्यामुळे ओल्या कचऱ्याचा तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण. गाडीच्या स्वरूपात असू देत, प्लास्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय. पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लास्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल.
0: बरोबर.
1: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो

0: आणि तो तसाच कचरा घंटा गाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो. तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी.
1: बरं,
0: त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं, म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट. पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडंसं उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत.
1: बरोबर.
0: घनकचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो.
1: बरोबर.
0: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईटवरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईटवरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या, ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
1: बरोबर.
0: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो, जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रिगेट होऊन तिकडे जाऊ शकतो.
1: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना हार्मोनियमची 7 अनंत केमकर यांनी आणि तबल्याची 7 प्रवीण करकरे यांनी केलेली आहे. ऐकूया विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी.

विनायक प्रभू यांनी गायलेला राग मुलतानी शोधो आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी आणि तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या निरुधांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. देशातली 65% लोकसंख्या तरुण असून 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारे पुढे जायचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 पेक्षा जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मिळून सुमारे 2000 मेळावे होणार असून त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: तुमची डिमांड काय आहे सांगा, तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हवं आहे, ह्युमन रिसोर्स हवं आहे सांगा, आणि मग आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं तसं कॅटेगरायझेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्या संदर्भात विविध प्रकारे प्रयत्न करून या रोजगारांशी जोडण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आपला प्रयत्न आहे किमान 50,000 लोकांना त्यातल्या रोजगारात आपण देऊच. उरलेले जे 50,000 आहे त्यांच्याकरताही सातत्याने रोजगार मिळावे आपण त्या ठिकाणी आयोजित करून त्यांनाही रोजगार मिळायला पाहिजे असा आपला प्रयत्न करू.
0: या मेळाव्यासाठी 1,00,000+ युवकांनी नोंदणी केली असून 1,200+ उद्योजक सहभागी होत आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल.

0: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. आपण या मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करत असून सत्ताधारी पक्षाचंही या मोर्चात स्वागत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल. गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी माहिती त्यांनी दिली. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिकी फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार आशय विषयी ते म्हणाले.
3: आज जब दुनिया बदलाव के दौर पर है तकनीकी हमारे जीवन में पूरी तरह से प्रवेश कर चुकी है प्रभावित करने लगी है ऐसे समय में हम रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएशन किस तरह से करें ऑथेंटिक कंटेंट क्रिएशन किस तरह से करें इसके ऊपर जब आज चर्चा हुई है तो मैं मानता हूँ कि ये प्रासंगिक भी है और महत्वपूर्ण भी है.
0: आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमासमोरचं आव्हान नाही.

0: तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ अभिजातता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. प्रसारण क्षेत्रातली तांत्रिक प्रगती आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी BES च्या मुंबई विभागानं आज मुंबईत विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे असं मत पश्चिम विभागाचे प्रमुख प्रवीण कवडे यांनी म्हणलं. आजचं प्रसारण हे केवळ माहिती देणं नसून प्रसारक आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद बनला आहे यावरही त्यांनी भर दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशियो इथे आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीनने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला तर अंकुशने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यानेही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या प्रकारात महिला भारताच्या निरुधांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

2.4747 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत या मोर्चासाठी सत्ताधारी पक्षाचंही स्वागत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. विरोधी पक्षांच्या मतदारसंघांकडे हेतुत दुर्लक्ष केलं जात असल्याचंही ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजासाठी उपवर्गीकरण असावं या मागणीसाठी आज मातंग समाजानं मुंबईत आझाद मैदान इथे मोर्चा काढला. आरक्षणाचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्गीकरणाद्वारे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे, तसंच चालू स्पर्धांमध्ये मिळालेलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 243 अंकांची घसरण झाली आणि तो 72,529 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 64 अंकांची घसरण नोंदवत 22,716 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपटातली गाणी.

0: जयवंत कुलकर्णी यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. राम कदम यांचं संगीत होतं, चित्रपट होता असला नवरा नको ग बाई.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोते हो, आता ऐका पवना काठचा धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

पवना काठचा धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती शांता शेळके यांची. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीतसंध्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली ही गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. संगीत होता आनंद घन यांचं. चित्रपट होता मोहित यांची मंजुळा.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं साधी माणसं या चित्रपटातलं. योगेश यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आनंद घन यांनी. श्रोते हो, गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐका पिंजरा या चित्रपटातलं गीत.

0: आणि गायिका होत्या उषा मंगेशकर. गीतसंध्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐका बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं महेंद्र कपूर उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.
1: जसं जीवात जीव घुटमळ तसं पीर्तीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ हग नाही बघून दुश्मन जळ

श्रोते हो, आता 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आठवण न जगलेल्या काळाची याविषयी. युववाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी चला जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

मंडळी, आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण आज आपण अशा काळाची सफर करणार आहोत जो कदाचित आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाच नाहीये आणि अनुभवलाही नाहीये. पण तरीही त्या काळाबद्दल आपल्याला एक वेगळी ओढ वाटते. म्हणजे जुन्या गाण्यांचे सूर ऐकले की मन अगदी प्रसन्न होतं. जुन्या फॅशनमधले कपडे पाहून अरे हा ट्रेंड तर पुन्हा आलाय असं वाटतं. जुन्या कॅसेट प्लेयर्स, फिल्म कॅमेरा, फ्लिप फोन किंवा जुन्या संगणकाचा फोटो पाहून कुतूहल निर्माण होतं. आणि मग प्रश्न पडतो, आपण ज्या काळात जगलोच नाही त्या काळाची आठवण आपल्याला कशी काय येते? या भावनेला आजच्या डिजिटल जगात एक सुंदर नाव मिळालं आहे, नॉस्टाल्जिया. म्हणजे स्वतः न अनुभवलेला भूतकाळ आपल्याला जवळचं वाटणं. विशेषतः जेन झी पिढीमध्ये ना 1990 दशक आणि 2000 सुरुवातीचा काळ याबद्दल एक वेगळीच उत्सुकता दिसते. त्या काळातील संगीत, फॅशन, चित्रपट, जाहिराती, तंत्रज्ञान आणि जीवनशैली आज सोशल मीडियावर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पुन्हा आपल्यासमोर येत आहेत. चला आता आपण ना एक कल्पना करूया. आपण 90 किंवा 2000 अगदी सुरुवातीच्या काळात पोहोचलोय आणि सगळ्यात आधी आता तुम्हाला ऐकू येतोय तो म्हणजे संगीताचा आवाज. आज एखादं गाणं ऐकायचं असेल तर आपण काही सेकंदात ते शोधतो. गाणं आवडलं नाही तर पुढचं गाणं. प्लेलिस्ट तयार असते, हेडफोन्स कानात असतात आणि संगीत आपल्यासोबत. पण त्या काळात संगीत ऐकण्याचा अनुभव जरा वेगळाच होता. घरात कॅसेट प्लेयर असायचे, आवडत्या गाण्याची कॅसेट असायची. कधी कधी एखाद्या मित्राकडून कॅसेट उधारही घ्यावी लागायची किंवा कधी स्वतःच्या आवडीची गाणी एका ब्लँक कॅसेटवर रेकॉर्ड करून घ्यायची. गाणं मागे ऐकायचं असेल तर ते रिवाइंड करावं लागायचं आणि पुढे जायचं असेल तर फास्ट फॉरवर्ड. आणि कधी कधी जर टेप गुंतली तर ती काळजीपूर्वक बाहेर काढण्याची कसरत मात्र वेगळीच होती. पण त्या कॅसेटमध्ये फक्त संगीत नसायचं, त्यात आठवणी असायच्या. एका गाण्याशी एखादी मैत्री जोडलेली असायची, एखाद्या चित्रपटाची आठवण असायची, एखाद्या प्रवासाची किंवा एखाद्या खास व्यक्तीची आठवण असायची. आज आपण हजारो गाणी फोनमध्ये ठेवू शकतो, पण त्या काळात कदाचित 10-12 गाण्यांची एक कॅसेटसुद्धा खूप खास वाटायची. मंडळी, 1990 भारतीय संगीत विश्वात चित्रपट संगीतासोबत इंडीपॉप संगीतानेही तरुणाईमध्ये लोकप्रियता मिळवली. म्युझिक चॅनल्सवर कलाकारांची गाणी आणि म्युझिक व्हिडिओ पाहण्याची एक नवीन संस्कृती तयार झाली आणि वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीमधून भारतीय पॉप म्युझिकला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. एखादं गाणं फक्त ऐकायचं नसतं, त्याचा म्युझिक व्हिडिओ पाहायचा, कलाकारांची स्टाईल पाहायची, गाण्यातील डान्स स्टेप इमिटेट करायचे आणि दुसऱ्या दिवशी मित्रमैत्रिणींमध्ये त्याची चर्चा करायची. म्हणजे हे काही फक्त त्या काळात चालायचं असं नाही आहे हा. आज सोशल मीडियावर सुद्धा त्या काळातली जुनी गाणी भरपूर हिट आहेत आणि त्याच गाण्यांवरचे व्हिडिओज अनेक तरुण मंडळी

आपल्याला करताना पाहायला मिळतात. आता यातली काही गाणी अशी आहेत की जी आजही ऐकली तरी काळ जणू काही क्षणांसाठी मागे फिरतो. कधी एखाद्या जुन्या गाण्यातील गिटारचा आवाज, कधी ढोलकीचा ठेका, कधी इलेक्ट्रॉनिक बीट्स, तर कधी एखाद्या गायकाचा वेगळा आवाज, हे सगळं मिळून त्या काळची एक वेगळी म्युझिकल आयडेंटिटी तयार होते. आज जेनझीमध्ये अनेक तरुण रेट्रो म्युझिक पुन्हा ऐकतात. काही जण जुन्या गाण्यांचे व्हायनल्स रेकॉर्ड शोधतात, काही कॅसेट कल्चरबद्दल जाणून घेतात, तर काही जण जुन्या गाण्यांचे नवीन व्हर्जन्स, रिमिक्स किंवा कव्हर तयार करतात. मित्रांनो, यातनं काय दिसून येत आहे माहिती आहे का? की भूतकाळातलं संगीत फक्त जतन होत नाही आहे, तर ते नव्या पिढीच्या हातून पुन्हा नव्या रूपात जन्माला येत आहे.

बरं मंडळी, हे झालं संगीताबद्दल. पण ह्या संगीतासोबतच आणखी एक गोष्ट 1990 आणि 2000 काळात भरपूर ट्रेंडमध्ये होती, ती म्हणजे फॅशन. फॅशनच्या बाबतीत 1990 दशक म्हणजे अनेक वेगवेगळ्या शैलींचा संगम होता. एकीकडे साधी जीन्स आणि टी शर्ट्स, तर दुसरीकडे डॅनिम ऑन डॅनिम, कलरफुल शर्ट्स, ओव्हरसाईज जॅकेट्स, प्रिंटेड टॉप्स, स्नीकर्स आणि स्टेटमेंट ॲक्सेसरीज. कपड्यांमध्ये कम्फर्ट आणि पर्सनॅलिटी दोन्ही दिसायची. भारतातही चित्रपट आणि संगीताचा फॅशनवर मोठा प्रभाव होता. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीनं एखादा विशिष्ट आउटफिट घातला की तो लुक तरुणींमध्ये लोकप्रिय व्हायचा. अभिनेत्यांची ही हेअरस्टाईल, सनग्लासेस, जॅकेट्स किंवा जीन्सची स्टाईल तरुण मुलांमध्ये चर्चेचा विषय व्हायची. आता ह्यातली ना बेल बॉटम्स आणि फ्लेअर्ड पॅन्ट्स ह्या जरा विशेष होत्या. म्हणजे 1970 दशकात लोकप्रिय झालेली ही शैली पुढील दशकांमध्येही वेगवेगळ्या रूपात परत येत राहिली. आज वाईड लेग्स किंवा फ्लेअर्ड जीन्स पाहिल्यावर ती अगदी मॉडर्न वाटते. पण फॅशनचा इतिहास सांगतो की अनेक ट्रेंड्स खरं तर नवीन नसतात, ते पुन्हा नव्या रूपात परत येतात. आता 1980 दशकात ब्राईट कलर्स, बोल्ड सिल्वेट्स, शोल्डर पॅड्स आणि मोठ्या ॲक्सेसरीज यांना विशेष स्थान होतं. त्या काळातील फॅशनमध्ये मोर इज मोर अशी एक व्हिज्युअल एनर्जी जाणवते. मोठे इयरिंग्स, कलरफुल ज्युलरीज, स्टेटमेंट बेल्ट्स आणि ड्रमॅटिक हेअरस्टाईल यामुळे व्यक्तिमत्व ठळकपणे दिसायचं. तर 1990 दशकात मात्र फॅशनमध्ये एक वेगळा बदल दिसतो. डेनिम, स्नीकर्स, सिम्पल टी शर्ट्स, क्रॉप टॉप्स, स्लिप ड्रेसेस, चोकर्स, ओव्हरसाईज शर्ट्स आणि कॅज्युअल स्ट्रीटवेअर यांना लोकप्रियता मिळाली. मिनिमल आणि कम्फर्टेबल लुकसोबतच काही ठिकाणी बोल्ड स्टाईल्सही दिसत राहिल्या. आणि ह्यानंतर येतो तो म्हणजे Y2K. Y2K म्हणजे इयर 2000. या काळच्या फॅशनमध्ये मेटालिक शेड्स, शाइनी फॅब्रिक्स, टायनी बॅग्स, टिंटेड सनग्लासेस, कलरफुल ॲक्सेसरीज, लोराईज जीन्स, फिटेड क्रॉप टॉप्स आणि फ्युचरिस्टिक लुकिंग डिझाईन्स यासारख्या शैली लोकप्रिय झाल्या. त्या काळात लोकांना नवीन मिलेनियम आणि टेक्नॉलॉजी याबद्दल खूप उत्सुकता होती आणि त्याचा प्रभाव फॅशन आणि पॉप्युलर कल्चरवर आपल्याला दिसतो. आज सोशल मीडियावर Y2K फॅशन पुन्हा दिसते, पण आजची पिढी ती जशीच्या तशी कॉपी करत नाही. जुन्या स्टाईलसोबत आजचा कम्फर्ट, इंडिव्हिज्युअलिटी आणि सस्टेनेबिलिटी यांचा विचारही केला जातो. म्हणजेच जुनी फॅशन परत येते पण तिचं नवीन व्हर्जन तयार होत आहे. आणि यात एक सुंदर गोष्ट आहे, ती म्हणजे फॅशन कधीच पूर्ण संपत नाही, ती सतत फिरत राहते, पुन्हा पुन्हा नव्याने नव्या रूपात आपल्यासमोर येते. म्हणजे आज तुम्ही आईच्या जुन्या फोटोमध्ये पाहिलेला एखादा ब्लाऊज पॅटर्न किंवा बाबांच्या जुन्या फोटोमधील जीन्स स्टाईल उद्या पुन्हा सोशल मीडियावर किंवा स्ट्रीट फॅशनमध्ये दिसू शकते. कपडे बदलतात पण स्टाईल पुन्हा पुन्हा जन्म घेते. आणि कदाचित म्हणूनच जेन्झीला जुना काळ आकर्षक वाटतो. मंडळी, जुन्या काळाची फॅशन हे काही फक्त कपडे नाही आहेत, तर तो त्या काळातील ॲटिट्यूड

किवडे, जुन्या संगीताची ही गोष्ट अशीच आहे. आज आपण गाणं एका कलाकाराचं म्हणून ऐकतो, पण त्या काळात संगीत ऐकण्याबरोबर कलाकाराचा लुक, अल्बम कव्हर, म्युझिक व्हिडिओ, स्टेज परफॉर्मन्स या सगळ्याचा अनुभव घेतला जायचा. म्युझिक आणि फॅशन याचं नातं तेव्हाही घट्ट होतं आणि आजही आहे. एका गाण्याचा बीट बदलला की डान्स स्टाईल बदलते. एखाद्या कलाकाराचा लुक लोकप्रिय झाला की फॅशन बदलते. एखादा चित्रपट किंवा म्युझिक व्हिडिओ लोकप्रिय झाला की त्यातील कपडे आणि हेअरस्टाईल लोकांच्या रोजच्या जीवनात येतात. म्हणजे एकूण काय तर संगीत आणि फॅशन हे केवळ मनोरंजन नाही आहेत, तर ते समाजातील बदलांचं प्रतिबिंबही आहेत. आता हे सगळं झालं फॅशन आणि म्युझिकबद्दल. आता थोडंसं तंत्रज्ञानाकडे वळूया. आज आपल्याकडे स्मार्टफोन्स आहेत. एका छोट्याशा उपकरणातून आपण कॅमेरा, म्युझिक प्लेयर, टेलिव्हिजन, कम्प्युटर, मॅप, पुस्तकं, जगाशी संवाद सगळं काही आपल्या हातात आहे. पण काही दशकांपूर्वी तंत्रज्ञान हे अधिक मर्यादित होतं. फोन म्हणजे फोन, ज्यावर फक्त फोन करता येतो. कॅमेरा म्हणजे कॅमेरा, ज्यातून फक्त फोटो काढता येतात. आणि संगीतासाठी कॅसेट किंवा सीडी. फोटो काढल्यानंतर तो लगेच पाहताही येत नव्हता. फोटो डेव्हलप होण्याची वाट पाहावी लागायची. पण आज आपण एकाच क्षणी 100 फोटो काढतो. त्या काळात मात्र फोटो काढण्याआधी दोनदा विचार केला जायचा. कदाचित म्हणूनच त्या एका फोटोची किंमत जास्त वाटत असे. आणि याच ठिकाणी नॉस्टॅल्जिया आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आपल्याला खरंच त्या काळात परत जायचंय का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं, कारण आपण भूतकाळाचा पूर्ण अनुभव घेतलेला नसतो. आपण त्यातील काही सुंदर भाग पाहत असतो. जुन्या गाण्यांचा आनंद आपल्याला मिळतो. जुन्या फॅशनची क्रिएटिव्हिटी आवडते. जुन्या टेक्नॉलॉजीबद्दल कुतूहल वाटतं. पण त्या काळातील मर्यादा, अडचणी आणि बदलती सामाजिक परिस्थितीही इतिहासाचा भाग आहेत. म्हणून नॉस्टॅल्जिया ही भूतकाळाची पूर्ण प्रतिकृती नसून ती भूतकाळाकडे पाहण्याची एक भावनिक खिडकी आहे. आणि ही खिडकी आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरू शकते. आता ते कसं? तर जुन्या संगीतातला साधेपणा आवडतो का? मग आज स्वतःचं संगीत तयार करा. जुन्या फॅशन स्टाईल्स आवडतात का? तर त्यातून इन्स्पिरेशन घ्या आणि स्वतःची युनिक स्टाईल तयार करा. जुने कॅमेराज आवडतात? मग फोटोग्राफी शिका. रेडिओवर, टीव्हीवर येणारे जुने कार्यक्रम आवडतात का? तर त्या काळातील स्टोरी टेलिंग आणि कम्युनिकेशन टेक्निक्स समजून घ्या. किंवा जुन्या टेक्नॉलॉजीबद्दल कुतूहल वाटतंय का? तर तिच्या मागचं सायन्स समजून घ्या. म्हणजे नॉस्टॅल्जिया हे केवळ मला तो काळ आवडतो इथपर्यंत न राहता त्या काळातून मी आज काय शिकू शकतो इथपर्यंत पोहोचेल. कदाचित आजच्या तरुण पिढीची हीच खासियत आहे. ती भूतकाळात जन्मलेली नसली तरी भूतकाळातील कल्पना घेऊन त्यांना स्वतःच्या पद्धतीनं नव्यानं घडवते. आणि म्हणूनच एखादं जुनं गाणं ऐकताना हे गाणं मी त्या काळात ऐकलेलं नसलं तरी मला इतकं ओळखीचं का वाटतं ह्याची सहज जाणीव होते. कारण नॉस्टॅल्जिया ही फक्त आठवणींची गोष्ट नाही आहे, ती भावना, कल्पना आणि कुतूहल यांचं मिश्रण आहे. मित्रांनो, आज जर तुमच्या घरात एखादी जुनी कॅसेट असेल, एखादा जुना फोटो असेल, आईची जुनी साडी असेल, बाबांचा जुना रेडिओ असेल किंवा आजी आजोबांच्या तरुणपणातील एखादी वस्तू असेल, तर ती वस्तू फक्त पाहू नका, तिच्याबद्दलची गोष्ट विचारा. हे गाणं त्यांनी कधी ऐकलं होतं? हा फोटो कुठे काढला होता? हा ड्रेस त्यावेळी का आवडायचा? पहिला फोन कोणता होता? पहिल्यांदा इंटरनेट वापरताना कसं वाटलं होतं? कदाचित या छोट्या प्रश्नांमधून तुम्हाला एक संपूर्ण पिढीची कहाणी ऐकायला मिळेल. आणि मग स्वतःलाही एक प्रश्न विचारा. माझ्या आजच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी भविष्यातील एखाद्या पिढीला नॉस्टॅल्जिक करेल? कदाचित आज तुम्ही ऐकलेलं एखादं गाणं, आज घातलेला एखादा आउटफिट किंवा मित्रांसोबत काढलेला एखादा फोटो, उद्या कोणासाठी तरी तोच त्या काळाची आठवण होईल. म्हणून दुसऱ्यांच्या भूतकाळावर प्रेम करताना स्वतःचा वर्तमान जगायला विसरू नका. जुन्या गाण्यांमधून सूर घ्या,
जुन्या फॅशनमधून कल्पना घ्या.

जुन्या तंत्रज्ञानामधून शिकण्याची वृत्ती घ्या, पण तुमची स्वतःची कथा मात्र आज लिहा. कारण उद्याचा नॉस्टॅल्जिया हा आजच्या क्षणांमधून बनणार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतं आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

65.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झालेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत बहार. आज ऐकूया हिंदी चित्रपट गीतं.

0: सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं अंजान यांचं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

मिस्टर नटवरलाल चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी संपदा जोशीसोबत. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 आणि 47 सेकंद झालेत. आता ऐका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर जागतिक हृदय दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी कार्डियन टेक्नॉलॉजिस्ट प्राध्यापिका संपदा गायकवाड यांनी दिलेली माहिती, आणि त्यानंतर ऐकाल लोकसंगीताचा कार्यक्रम. 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी, तसंच 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 ऐकाल गजल. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 जपान इथं आयोजित आशियाई स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 10:20 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवर सादर केलेला राग चंद्रकंस आम्ही प्रसारित करू. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम.

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार अर्थात 30 सप्टेंबर 2026 सकाळी पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये धिंगरी अळंबीची लागवड याविषयी. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचाविकार याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसरमध्ये कचरा व्यवस्थापन सकारात्मकता याविषयी. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा. 8:40 करिअर मंत्रामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट याविषयी सहभाग संकेत नवले आणि ऋतुराज घरमोडे यांचा. निवेदन कश्मीरा सावंत यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरीमध्ये ऐकाल गायक शान यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष गाणी. 9:30 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात सूत्रबद्ध निवेदनासह गाण्याचा कार्यक्रम उर्मी. विषय रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या. सूत्रसंचालन सविता झेरे यांचं. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. 1:05 गीतबहार. 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल.

0: कार्यक्रमात स्टे ट्यून या सत्रात सुप्रसिद्ध सूत्रसंचालन अभिनेते संगीतकार पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिवसानिमित्त खास कार्यक्रम शान शानदार, लेखन स्वराली गायकवाड यांचं. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा युवावाणी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीत बहारमध्ये मराठी चित्रपट संगीत, 6:30 आम्ही संगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 एका लोकसंगीत, 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भरड धान्याच्या जाती वैशिष्ट्ये आणि निवड याविषयी डॉक्टर सुचित्रा देसाई यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा, 7:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा मुंबई केंद्रावरून, 10:20 रजनीगंधामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किशोर यामुणकर यांनी गायलेला राग संपूर्ण मालकोस आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सगळी बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. तर श्रोते, होई होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत जागतिक हृदय दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी कार्डियन टेक्नॉलॉजिस्ट प्राध्यापिका संपदा गायकवाड यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन यानिमित्त आज आपण उत्तम आरोग्यासाठी हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी कार्डियक टेक्नॉलॉजिस्ट प्राध्यापक संपदा गायकवाड यांनी दिलेली माहिती ऐकूया, संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 2000 पासून दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. या दिनाचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये आणि समाजामध्ये हृदयाच्या उत्तम आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणे हा आहे. आज आपण एका अशा अवयवाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या शरीरात दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस अविरत काम करत असतो, ते म्हणजे आपलं हृदय. आपण झोपलेलो असो, आनंदी असो, धावत असो, अगदी तणावातही असलो तरीही हृदय आपले काम थांबवत नाही, ते सतत काम करत असते. म्हणूनच एक अतिशय महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, आपले हृदय आपली इतकी काळजी घेत असताना आपण आपल्या हृदयाची किती काळजी घेतो? मित्रांनो, हृदय हा शरीराचा पंप आहे, तो सतत रक्त शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवत असतो. पण आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीचा आहार आणि सततचा मानसिक ताण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याच हातात आहेत.
3: आज जागतिक हृदय दिनानिमित्त मी आपल्याशी हृदयाची काळजी घेण्यासाठी काही सोप्या आणि व्यवहार्य गोष्टी सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात. पहिली गोष्ट, आपला आहार. आपल्या ताटाकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्या आहारात भरपूर भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्य आणि योग्य प्रमाणात प्रथिने असावीत. शक्य तितके ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ निवडावेत. अतिरिक्त मीठ, साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा म्हणतो मीठ कमी केलं तर जेवणाला चवच येत नाही, पण लक्षात ठेवा, जिभेची चव काही सेकंदांची असते, पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दीर्घकाळ होऊ शकतो. त्यामुळे जेवणात वरून अतिरिक्त मीठ घालण्याची सवय टाळा आणि पॅकेज्ड व अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. दुसरी महत्वाची गोष्ट, व्यायाम आणि शारीरिक हालचाल. हृदय हा स्नायू आहे

आणि शरीराला नियमित हालचालीची गरज असते. दररोज आपल्या क्षमतेनुसार चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया करण्याची सवय लावा. यासाठी महागडे जिम किंवा विशेष उपकरणे असणे आवश्यक नाही. नियमित चालणे हे देखील हृदयासाठी एक उत्तम सवय आहे. पण ज्यांना आधीपासून हृदयविकार, छातीत दुखणे किंवा इतर आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तिसरी गोष्ट म्हणजे धूम्रपान आणि तंबाखूला पूर्णविराम. फक्त एक दोन सिगरेट घेतो, मी फक्त कधीतरी तंबाखू खातो असे आपण अनेकदा ऐकतो. पण हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूचे कोणतेही रूप सुरक्षित मानता येत नाही. म्हणून धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करत असाल तर ते सोडण्यासाठी मदत घ्या. चौथी गोष्ट, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासा. उच्च रक्तदाबाला अनेकदा सायलेंट किलर म्हटले जाते, कारण अनेक लोकांना रक्तदाब वाढलेला असूनही कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत. त्याचप्रमाणे मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल यांचीही वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. फक्त तपासणी करून उपयोग नाही, डॉक्टरांनी औषधे सुरू केली असतील तर ती स्वतःहून बंद करू नयेत किंवा डोस बदलू नये. औषधे नियमित घेणे हे देखील हृदयाची काळजी घेण्याचाच एक भाग आहे. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले वजन आणि कंबर याकडे लक्ष द्या. अतिरिक्त वजनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर हृदयविकाराच्या जोखमी वाढू शकतात. त्यामुळे क्रॅश डायट करण्यापेक्षा आहारात आणि जीवनशैलीत हळूहळू कायमस्वरूपी आणि आरोग्यदायी बदल करणे अधिक महत्त्वाचे आहे. सहावी गोष्ट, ताण आणि झोप. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण हा आपल्या जीवनाचा भाग झाला आहे. कामाचा ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक समस्या, सतत मोबाईल आणि स्क्रीनचा वापर या सगळ्याचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप आणि नियमित विश्रांती, कुटुंबियांशी संवाद, छंद आणि आपल्या आवडीनुसार आरामदायी उपक्रम यांना वेळ द्या. आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तसेच शरीराची सर्व्हिसिंग करणेही तितकेच आवश्यक आहे. म्हणून शरीराला आणि मनाला पुरेशी विश्रांती द्या. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हृदयविकाराची लक्षणं ओळखणे. अचानक छातीत दडपण, जडपणा किंवा दुखणे, विशेषतः ते हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, मळमळ किंवा उलटी, चक्कर येणे किंवा असामान्य अशक्तपणा ही हृदयविकाराच्या गंभीर समस्येची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये, वृद्ध व्यक्तींमध्ये आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे नेहमीच पारंपरिक पद्धतीने दिसतील असे नाही. म्हणून गॅस असेल, ऍसिडिटी असेल, थोड्या वेळाने ठीक होईल असे समजून वेळ घालवू नका. अशी लक्षणे अचानक आणि गंभीर स्वरूपात आली तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या. हृदयविकाराच्या संशयात वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो. मित्रांनो, हृदयाची काळजी घेण्यासाठी एखाद्या मोठ्या बदलाची गरज नसते. आजपासून आपण काही छोट्या सवयी सुरू करू शकतो. मीठ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे, दररोज नियमित चालणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासणे, आपले वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेशी झोप घेणे, ताणाचे व्यवस्थापन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर देत असलेल्या धोक्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष न करणे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हृदयविकार फक्त वृद्धांचा आजार नाही, तरुणांमध्येही चुकीची जीवनशैली, धूम्रपान, तंबाखू, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर जोखमींमुळे हृदयविकाराचा धोका आता वाढलेला आहे. म्हणून हृदयाची काळजी घेण्यासाठी वय झाल्यावर सुरुवात करण्याची गरज नाही. सुरुवात आजच करा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ही माहिती सांगा, कारण हृदयाची काळजी म्हणजे फक्त स्वतःची काळजी नव्हे, ती आपल्या संपूर्ण कुटुंब

0: कुटुंबाच्या आनंदाची आणि भविष्यातील आरोग्याची काळजी आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते मित्रांनो, आपले हृदय आपल्यासाठी कधीही सुट्टी घेत नाही. मग आपण त्याची काळजी घेण्यासाठी दिवसातील काही मिनिटे का देऊ नयेत? चांगला आहार, नियमित हालचाल, तंबाखूमुक्त जीवन, योग्य तपासण्या, पुरेशी झोप आणि तणावाचे व्यवस्थापन या साध्या गोष्टी आपल्या हृदयासाठी मोठी गुंतवणूक करू शकतात. या जागतिक हृदय दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया, माझे हृदय माझी जबाबदारी. स्वतःच्या हृदयाची काळजी घेऊया, आपल्या कुटुंबाला जागरूक करूया आणि निरोगी समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. आपले हृदय निरोगी असेल तर आयुष्याची प्रत्येक धडधड अधिक सुंदर असेल. धन्यवाद.
1: जागतिक हृदय दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी कार्डियक टेक्नॉलॉजिस्ट प्राध्यापक संपदा गायकवाड यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: हा कार्यक्रम

0: तर आयुष्याची प्रत्येक धडधड अधिक सुंदर असेल. धन्यवाद.
1: जागतिक हृदय दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी कार्डिएक टेक्नॉलॉजिस्ट प्राध्यापक संपदा गायकवाड यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

रंजना शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं हरेंद्र जाधव यांचं. संगीतकार होते मधुकर पाठक. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकारी यांना आपण ऐकलत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका श्यामकांत वाघमारे यांना, संगीतकार मधुकर पाठक.

लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी.

0: आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर आता मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं एव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एव्हरेज आहे ते एव्हरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडली तर या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. देशातल्या युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून कोकण आणि नाशिक विभागात मिळून एकाच वेळी 400 पेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित केले होते. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किटची मागणीही भरणे यांनी केली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदी याचा साथीदार संदीप मिस्त्री याचं संयुक्त अरब अमिरातीतून आज मुंबईत प्रत्यार्पण करण्यात आलं. प्रत्यार्पणानंतर सीबीआयनं त्याला अटक केली आणि सीबीआय न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँग स्थित फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. मिस्त्रीनं मोदी आणि इतर आरोपींच्या साथीनं गुन्हेगारी कटात सक्रिय भूमिका बजावली, ज्याच्या पूर्ततेसाठी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 6,498 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असा आरोप सीबीआयनं केला आहे. आमदारांचे विशेषाधिकार आणि त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम यासंदर्भातल्या तरतुदींविषयी विवेचन करण्याची मागणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरे यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भातल्या याचिकेवर येत्या 6 ऑक्टोबरपासून 7 सदस्यीय संविधान पीठासमोर सुनावणी सुरू होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरानं विनोद केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कामराविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्तावही आणला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम

0: भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य अशा 52 पदकांसह 10 स्थानावर आहे. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर मान्यवरांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत युकी भांबरी आणि दक्षिणेश्वर सुरेश यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या व्हॉलीबॉल संघानं कतारवर 3-2 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: देशातल्या उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन आपली उत्पादनं त्यांच्यापर्यंत पोचवावीत असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी आयोजित केलेल्या 7व्या रिव्हर्स बायर सेलर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आज कोल्हापुरात बोलत होते. शेतकरी, पशुपालन आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध जपणारी शेती ही मानवतावादाच्या विचारांशी सुसंगत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. ते यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती सोहळ्यात बोलत होते. शेतकरी केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहत नाही, तर तो जगाच्या कल्याणासाठी शेती करतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नैसर्गिक शेती करणारी सुमारे 15,000 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आणखी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र पाठवून ही मुदत 2 महिन्यांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जेमतेम 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे. दंड भरला नाही तर 1 महिना अतिरिक्त कैदेच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे. या प्रकरणात पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे डीएनए अहवाल निर्णायक ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व 8 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या 15 दिवसात 10,000 वनराई बंधारे लोकसहभागातून उभारले जाणार आहेत. कुडाळ तालुक्यात आणावी इथं आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात 3,94,08,251 रुपये थेट जमा करण्यात आले. सन 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंट 2026 ते 2029 आराखड्याबाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागानं आज ठाणे इथं वार्तालाप या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या वार्तालापासाठी उपस्थित असलेल्या उपस्थितांना नशामुक्त भारत 2029 साध्य करण्यासाठीची उद्दिष्ट, कृती, रणनीती आणि कालमर्यादेसंबंधीची माहिती देण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहातल्या 2 पोलीस शिपायांना प्रशासनानं निलंबित केलं. त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती विभागानं दिली आहे. शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आज धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हवामान.

0: येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागात आज पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगली आणि मिरजमध्येही आज पाऊस झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:12 झाले. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरच एक चावी असती तर.
3: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
2: सी केवायसी म्हणजे
3: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
2: अरे वा, आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

श्रोते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 7:15 वृत्तविशेष आणि त्यानंतर 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. आत्ता सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेत आहोत। या मालिकेत देशाचं परराष्ट्र

0: राष्ट्रधोरण आणि जागतिक संबंध या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ रोहिदास मुंडे यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये गेल्या काही वर्षात कोणते महत्वाचे बदल झालेत आणि नेबरहूड फर्स्ट किंवा ऍक्ट ईस्ट लुक वेस्ट अशा वेगळ्या वेगळ्या धोरणांमुळे भारताचे शेजारी आणि आशियातल्या देशांशी संबंध कसे बदललेत?
2: आपण जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काळ पाहिला तर ज्यावेळेस ते 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर त्यांची पहिली व्हिजिट ही भूतानला होती. आणि ज्यावेळेस त्यांनी सेकंड टाइम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी पहिली व्हिजिट ही मालदीव्सला दिली. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की भारताचं परराष्ट्र धोरण विशेषतः भारताचं शेजारील राष्ट्रासोबतचं धोरण हे अगोदरच्या धोरणापेक्षा थोडं बदललेलं दिसतंय. नेबरहूड फर्स्ट याच्या मागचा उद्देश यांच्या भेटीमधून रिफ्लेक्ट होतो, ज्याच्यामध्ये या नेबरहूड फर्स्टच्या पॉलिसीचा उद्देश दक्षिण आशियाई देशामध्ये परस्पर विश्वास निर्माण करणे, प्रादेशिक दळणवळण आणि आर्थिक एकात्मता वाढवणे हा आहे. तसेच जेही शेजारील राष्ट्र असतील किंवा इतर राष्ट्र असतील यांना तत्पर संकटकालीन मदत करणे हा या धोरणाचा उद्देश आहे. ज्यामध्ये आपण पाहितलं की मालदीव्स मध्ये पाण्याचं संकट उभं राहिलं होतं मध्यंतरी, नेपाळमध्ये 2015 भूकंप आला होता किंवा श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते, तर याला तत्काळ मदत करून भारत हा एक विश्वासू मित्र आहे या दृष्टिकोनातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला आहे. आपण ज्यामध्ये ऍक्ट ईस्ट धोरणाचा उल्लेख केला, हे सुद्धा ऍक्ट ईस्ट धोरण 2014 पासूनच अंमलात आणलं गेलं आहे, ज्यामध्ये केवळ अगोदरचं लुक ईस्ट होतं याच्यामध्ये व्यापारावर लक्ष देण्याचं केंद्रित केलं होतं. परंतु ऍक्ट ईस्ट धोरणामध्ये केवळ व्यापारावर केंद्रित न राहता सुरक्षा, सागरी दळणवळण, संरक्षण भागीदारी यावर भर दिला होता. आणि आपण ज्यावेळेस वेस्ट एशिया किंवा आता जे मिडल ईस्ट कंट्री आहेत यासोबतचं जर धोरण पाहिलं, बदललेलं धोरण, तर अगोदर आपण फक्त त्यांच्याकडून गॅस आणि ऑइल इम्पोर्ट करणे यापुरतच मर्यादित होतं, परंतु आज ते न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, दहशतवाद विरोधी मोहीम, संरक्षण या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे.
1: सर, जगात युद्ध, व्यापारातली अनिश्चितता, बदलती सामरिक समीकरण असताना भारतानं आपल्या राष्ट्रीय हितांचं संतुलन कसं साधलं? किंवा अमेरिका, युरोप सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्यापार करार पुढे नेताना रशियासोबतचे संबंध, ऊर्जा सुरक्षा आणि तेलाच्या आयातीचे प्रश्न सुद्धा भारताने कसे हाताळले आहेत?
2: आज जर आपण जागतिक संघर्षाची परिस्थिती पाहिली तर भारताने हे संतुलन प्रामुख्याने 2-3 स्तरावर साधल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत आपण रशियाकडून तेल आयात करण्याला प्राधान्य दिले आहे. विशेष करून हे सांगण्याचं महत्व हे की युक्रेन संघर्षानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते, परंतु भारताच्या 140 कोटी जनतेचं हित लक्षात घेता आणि ऊर्जा सुरक्षा लक्षात घेता भारताने हे सँक्शन झुगारून रशियाकडून तेल आयात करीन असं ठणकावून पाश्चिमात्य राष्ट्राला सांगितलं. आणि आपण जर 2025 डेटा जर पाहिला तर जवळपास रशियाकडून आपण $62 बिलियन एवढं कच्चं तेल आयात केलं आहे. त्याचप्रमाणे भारताने अगदी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचावर असं ठणकावून सांगितलं की स्वतः युरोपियन देश रशियाकडून इंधन आणि गॅस खरेदी करतात, अमेरिका स्वतः युरेनियम खरेदी करतो आणि भारताला याच्यापासून प्रावृत्त करतो हे न्याय भूमिकेच्या दृष्टीने नाही. त्याबरोबरच आपण रशियाकडून गॅस आणि ऑइल खरेदी करीत असतानाच इतर देशासोबत सुद्धा आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट बनवले, ज्यामध्ये आपण युनायटेड किंगडमचं उदाहरण देऊ शकतो किंवा ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देऊ शकतो. आणि अमेरिकेला न दुखवता अगदी अमेरिकेच्या सोबत सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आपला FTA करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारताने अगदी वेगवेगळ्या स्तरावर एक संतुलन साधण्याचं आपल्याला दिसून येत आहे.
1: हे खूप विशेष बाब आहे सर. जग ग्लोबलिझम कडून सेल्फ सेंटर्ड होत आहे, अशा वेळेला भारताने जाणीवपूर्वक मल्टीलॅटरलिझम जोपासलंय असं म्हटलं जातं. आज भारत G20, ब्रिक्स असेल, SCO असेल, क्वाड, इंडो पॅसिफिक, इंडिया नॉर्डिक समिट आहे, या अशा विविध मंचांवर सक्रिय आहे. या मंचांमध्ये सहभागी देशांचे हितसंबंध अनेकदा वेगळे वेगळे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांशी संवाद ठेवायचा, भारत आपलं राष्ट्रीय हित पण जोपासायचं, ग्लोबल साऊथच्या देशांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पण मांडायचे आणि पुन्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असेल, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, अशा जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची भारताची मागणी.

0: या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका ही कशी विकसित झाली आहे?
1: अगदी बरोबर आहे, कारण आपण जर काही काळापूर्वी किंवा एक दशकापूर्वी जर आपण पाहितलं तर हेच पाश्चिमात्य देश ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन हे सतत बोलत होते, परंतु आज सर्वच देश हे सेल्फ सेंटर्ड असल्याचे दिसून येत आहेत. आणि म्हणून आज जर आपण भारताची भूमिका पाहितली तर भारत आज अशा आघाड्यावर सक्रिय आहे, म्हणजे मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन मध्ये, ज्यांचे जर आपण भौगोलिक आणि राजकीय हित संबंध पाहिले तर ते आपल्याला परस्पर विरोधी असल्यासारखे दिसून येतील, परंतु भारताने ह्याच्यात अगदी योग्य तऱ्हेने बॅलन्स साधल्याचं आपल्याला दिसून येते. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आपण जर क्वाडचं घेतलं तर याच्यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंडो पॅसिफिक ह्या मंचाद्वारे आपण सागरी सुरक्षा आणि रूल बेस्ड ऑर्डरवर भर देत आहोत, तसंच सागरी मार्गाचे मुक्त व्यापार यावर सुद्धा भर देत आहोत. परंतु जर आपण SCO पाहितलं, संघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि ब्रिक्स, तर याच्यामधून भारताने चीन आणि रशियासोबत सुद्धा योग्य तऱ्हेचा संवाद साधलेला आहे. म्हणून भारत आज मल्टीलॅटरल सारख्या वेगवेगळ्या आघाड्यावर योग्य तऱ्हेनं संतुलन साधल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळामध्ये आफ्रिकन युनियनला G20 कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून दिलं आहे. हा एक ग्लोबल साऊथला जागतिक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याचा महत्वपूर्ण भूमिका भारताने निभावलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे भारताने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पटलावरून सुद्धा आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनेमध्ये रिफॉर्म होणे गरजेचं आहे हे पटवून दिलेलं आहे. म्हणून कुठल्याच एका देशाची किंवा संघटनेची मक्तेदारी निर्माण न होता ते मल्टीलॅटरलिझम राहायला पाहिजे असं भारताने भूमिका घेतलेली आहे.
0: सर, वसुदैव कुटुंबकम हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला एक महत्वाचा संदेश म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे. सुरक्षा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, अन्न औषधांची मदत अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतानं केलेल्या सहकार्याकडे पाहताना या दृष्टिकोनाचं आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय महत्व आहे ते आपल्याला कळतं. सर, एखाद्या देशाशी भारताचे संबंध कसेही असले तरी युद्ध असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, आरोग्याचं संकट असेल कोविड सारखं, अशा वेळी भारताने मदतीसाठी पुढे केलेला हात, विशेषतः कोविड काळातलं वॅक्सिन मैत्री, ऑपरेशन मैत्री, राहत, गंगा, कावेरी अशा मोहिमा, अशा विविध देशांना दिलेली वैद्यकीय आणि आपत्तीच्या वेळेला दिलेली मदत या भूमिकेकडे आपण अभ्यासक म्हणून कसं पाहता?
1: आपण जर वसुदैव कुटुंबकम याचा अर्थ पाहिला तर सर्व जगच हे आपलं कुटुंब आहे आणि हा विचारच भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि जागतिक दृष्टिकोनाचा आत्मा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या भूमिकेचं महत्व केवळ नैतिक स्वरूपाचे नसून ते भारताला एक जबाबदार आणि विश्वासार्ह नेता म्हणून प्रस्थापित करते. जेव्हा भारत कोणत्याही राजकीय फायद्याचा विचार न करता इतर देशांना मदत करतो, मग तो आपला शत्रू राष्ट्र जरी असेल, जेव्हा त्याचे मदत करणं गरजेचे असते तेव्हा भारताने अशा राष्ट्रांना मदत केली आणि याच्यामधूनच आपला एक परोपकारी दृष्टिकोन लक्षात येतो आणि यामुळेच जागतिक स्तरावर भारताचा आदर आणि प्रभाव वाढलेला आहे. आपण जर हिंदी महासागर क्षेत्र पाहितलं तर या क्षेत्रामध्ये असणाऱ्या देशावर अनेक प्रकारचे संकट आल्याचे आपल्याला दिसून येतात, मग ती सायक्लोन असतील किंवा चक्रीवादळ असतील, यामध्ये भारताने वेळोवेळी मदत केलेली आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर तुर्कीमध्ये भूकंप आल्यानंतर भारताने आणि तुर्कीचे संबंध राजकीय संबंध योग्य नसताना सुद्धा भारताने त्यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत केली होती. त्याचप्रमाणे आपण जर मालदीवचं उदाहरण घेतलं तर जे आता सध्या पाठीमागे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे सध्याचे प्रेसिडेंट आहेत मोइझू यांनी इंडिया आउटची मोहीम राबवली होती, तरी पण तिथं आर्थिक संकट, पाण्याचं संकट निर्माण झाल्यानंतर भारताने त्यांना मदत केली. म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातून आपण अनेक मोहिमा राबवल्या, ज्याचा उल्लेख आपण केलाच आहे, त्याच्यामध्ये वॅक्सिन मैत्री असेल कोविड काळातली, जे की जवळपास भारताने 100 अधिक देशांना भारतात बनवलेली मेड इन इंडिया वॅक्सिन पुरवली, याच्यातून आपला वसुदैव कुटुंबकम हा हेतू जगासमोर लक्षात येतो.
0: दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका किंवा हिंद महासागर क्षेत्रातली भारताची भूमिका आपल्या सुरक्षेपुरती मर्यादित नाहीये ती सुद्धा, तर सागरी चाचेगिरी असेल किंवा व्यापारी जहाजांची सुरक्षा, समुद्रातली रेस्क्यू ऑपरेशन्स असतील, सर्च असेल आणि संकटातल्या देशांना, नागरिकांना मदत अशा माध्यमातून भारतानं सुरक्षित सहकार्य पूर्ण हिंद महासागर अशा दृष्टिकोनाला कसं पुढे नेलंय थोडक्यात सांगा.
1: सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताची भूमिका ही केवळ स्वतःच्या सीमांचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित आहे असं नाही, तर ती संपूर्ण क्षेत्रासाठी एक इंडिया नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून काम करतो, म्हणजे संकट समय धावून जाणारा पहिला देश अशी

0: प्रतिमा सध्या हिंद महासागरामध्ये भारताची तयार झालेली आहे. याच्यामध्ये जे आपण पायरट्स म्हणतो ते सागरी चाचे यांचे जे उपद्रव रोखण्यासाठी भारतीय नौदलाने जवळपास 2008 पासून सातत्याने युद्धनौका तैनात केल्या आहेत. आणि भारताने केवळ भारतीयच नव्हे तर जगातील विविध देशांचे हजारो व्यापारी जहाजांना या चाचेंच्या हल्ल्यापासून सुरक्षित मार्ग काढून दिलेला आहे. तसेच शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल ज्याला आपण कोस्ट गार्ड म्हणतो हे 24 तास सज्ज असतात, ज्यामध्ये समुद्रातली चक्रीवादळे असतील, तांत्रिक बिघाडी असतील बोटीमधल्या, याच्यामध्ये अडकलेले मच्छीमार असतील, मग ते कोणत्याही देशाच्या असोत, तर या सर्वांना सुरक्षितपणे सुरक्षित स्थळी पाठवण्याचं काम भारताने केलेलं आहे.
1: सर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात ग्लोबल साऊथच्या बरोबर सहकार्य आणि त्यांच्याबरोबर पार्टनरशिप वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यामागची भूमिका काय सांगाल?
0: आपण जर पाहिलं की हे ग्लोबल साऊथ मधील देश, याच्यामधले अजूनही काही देश आहेत की जे पायाभूत सुविधापासून वंचित आहेत, त्यांना अजूनही 5G किंवा 6G आणि फायबर कनेक्टिव्हिटी त्यांच्याकडे नाही, तर हे मिळून देण्यासाठी भारताचा उद्देश सहकार्याचा राहिला आहे. तसेच देशांतर्गत ट्रान्झॅक्शन किंवा क्रॉस बॉर्डर पेमेंट साठी अगदी स्वस्तामध्ये भारताने UPI ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो ही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. इतर देशांना तिथल्या नागरिकांचे जीवन सोपे झाले आहे, त्यांना अगदी जे पाश्चिमात्य देशावर क्रॉस बॉर्डर पेमेंट साठी अवलंबून राहावं लागायचं ते आता अवलंबून राहण्याची गरज नाही.
1: खूप मोठी गोष्ट आहे सर. सर, शेवटी युद्ध, व्यापारातील ताणतणाव, ऊर्जा सुरक्षा, दहशतवाद, तंत्रज्ञान आणि बदलतं जागतिक संतुलन या पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर कोणती प्रमुख आव्हानं आणि संधी असतील?
0: सर्वात मोठं आव्हान जे आता भारताच्या परराष्ट्र धोरणासोबत दिसतंय ती जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे. कारण जे सध्या युद्ध सुरू आहेत आणि या युद्धामुळे जे आर्थिक नुकसान इतर राष्ट्रांना इन्क्लुडिंग भारताला सुद्धा सोसावं लागत आहे, त्याच्यामुळे जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे. तसंच जे युद्धाचं स्वरूप सध्या जे बदललं आहे, म्हणजे अगोदरचे युद्ध हे जास्त करून भूमीवर लढले जायचे, ते आज टेक्नॉलॉजिकली स्वरूपात लढले जात आहेत. तर ह्या टेक्नॉलॉजीसाठी भारत सक्षम आहे का? उद्याच्याला जर असं हायब्रिड वॉर लढलं तर त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत का?
1: सॉफ्ट पॉवर यालाच म्हणता येईल मला वाटतं.
0: आणि त्याचप्रमाणे जे काही जागतिक पुरवठा साखळी आहे ती सध्या अगदी चायनाच्या फेवर मध्ये आहे, तर भविष्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला ही एक संधी म्हणून पाहता येईल की इतर राष्ट्रांनी सुद्धा एकाच देशावर अवलंबित्व योग्य नाही म्हणून भारतामध्ये कंपन्या इस्टॅब्लिश करणे, भारत ही एक सप्लाय चेन हब म्हणून निर्माण होणे, ही संधी मला भविष्यामध्ये असल्याचं दिसून येतं.
1: सर, आज आपण भारताचं परराष्ट्र धोरण आणि जागतिक संबंध यावर अभ्यासपूर्ण आणि खूप छान माहिती दिली, आपले मनापासून आभार.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

आजच्या कार्यक्रमात ऐकूया सोनचाफा आणि जास्वंद यांची शेती करणाऱ्या सुभाष भट्टे यांची यशोगाथा. त्यांच्याशी बातचीत केली आहे स्वप्नी.

0: शिंदे यांनी.
1: श्रोते हो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते धान्य, कडधान्य, भाजीपाला किंवा फळपिकं यांची शेती. पण काही शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात आणि यापैकीच एक आहेत सुभाष भट्टे सर. सुभाष भट्टे सर गेल्या काही वर्षांपासून सोनचाफा आणि जास्वंद यांची फुलशेती करत आहेत. तर फुलशेती करताना त्यांना कोणकोणते अनुभव येतात आणि त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला तुमच्या शेतीविषयी सांगा.
2: नमस्कार मंडळी, मी सुभाष भट्टे, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर. वडिलोपरिचित शेती आहे आणि ती शेती करत असतो. पूर्वी आमच्याकडे काय होतं, वसई म्हटलं का केळीची लागवड, आणि वसईची केळी पण प्रसिद्ध होती. अद्याप पण आहेत, तर आम्ही केळी लावायचं आणि बहुतेक ठिकाणी केळीची लागवड असायची. भात पीक पावसाळ्यात असायचं.
1: बरं,
2: पण केळीच्या पिकाचं काय झालं, बागायत जमीन होती, कालांतराने त्याच्यावर रोग आले.
1: बरं,
2: वादळ आलं आणि मग वर्षातनं एकदाच येणार उत्पन्न असायचं आणि एकदा जर वादळाने मोडलं किंवा रोगाने गेलं का शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं.
1: बरोबर,
2: त्याला पर्याय काही नसायचा. म्हणून मग भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली.
1: अच्छा.
2: त्याच्यावर पण कालांतर रोग यायला लागले.
1: बरं.
2: आणि भाजीपाल्याचं कसं, एकदा काढायचं परत पुन्हा नांगरायची जमीन वगैरे, असं पुन्हा परत मशागत करायची.
1: बरं.
2: आणि जे मजूर लावायचे त्यांना रोजचं काम नसायचं, त्यामुळे मजूर काय परवडत नव्हते.
1: बरोबर.
2: त्याचा पर्याय म्हणून आम्ही मोगरा चालू केला.
1: अच्छा.
2: मोगऱ्याची लागवड झाली, पण मोगऱ्याला चांगली डिमांड वगैरे होती, चांगले पैसे मिळत होते, पण मोगऱ्याला अनेक प्रकारचे रोग आले, त्यामुळे मोगऱ्याचं पीक आमच्याकडनं नामशेष झालं. मग आम्ही सोनचाफ्याची लागवड केली.
1: अच्छा.
2: माझ्या अर्नाळ्याचे मित्र गोपाळ पाटील यांनी मला या शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं. आमचे मॅनेजर होते कॅनरा बँकेचे मॅनेजर देवधर साहेब, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही कोकणातनं पहिल्यांदा 700-800 जवळजवळ कलमं आणून लागवड केली.
1: बरं.
2: आणि सोनचाफा लागवड चांगली मोठी कलम असली तर एक वर्षाच्या आत त्याला उत्पन्न चालू होतं.
1: अच्छा.
2: सोनचाफ्याला 12 महिने ती फुलं येतात.
1: बरं.
2: जो सौंदर्य जातीची सोनचाफा आहे तो 12 महिने थंडीमध्ये कमी प्रमाणात फुलं येतात, पण बाकी 8 महिने चांगली फुलं निघतात. आपल्या माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत अनेक उत्सव सण वगैरे असतात, त्यामध्ये त्यांना फुलाची गरज लागते. दुखाला असो काही दुखाला, फुलांची गरज लागते.
1: आणि काही हंगाम असे असतात की तिथे फुलांची, जसं सण सणावळ असतात, तिथे फुलांची खूपच आवश्यकता.
2: हो, सण सणावळ म्हणजे तुम्हाला सांगतो, श्रावण महिन्यात सण भरपूर असतात, त्यामुळे श्रावण महिन्यात फुलाला बाजार चांगले असतात.
1: बरोबर.
2: सर्वात हायेस्ट रेट गणपतीमध्ये मिळतो.
1: अच्छा.
2: गणपती 10 दिवस चांगला रेट मिळतो, त्यानंतर नवरात्राचे 10 दिवस तेव्हा मिळतो, दिवाळीचे 4 दिवस, आणि मार्गशीर्ष महिना आहे आणि दर महिन्याला कुठले कुठले सण उत्सव येत असतात त्याला डिमांड असते. पण या 2-4 सणांना, म्हणजे श्रावण, गणपती, नवरात्रे, लोक जास्त लक्ष देऊन काढतात फुलं. उन्हाळ्यामध्ये ना प्रचंड प्रमाणात उत्पादन येतं.
1: अच्छा.
2: पण त्यावेळी मार्केट पण थोडं डाऊन होतं, पण माल पण भरपूर येतो आणि सर्वच फुलं मोठ्या प्रमाणात येतात, कारण दिवसाचे जवळजवळ 12-14 तास उजेड असतो, त्याचा सूर्यप्रकाश जास्त, हीट जास्त, त्यामुळे त्या फुलाचे प्रमाण भरपूर असतं आणि सणवार कमी असल्यामुळे ते तसं वाढतं. गणपतीच्या वेळीनं काय असतं, सर्वच फुलं येतात, पण सर्वात जास्त भाव यायला चालतो लाल जास्वंद आणि हे गणपतीला आवडणारं फुल म्हणून त्याला बाजार येतो. पुढे थंडीत जरा फुलं कमी होतात, त्यामुळे आवक कमी आणि विक्री जास्त लागते, त्यामुळे थोडा बाजार पण चांगला राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मुंबई शहर जवळ आहे, आम्ही जर शेतात माल काढला, फुलं काढली, तर ती 1.5 तासामध्ये दादर मार्केटला येतात. पण जोपर्यंत वसईचा माल येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पण मजा येत नाही. वसईचा माल जेव्हा कारण ताजा काढलेला असतो आणि त्याची निगराणी चांगली केली जाते, आल्यानंतर नुसताच नाही त्याचं निवड केली जाणार, त्यामुळे आम्हाला बाजार चांगला मिळतो. आणि रोज काम असल्यामुळे आपल्याला पण शरीराला पण व्यायाम मिळतो. आज वयाच्या हिशोबाने बघितलं तर आम्ही चांगलं काम करू शकतो, चांगलं फिरू शकतो. अद्यापर्यंत आम्ही नवरा बायको दोघंही त्याच्यामध्ये काम करत असतो. माझी पत्नी शिला, ती पण त्याच्यामध्येच मला सहकार्य करते. माझे कुटुंबीय आहेत, ते कधी आडा प्रसंगाला मला जेव्हा कधी लागेल, मजूर कधी कमी असले तर ते मला मदत करायला येतात.
1: बरं. किती वर्षांपासून तुम्ही या शेतीमध्ये?
2: जवळजवळ ह्या 25 वर्ष मला कम्प्लीट होतील का मी फुलशेतीमध्ये आहे.
1: बरं.
2: त्याच्या आधी भाजीपाला वगैरे लावायचं होतो, मोठ्या प्रमाणात भाजीपाला आम्ही करून बघितला, चांगले पैसे पण मिळायचे, पण रोग आणि मजुरीला परवडत नाही. सकाळी जर भाजी काढल्यानंतर संध्याकाळी मजुरांना काम काय द्यायचं, त्यासाठी मी सकाळी सोनचाफा काढल्यानंतर संध्याकाळची वेळ जी असते त्याला काढण्यासाठी मी जास्वंद लावलेली आहे. म्हणजे 2 प्रकारचे फुलं लावल्यामुळे काय होतं, मजुरांना दिवसभर काम आणि बाराही महिने आम्ही काम देऊ शकतो.

0: आणि याला स्किल लागत नाही, त्यामुळे मजूर मिळतात.
1: जास्वंदीच्या शेतीबद्दल काय सांगाल?
0: जास्वंदीचं फुल आहे ना हे बारबाई तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्याला काय असतं किती पाऊस पडला ते त्याला काय त्रास होत नाही. सोनचाफ्याच्या झाडाला जास्त पाऊस झाला तर ते मुळं कुसतात आणि मरतात. ह्याला फार फार उत्पादन कमी येईल पण जिवंत राहणार. आणि ते सुद्धा फुल जास्त वेळ टिकत नाही. फुलं जेव्हा आपण पॅक करतो गरम होतात आणि मग त्यानंतर ते खराब होतात. म्हणून बाहेरून कुठून लांबून फुलं येत नाही आणि एसिड कार बीरमधून आणणं वगैरे परवडणार नाही.
1: पारंपरिक शेती आणि ही फुल शेती याच्यामध्ये आव्हानं एकसारखीच असतात की काही वेगवेगळं आहे?
0: फुल शेतीमध्ये आव्हानापेक्षा काय माहितीये का, ज्यावेळी एखादा सणाचा वगैरे सीझन मिळतो आणि त्या 8 दिवसात चांगले पैसे पण होतात. म्हणजे कधी मंदी पडली कधी तेजी पडली तर त्याचा दोन्हीचा फायदा आपल्याला होतो. भाजीपालाचा असतो तो एका ठराविक सीझनला काढतो आणि त्याच्यानंतर तो एक 2 महिन्याचं पीक असतं. त्याच्यात जर नाही रेट मिळाला तर शेतकरी कोलमडून जातो.
1: बरोबर.
0: म्हणून हे आम्हाला परवडतं. ह्याला दुसरं असं आहे, शरीराला एक आणि आपल्या वागणुकीला एक शिस्त लागते. मजुराचा याला स्किल्ड मजूर काही असं लागत नाही. फुल फुललेलं असतं तर काढता येतं. काही जे असतात त्याला एकदम कुशल कारागिरी लागतात, त्याला कुशल कारागिरी लागत नाही. जास्वंदीला पण बरेच हे रोग पण आहेत. थंडीमध्ये काय असतं ते फुल गळून पडतं, ते देठापासून मोडून जातं आणि ते परत फुलत नाही. तो एक त्रास आहे. त्याला औषधं मारली जातात, संशोधन केले जात आहे. आणि संशोधन करायला आम्ही कृषी विभाग, आमचा जो वसई ठाणे पालघरचा जो कृषी विभाग आहे त्याचे सहकारी आम्हाला मदत करतात. आम्हाला जेव्हा अडचण येते तेव्हा आम्ही सर्व लोकांकडे जात असतो. म्हणजे शासकीय आणि शेतकऱ्यांच्या मध्ये गुंफण चांगली आणि चांगली आम्हाला मार्गदर्शन केलं जातं, सहकार्य केलं जातं. कृषी मेळावे सर्व ठिकाणी घेतले जातात आणि तिथे आम्हाला बोलवलं जातं, तिथे मार्गदर्शन केलं जातं.
1: व्यवस्थापन कसं करता आपल्या शेतीचं?
0: व्यवस्थापन मध्ये काय केलेलं आहे, माझ्याकडे जे मजूर लोक जे आहेत त्याच्यातला एक त्यांचा मुकादम असतो, म्हणजे तो प्रमुख असतो आणि तो जे सगळ्या मजुरांना आणतो. म्हणजे माझ्याकडे आज 15-16 मजूर असतील पण मी त्यांना कधी मी आणायला कुठे जात नाही. तो जो माणूस असतो तो तिकडनं आणतो, महिना 1.5 महिना तो राहिला का तो जातो, मग त्याला आम्ही पगार वगैरे जर का असतो. माझ्याकडे स्त्री पुरुष असा कुठला भेदभाव नाही, सगळ्यांना एकच भाव दिला जातो मजुरीचा. त्यांना मी सांगतो काय प्लॅनिंग आहे दिवसभरात काय करायचं, कुठे पाणी द्यायचं, कुठे खत द्यायचं, कुठे औषध काय करायचं ते. आणि मी स्वतः आम्ही सगळे दोघं नवरा बायको आम्ही त्याच्या मागे असतो. आणि काम काय असं जड नाही, हलकं काम असतं. आणि किती जरी 1000 जरी सोनचाफा काढला तर त्याचं वजन 3.5 किलोच्या वर होत नाही.
1: बरं.
0: वजन उचलायला लागतं कधी जेव्हा खत नेऊन टाकायचं असेल किंवा स्प्रे करायचं असेल, नाही तर वजन काम नाही. त्यामुळे म्हातारी माणसं माझ्याकडे चालतात आणि माझ्याकडे म्हातारी माणसंच असतात जी 50-60 वर्षाच्या वर त्यांना इतर कष्टाची करता येत नाही तशी असतात.
1: खत आणि पाणी यांचं व्यवस्थापन कसं करता?
0: झाडात जर आपण फिरलो ना का झाडाला काय पाहिजे ते आपल्याला समजतं. जर पाणी पाहिजे असेल तर झाडाची पानं थोडीशी नरम पडतात, कसं म्हणजे का याला पाण्याची आवश्यकता आहे, मग आम्ही पाणी देतो. शिवाय जमीन थोडीशी खोदली सुद्धा कळतं का ओल कितपर्यंत आहे, त्याप्रमाणे आम्ही पाण्याचं नियोजन करतो. आणि आम्ही आता सगळं ठिबक वगैरे ते सगळं झालेलं आहे, सबमर्सिबल मोटर बिटर सर्व व्यवस्था. आता विजेचा पण प्रश्न नाही काही नाही. स्प्रेईंगला आम्ही बूस्टर पंप लावतो, म्हणजे मशीनवर करतो. गवत कापण्यासाठी ग्रास कटर लावतो. छोटी छोटी जमीन नांगरणी करण्यासाठी पॉवर ट्रिलर असतो तो, किंवा रोटावेटर असे आधुनिक जे आता यंत्र आले ते आम्ही वापर करतो आणि मजुरीचं प्रमाण कमी करतो.
1: बरं. आणि खतं कोणती वापरली जातात? रासायनिक
0: खतं बहुतेक आम्ही सेंद्रिय, म्हणजे शेण आमच्याकडे असतं, शेण आणून टाकतो. आणि रासायनिक आणि
1: जैविक खतं
0: आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे आम्ही वापरतो. झाडांना बुरशी येऊ नये म्हणून बुरशीचा आधी डोस देऊ शकतो, टॉनिक पण देऊ शकतो आपण. आणि कीड वगैरे येण्याचा संभव असेल तर आपण जेव्हा जास्त प्रमाणात ऊन वगैरे पडत कीड येण्याचा संभव असतो त्याच्याआधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कीटकनाशक मारू शकतो. ते म्हणजे ती पण काळजी घेतो, म्हणजे जसं माणसासारखं त्याची पण आपण काळजी घेतो. अगोदर प्रिकॉशन म्हणून ते केलेलं तर थोडा त्रास कमी होतो.
1: बरं. एकंदरीतच रासायनिक आणि जैविक किंवा सेंद्रिय अशा तीनही पद्धतींच्या खतांचा वापर आपल्या शेतात केला जातो.
0: शेताला परवडणारं पण पाहिजे, मार्केटमध्ये अवेलेबल पण पाहिजे. तसं आमच्याकडे पण जे कुठलं असेल ते घ्यायचं,
1: जे उपलब्ध असेल ते शेतात वापरलं. बरं. शेतीचं उत्पादन आणि हंगाम यांचा मेळ कसा जुळवून आणला जातो?
0: याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवावर काहीतरी केलेलं असतं.
1: अच्छा.
0: म्हणजे छाटणी घेतली कुठल्याही फुलाला किंवा काय, तर ती छाटणी घेतल्यानंतर त्याला किती दिवसांनी त्याला पालवी फुटणार, किती वेळ फुलं येणार, हा आम्ही जरा अंदाज घेतो. आणि त्याप्रमाणे सीझन कोणता आहे, गणपतीला जास्त डिमांड असतो त्यावेळे, मग ते काय करायचं, त्यामुळे ती छाटणी पाण्याचं औषधाचं आम्ही नियोजन करतो.
1: अच्छा. आणि मग त्या अवधीमध्ये
0: म्हणून काही लोक आमच्याकडे तो सीझन वाईज माल काढतात ना,

0: आणि पैसे कमवतात ते तसं असतं. पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आमचं सहकार्य असतं. म्हणजे कृषी खातं बोला तुम्ही किंवा कृषी विज्ञान केंद्र म्हणा, आमचे शेतकऱ्यांची मंडळ आहेत, इथे एकमेकाला आम्ही मदत करतो.
1: बरं, या शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक किती आवश्यक आहे?
0: तसं बघितलं मॅडम तर जमीन आमच्याकडे पुष्कळ भाव आहे. शहरीकरणामुळे आणि आमची कडली जागा आहे, समुद्रकिनारे आहे, पर्यटन चांगले येतात, जागेला भाव पण पुष्कळ आहेत. त्यामानाने आम्हाला उत्पन्न शेतीतलं कमी मिळतं. पण स्वतःची वडिलोपार्जित जमीन आहे, ठेवून द्यायची पुढच्या पिढीसाठी, म्हणून ते आपण ते करायचं आणि एक आनंद मिळतो.
1: बरोबर.
0: म्हणजे जो आनंद आपल्याला पैसे देऊन मिळणार नाही तो आम्हाला आनंद त्या शेतीमध्ये मिळतो. सोनचाफ्याची लागवड जर करायची, कोणती सोनचाफा असं, पण सोनचाफ्याची आमच्याकडे एक पद्धत आहे. 10 बाय 10 फुटावर आम्ही लागवड करतो. जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. आमची जमीन वाळूची असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा चांगला होतो. किंवा डोंगर माथ्यावरची किंवा उतारावरची असली तर ती चांगली. हा, जर 10 बाय 10 फुटावर लावली तर 400 कलम एका एकरमध्ये लागतात, ज्याची किंमत 200 ते 250 रुपये

0: एक पद्धत आहे, 10 बाय 10 फूट आम्ही लागवड करतो. जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. आमची जमीन वाळूची असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा चांगला होतो. किंवा डोंगर माथ्यावरची किंवा उतारावरची असली तर ती चांगली. हा, जर 10 बाय 10 फुटावर लावली तर 400 कलम एका एकरमध्ये लागतात, ज्याची किंमत 200 ते 250 रुपये प्रति झाड कलम असल्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला खर्च येतो. आणि मग खतं औषधं वगैरे टाकून ते वाढवायचं. शासनाच्या पण स्कीम आहेत, त्या पण मिळतात. पण आमच्याकडे काय झालं मॅडम माहिती आहे का, आमचा जो वसईचा भाग आहे हा बेटामध्ये आहे, तिन्ही बाजूने आम्हाला समुद्र आहे आणि चौथ्या बाजूने जंगल असल्यामुळे आमच्याकडे जागा कमी आहे. जागेचं प्रमाण गुंठेवारीत आहे. आमच्याकडे एकराने जागा कोणाकडे नाही, फार कमी लोकांकडे एकराने. त्यामुळे त्याच्यावर जी मेहनत आणि लक्ष दिलं ते आमच्याकडे केलं जातं.
1: यातून मिळणारा नफा किती असतो?
0: जर जागेच्या किमतीच्या बाबतीने बघितलं ना तुम्ही तर नफा फार एकदम अल्प असतो. पण आता रिटायर झालेली माणसं आता काय करू शकणार? आता माझ्यासारख्याच 73 वर्षाचं वय आहे. आता आम्ही दुसरं काय करू शकणार? आणि आता फक्त मॅनेजमेंटच करायची. मजूर वगैरे आहेत, झाडं लावलेली आहेत, ते लोक काढतात फुलं वगैरे, ते पॅकिंग वगैरे करतात. आणि वेळोवेळी आमच्याकडनं ना वसईमध्ये एक असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, आमच्याकडनं तुम्ही 10 जरी फुलं काढली किंवा 100 ग्रॅम जरी मोगरा असला तरी मार्केटला आमच्याकडे पाठवायची व्यवस्था आहे. ते फुलं नेणारे लोक आहेत का, ते त्याचे अमुक मजूर घेतले का, आपल्या दुकानावर नेऊन विकली जाते, सगळं पैसे मिळतात. म्हणजे फुलं कुठे नास होत नाही किंवा काढल्यात वगैरे. म्हणजे कधीही काढा, रात्री काढा, दिवसा काढा, कधी पण काढा, ते न्यायला माणसं वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या टायमात आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा पडतो. वजन घेतो ना त्याच्या 25-30% नफा पण असतो. कधी कधी नाही होतात.
1: जेव्हा तुम्ही ही फुलं बाजारात विक्रीसाठी पाठवता तर त्याचं पॅकिंग कसं केलं जातं?
0: पूर्वी काय होतं मॅडम, आमच्याकडे पुष्कळ माल नव्हता, एवढा कमी असायचा. त्यामुळे आम्ही काय केळीच्या पानामध्ये बांधून पाठवायचो होतो. आता गेले 25-30 वर्षापासून तर आम्ही प्लास्टिक आल्यापासून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वापरून देतो. चांगला 50-51 मॅग्रॉनचा प्लास्टिक पिशवीत वापरतो आणि तो पाठवतो. प्लास्टिक पिशवीत म्हणजे माल व्यवस्थित राहतो फुलं, आणि त्यातनं दिसायला पण मार्केटिंग करताना फुलं चांगली दिसतात. जर आपण केळीच्या पानात वगैरे केली असं दिसणार नाही, मग चांगला माल खराब माल असं काय हे नाही करत.
1: ग्राहकाला दिसली पाहिजे, त्यांची भुरळ पडली पाहिजे, आकर्षित झाले पाहिजे ग्राहक त्याकडे.
0: त्यासाठी आम्हाला ती प्लास्टिक पिशवी वापरावं लागतं. एक 8 बाय 12 आणि 10 बाय 12 प्लास्टिकची पिशवी आणि 5 बाय 6 अशा याच्या पलीकडे पिशव्या लागत नाही. आणि त्या परत रिसायकलिंग करता येण्यासारखे असतात.
1: पॅकिंग कसं असतं?
0: पॅकिंग 10 असतं, 50 आणि 100 असतं पिशवीमध्ये.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे ते विक्री करणाऱ्याला पण बरं पडतं. 10-10 ची 50 ची वगैरे अशी सगळे विक्री करतात.
1: आणि जास्वंदीच्या फुला,
0: जास्वंदीची 100 ची कळे असतात.
1: अच्छा.
0: जास्वंद एक दिवस अगोदर काढायची असते, कळे असतात आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी मार्केटमध्ये जाईपर्यंत ती फुलली पाहिजे.
1: बरं.
0: जेव्हा तो ग्राहक घेईल त्यावेळी त्याला ती फुललेली फुलं दिसणार.
1: फुलशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही?
0: फुलशेतीमध्ये जर ज्यांना कोणाला यायचं असेल तर माझं असं हे आहे की रोज काम करायची तयारी असेल त्यांनी फुलशेतीत यावं. किंवा की त्याच्याकडे पर्याय काही दुसरा नसेल, कारण का फुलशेती अशी आहे ही रोज येणारी फुलं आहेत. काही मोगरा वगैरे आहेत ना, जाईजुई वगैरे सीझनल आहेत, पण सोनचाफा बोला, जास्वंद ही रोज येणारी फुलं आहेत. त्याला तुम्हाला रोजची मजुरी पाहिजेत. आणि सकाळच्या वेळेस सोनचाफ्याला जर काढायचं सकाळी तुम्हाला 1-2 तास जर माणसं मिळाली तरी पण चालू शकतं. ते आपल्याला पण परवडतं आणि सगळ्यांना परवडतं. फुलशेतीच करावी, कारण माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत आनंद आणि सण वगैरे असतात, त्याला फुलंही लागतातच. फुलांची कधी पण कमतरता आहेच, फुलाची मागणी ही असणारच. समाजामध्ये सण हे उत्सव करण्याची परंपरा असल्यामुळे फुलांची डिमांड आहे. खूप आधुनिक पद्धतीचे परदेशी फुलं वगैरे आलेली आहेत, पण सोनचाफा जास्वंद याला डिमांड आहे ती एवढी आहेच.
1: कायमस्वरूपी त्यांना मागणी आहे.
0: पारंपरिक फुलं आहेत आणि टिकाऊ आहेत. त्याला सोनचाफ्याला तुम्ही जर नेलं घरी ठेवून दिलं 2-3 दिवस त्याचा सुगंध येतच राहणार. तसं आम्ही तेल आणि ते काढण्याचा सुगंधी अर्क काढण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यातनं जर अत्तर वगैरे जर निघालं, सेंट वगैरे जर निघालं, तर शेतकऱ्याला आणखी पैसे मिळू शकतील.
1: बरोबर.
0: असं म्हणजे जो सकाळी मार्केटमध्ये चांगला भाव असून दुपारी कमी असतो तर राहिलेला माल तिथे देऊ शकतो. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये जवार वगैरे ट्रान्सपोर्टिंग कमी आहे, जर तिथे जर लावली तर आदिवाशांचा चांगले पैसे मिळतील. त्यांच्याकडे जमीन असते, त्यांना त्याची कष्ट करायची ताकद असते आणि मेहनत करणार असते. तर तिथे जर लावले आणि तिथे त्या भागात जर एखादा कारखाना वगैरे काढला तर चांगला युनिट चालेल आणि त्यांची पण जीवनमान सुधारेल असं आहे.
1: सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या फुलशेतीविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना सविस्तर

शेतकरी बंधूंनो आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भरड धान्याच्या जाती वैशिष्ट्ये आणि निवड याविषयी डॉक्टर सुचित्रा देसाई यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:01 झालंय. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोतेहो करिअर मंत्रा या कार्यक्रमात उद्या सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात इव्हेंट मॅनेजमेंटविषयी सहभाग संकेत नवले आणि ऋतुराज घरमोडे यांचा. निवेदन कश्मीरा सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. कार्यक्रम करिअर मंत्रा उद्या सकाळी 8:40.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: स्वच्छ भारत का सपना साकार करें, आओ हम सब मिलकर ये इकरार करें.
3: श्रोते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे. तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार। तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार। 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन। आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त। आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक। राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं।
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल। मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल। आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ

0: स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं ऍव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
1: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
0: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही. कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
1: गरज पडल्यास या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा असं भरणे म्हणाले. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही त्यांनी केली. तूर, उडीद आणि मसूर या पिकांची किमान आधारभूत दरावर 100% सरकारी खरेदी केली जाईल, तसंच 48 तासांच्या आत पैसे मिळण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2026 बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावेत यासाठी सरकार एका बहुआयामी धोरणावर काम करत आहे. या धोरणामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन, वैज्ञानिक साठवणूक आणि विपणन व्यवस्था बळकट करणं यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. देशातली कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या नवीन बाजारपेठेच्या संधींचाही लाभ घेईल असं ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला परतावा मिळण्यात मदत होईल आणि भारत जगासाठी अन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणून उदयाला येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं.
2: FTA का जो हमारे कृषि समझौते हुए दुनिया के देश, वो भारत के किसानों के लिए बहुत उपयोगी है. कई कृषि उत्पाद ऐसे हैं जो 0% इम्पोर्ट ड्यूटी पर दुनिया के बाजारों में जा सकते हैं. हमारे फल, हमारी सब्जी, हमारे अनाज, अगर बाजार से किसान को ठीक कनेक्ट कर दिया तो उसको दाम ठीक मिलने की गारंटी है.
1: भारताचं भौगोलिक स्थान आणि युद्धसज्जता लक्षात घेऊन रणनीती आखणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटात भारतीय नौदलानं ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा यशस्वीपणे पार पाडलं याची त्यांनी प्रशंसा केली. महासागरात कुठेही भारताचा तिरंगा ध्वज सुरक्षा, दिलासा आणि आत्मविश्वास यांचा संदेश असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व्यवहार, लॉजिस्टिक्स इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिला आहे. युक्रेन आणि इराणमधल्या युद्धामुळं ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांमधल्या अर्थव्यवस्थांसाठी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीत आयोजित एका चर्चेत बोलत होते. धान्य निर्यात करणारे काही प्रमुख देश आपली उत्पादनं बाहेर पाठवू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे. धोरणकर्ते असं म्हणू शकत नाहीत की अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असं त्यांनी बजावलं. अनेक देशांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष होऊ नये की ज्यामुळे ते संकटात सापडतील याची खबरदारी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजा भवानी देवीकडून तलवार प्राप्त झाली होती अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं एनसीईआरटीनं तयार केलेल्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर

0: सहा महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्ष काळात काली, दुर्गा, भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे असं एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश सकलानी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राचं हे पाठ्यपुस्तक संकल्पित आणि विकसित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिशु वयोगटातल्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार उत्पादनांच्या पॅकेजच्या पुढच्या भागावर महत्वाची सूचना, आईचं दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्राधिकरणानं आज याबाबतचा अनुपालन आदेश जारी केला आणि तो राज्यभर तात्काळ अंमलात आला आहे. हे पूरक अन्न 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यावं हेही उत्पादनांच्या पुढच्या भागावर लिहिणं अनिवार्य असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. लहान मुलांची किंवा स्त्रीची चित्र वापरणं, अशा अन्नपदार्थांची जाहिरात करणं, मोफत नमुने अर्थात सॅम्पल्स वाटणं यावरही आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची भर पडली. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्यपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्यपदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्यपदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. ऐकूया गझल.

सोनाली राठोड यांनी गायलेलं हे गीत होतं परवीन शाकीर यांचं. संगीतकार होते रूप कुमार राठोड. कार्यक्रमात शेवटी ऐका गुलाम अली यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत. ही रचना आहे दाग देहलवी यांची.

गझल आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता जपान इथं आयोजित आशियाई स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत रात्री 10 वाजता. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 चा दैनंदिन आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:20:56 झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना होती आनंद बक्षी यांची, संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.

किशोर कुमार यांनी गायलेली इंदिवर यांची ही रचना होती सफर या चित्रपटातली. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. रजनीगंधा या कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण कटीपतंग आणि सफर या चित्रपटातली गाणी ऐकलीत आणि याबरोबरच रजनीगंधा या कार्यक्रमात आज इथेच थांबूया.

श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवर सादर केलेला राग चंद्रकंस प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 27 सेकंद झालेत. श्रोते हो, आमचे दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या सकाळी पहिल्या सभेत 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.